स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विदान केंद्र, अनवरस, अनाथ, कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.

श्रोते हो नमस्कार, मी आशिष शेडगे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: खासगी आणि सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या अत्याचार आणि हिंसाचाराला बळी पडलेल्या पीडित महिलांसाठी एकमेव ठिकाण म्हणजेच
1: सखी वन स्टॉप सेंटर,
0: तातडीच्या आणि विना तातडीच्या वैद्यकीय सेवा,
1: कायदेशीर मनोवैज्ञानिक आणि समुपदेशन सेवा
0: आणि मदत, हे सगळं एकत्रित मिळण्याचे एकमेव ठिकाण
1: सखी वन स्टॉप सेंटर.
0: संपर्क क्रमांक 90102015.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प, विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेड साइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 90111005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प, विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहाधार मदत करते. आज मितीस या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहाधार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल। आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे। तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता। संपर्क क्रमांक आहे 90111100 5। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: कौटुंबिक हिंसा,
1: हुंड्यासाठी होणारा छळ,
0: ऍसिड हल्ला,
1: कामाच्या ठिकाणी त्रास,
0: शाळा तसेच महाविद्यालयात होणारी छेडछाड,
2: बलात्कार,
0: महिलांसंबंधीचे इतर त्रास,
1: सायबर गुन्हे,
0: जर महिला भगिनींबाबत अशी कुठलीही घटना घडत असेल तर संपर्क साधा
1: सखी वन स्टॉप सेंटर.
0: संपर्क क्रमांक 90110175.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत.
2: गुड मॉर्निंग, शुभसकाळ, नमस्कार मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, नगरचा अंतरंग. या मॉर्निंग शो मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आज आहे 15 मे 2026, वार आहे शुक्रवार. आणि मंडळी, आज आहे आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन, आंतरराष्ट्रीय ग्राहक समर्थन दिवस देखील आज आहे. आजच्याच दिवशी 1718 जगातील पहिल्या मशीन गनचं पेटंट जेम्स पुकल यांनी केलं. 1730 रॉबर्ट वॉलपोल युनायटेड किंगडमचे पहिले पंतप्रधान बनले. 1811 पॅराग्वेला स्पेनपासून स्वातंत्र्य मिळालं. तर 1928 प्लेन क्रेझी शोमध्ये मिकी माऊस कार्टून प्रथम प्रसारित झालं. 1935 मॉस्को शहरात भुयारी रेल्वेची सुरुवात झाली. 1940 दुसरं महायुद्ध. 1960 सोव्हिएत युनियननं स्पुतनिक 4 लॉन्च केलं. तर 1961 पुण्यातील चतुश्रृंगी पॉवर स्टेशनमध्ये झाले भीषण स्फोटात 9 जणांचा मृत्यू झाला. 2000 दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील मंडीपुरा इथं अतिरेक्यांनी पेरलेल्या भूसुरुंगाच्या स्फोटात जम्मू काश्मीरचे ऊर्जा राज्यमंत्री गुलाम हसन भट यांच्यासोबत 5 जणांचा मृत्यू झाला. तर मंडळी, हे होते आजचे दिनविशेष. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विदान केंद्र, अनवरस, अनाथ, कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.

0: वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा, नगरचा अंतरंग. या मॉर्निंग शो मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. मंडळी, आपण आपल्या सकाळची सुरुवात छान भक्तिमय करत असतो, जेणेकरून दिवस कसा छान जाईल, आणि त्यासाठी ऐकत असतो एक अभंग. चला तर ऐकूयात आजचा अभंग. सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. विठो मावलीये हाची वर देई, संचरोनी राही हृदया माझी. तुका म्हणे काही न मागे आणिक, तुझे पायी सुख सर्व आहे. याचा अर्थ असा, हे माझ्या सोयरिया रखुमाईच्या पती, माझे डोळे नित्य तुझ्या मूर्तीवर जडलेले असो. अरे, तुझं नाम आणि रूप इतकं गोड आहे की ते मला सदा सर्व काळ प्रेम देतं, आणि तू मला नित्य प्रेम दे. हे विठू माऊली, मला हाच वर दे की तू माझ्या हृदयामध्ये संचारून राहशील. तुकाराम महाराज म्हणतात, हे देवा, मी तुला दुसरं काही मागत नाही, तुझ्या पायाशीच सर्व सुख आहे. बोला संत तुकाराम महाराज की जय. मंडळी, आपण अशाच गप्पा मारणार आहोत, त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित स्नेहज्योत प्रकल्प देह व्यापारात अडकलेल्या महिलांचे जीवन बदलण्यासाठी कार्यरत असणारा आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील प्रकल्प स्नेहज्योत प्रकल्प. या प्रकल्पाला तुम्ही भेट देऊ शकता आणि आर्थिक मदत सुद्धा करू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 3480. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरचा अंतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. मंडळी, आज आहे आंतरराष्ट्रीय ग्राहक समर्थन दिवस. हा जगभरातील ग्राहक समर्थन व्यावसायिकांचे प्रयत्न आणि योगदान ओळखण्यासाठी समर्पित वार्षिक कार्यक्रम आहे. मायक्रोसॉफ्टनं 2019 मध्ये या दिवसाची सगळ्यात पहिले सुरुवात केली. हा दिवस समस्यांचं निराकरण करणं, प्रश्नांची उत्तरं देणं आणि ग्राहकांचं समाधान सुनिश्चित करणं यासाठी दिलेलं अमूल्य समर्थनाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी प्रदान करतो. या दिवशी विविध कामांच्या ठिकाणी सहयोगी भावना आणि ग्राहकांच्या समाधानासाठी सामायिक वचनबद्धतेची प्रशंसा करण्यासाठी टीम मीटिंग किंवा आभासी संमेलन आयोजित केली जातात. आपल्या सोबत काम करणारी कर्मचारी त्यांचा अनुभव सांगून एकमेकांना प्रोत्साहित करतात. तर मंडळी, अशा प्रकारे आजचा हा दिवस आहे जो ग्राहकांसाठी खूप महत्वाचा आहे आणि ग्राहकांच्या जे हक्क आहेत तो सांगणारा दिवस आहे. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: माया, ममता, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, काळजी, स्नेह हे जिथं मिळतं ते म्हणजेच स्नेहालय. स्नेहालयातील विविध प्रकल्पांची माहिती, महत्वाच्या घडामोडी, स्नेहालयाशी जोडल्या गेलेल्या व्यक्तींच्या मुलाखती, कठीण परिस्थितीवर मात करून स्वतःची प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा, हे सर्व तुम्ही ऐकू शकाल स्नेहवार्ता या शो मध्ये. ऐकायला विसरू नका स्नेहवार्ता सोमवार ते शुक्रवार दुपारी 1 ते 2 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

स्नेहालय संचलित हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे। येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं। मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व। मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 06।

0: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा सकाळचं 8:08 झालं आणि नगरचं अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. मस्त अशी सकाळ आहे, छान अशा गप्पा आपण मारतो आहोत. सोबत आहेत मस्त मस्त अशी गाणी. अशीच सकाळ हवी असते रोज, जेणेकरून मन कसं प्रसन्न होतं आणि छान वाटतं. गाणी असली की आपण प्रसन्न राहतो. आपल्या फिलिंग्स ज्या आहेत त्या आपल्या गाण्याच्या माध्यमातून आपण व्यक्त करत असतो, त्यामुळे गाणी सगळ्यांनाच आवडतात. आणि मंडळी, महाराष्ट्र राज्यामध्ये ना 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांसाठी ना हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट म्हणजेच HSRP बसवण्यासाठी किंवा बसवण्याची शेवटची मुदत पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे बरं का. आता वाहनधारकांना 30 जून 2026 पर्यंत ही प्लेट बसवण्यासाठी मुदत वाढ देण्यात आली आहे. तर मित्रांनो, अजूनही तुम्ही ही प्लेट बदलली नाही तर 1 जुलैपर्यंत तुम्हाला वेळ दिलेला आहे, म्हणजेच 30 जून 2026 ही शेवटची तुमच्यासाठी मुदत असणार आहे. त्यामुळे पटकन पटकन नंबर प्लेट बदलून घ्या. आपण अशाच गप्पा मारणार आहोत की हा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी मिलिंद गुणाजी आणि तुम्ही ऐकत आहात स्नेहालयचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: ಪೂರ್ವದಲ್ಲಿ ಭಗತ ಏಕಟಕ ದೂರ ದೂರ ತಾತಾರಾ ರಾಣಿವದಲ್ಲಿ ಭಗತ ಏಕಟಕ.
1: ವೆಲ್ಕಮ್ ಬ್ಯಾಕ್ ಮಂಡಳಿ, ತುಂಬ ಏಕದ ಆಹಾತ್ ರೇಡಿಯೋ ನಗರ 91.4 FM आवाज तुमचा. सकाळचे 8:15 झालेत आणि नगरचे अंतरंगामध्ये मी आर्ज कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, सध्या इंधन बचत करण्याची खूप गरज आहे बरं का, आणि त्याचमुळे इंधन बचत होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना आवाहन केलं आहे आणि त्या आवाहनाचं पालन राज्यातील मंत्री करतायत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चक्क बुलेटवरून मंत्रालयात दाखल झालेत. त्यावेळी त्यांनी एक घोषणा केली आहे, पुढील 6 महिने मोठ्या शासकीय कार्यक्रमांचं आयोजन करणार नसल्याचं फडणवीस म्हणाले आहेत. तर मंडळी, अशा प्रकारे आता सध्या जे इंधन आपल्याला जपायचं आहे, इंधन आपल्याला बचत करायची आहे, त्यासाठी सगळ्यांनीच प्रयत्न करणं गरजेचं आहे असं नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे. आणि याचीच अंमलबजावणी करताना आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिसत आहेत आणि त्यांनी पुढील 6 महिने मोठे शासकीय कार्यक्रम होणार नाहीत याची घोषणा देखील केली आहे. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
2: नमस्कार, मी इंद्रजीत दत्ताजीराव देशमुख, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा सकाळचे 8:19 झालेले आहेत आणि नगरचं अंतरंगमध्ये मी तुमची लाडकी मैत्रीण आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आता वेळ झाली आहे काल म्हणजे 14 मे 2026 रोजी घडलेल्या काही महत्वपूर्ण घडामोडी ऐकण्याची. उत्तर प्रदेशात गेल्या 24 तासात चक्रीवादळ पावसाचा हाहाकार पाहायला मिळाला आणि प्रयागराज जिल्ह्यात 21 जणांचा मृत्यू झाला असून संपूर्ण राज्यातील मृतांचा आकडा 101 झाला आहे. पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाची देशभर चर्चा होत असून ते गांभीर्यानं घेण्याची गरज असल्याचं मत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पुण्यात व्यक्त केलंय. यावेळी रुपयाची किंमत का घसरते याचाही गंभीरपणे विचार केला पाहिजे असंही त्यांनी म्हटलंय. लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिल महिन्याच्या पैशांची प्रतीक्षा असताना सरकारनं शेवटी निर्णय घेतला आहे. महिलांच्या बँक खात्यावर आता पैसे यायला सुरुवात झालीय. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 10 नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सोहळा जो आहे तो गुरुवारी मुंबई येथील विधान भवनात उत्साहात पार पडला. यामध्ये कोपरगाव तालुक्याचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी विधान परिषद सदस्य म्हणून शपथ घेतली. अहिल्यानगर शहरातील प्रोफेसर कॉलनी परिसराचं अधिकृत नामकरण धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज चौक असं करण्यात यावं अशी मागणी अखंड मराठा साम्राज्य फाउंडेशनच्या वतीनं करण्यात आली आहे. यासंदर्भातील विशेष निवेदन महापालिका प्रशासनाला देण्यात आलंय. तर मंडळी हे होते काल म्हणजे 14 मे 2026 रोजी घडलेल्या काही महत्वपूर्ण घडामोडी. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, नगरचा अंतरंग मध्ये मी आर्ज कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आता आपण पाहतो की नीट UG या परीक्षांमध्ये ना वारंवार होणारे जे गैरप्रकार आहेत ना, ते रोखण्यासाठी केंद्र सरकार आता संगणकाच्या सहाय्यानं सुरक्षित पेपर आधारित परीक्षेच्या प्रस्तावावर विचार करीत आहेत बरं का. म्हणजेच हायब्रिड मॉडेल याला असं म्हणतात. या प्रस्तावानुसार ना खूप गोष्टी बदलतील. तसंच एन्क्रिप्टेड प्रश्नपत्रिका डिजिटल सर्व्हरद्वारे परीक्षा केंद्रावर पाठवण्यात येतील आणि परीक्षा सुरू होण्यापूर्वी त्या स्थानिक पातळीवर छापल्या जातील. यामुळे प्रश्नपत्रिके किंवा प्रश्नपत्रिकेच्या वाहतूक आणि साठवणुकीदरम्यान फुटण्याची शक्यता कमी होऊ शकते. अनेक तज्ज्ञांनी JEE प्रमाणे पूर्णपणे संगणक आधारित परीक्षा घेण्याची मागणी केली आहे. मात्र 23 लाख विद्यार्थ्यांची परीक्षा एकाच सत्रात घेण्यातील तांत्रिक आणि पायाभूत अडचणी लक्षात घेऊन सरकार विविध पर्यायांचा विचार करतोय. तर मंडळी, अशा प्रकारे नवीन परीक्षा पद्धत विचाराधीन चालू आहे बरं का. याबद्दल तुम्हाला काय वाटते नक्की कळवा. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार, माझं नाव ईशान उमेश जाजू. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

पाणी आहे अनमोल रतन ते वाचविण्याला करा प्रयत्न. लहान कृतीहून मोठे बदल. जागरूक व्हा, करा पाण्याचे रक्षण. भावी

लीकेज ला ठीक करा. न बंद करायला विसरू नका. कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या. वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा. शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा.

0: मुलांना शिकवा, महत्व सांगा, थेम थेम पाणी प्रत्येक घरात साठवण करा, जल संवर्धनासाठी पाऊल उचला, आजच मिळून सगळे शपथ घेऊया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया।
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा, परिवारासोबत पाण्याची बचत करा, दररोज पाण्याचा वापर नोंदवा, स्वतः जलसंवर्धक बना, इतरांनाही प्रेरणा द्या।
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देह व्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

0: खासगी आणि सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या अत्याचार आणि हिंसाचाराला बळी पडलेल्या पीडित महिलांसाठी एकमेव ठिकाण म्हणजेच
1: सखी वन स्टॉप सेंटर,
0: तातडीच्या आणि विना तातडीच्या वैद्यकीय सेवा,
1: कायदेशीर मनोवैज्ञानिक आणि समुपदेशन सेवा
0: आणि मदत, हे सगळं एकत्रित मिळण्याचे एकमेव ठिकाण
1: सखी वन स्टॉप सेंटर.
0: संपर्क क्रमांक 9110275.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. सकाळचे 8:44 झालेत. ऐकूयात आकाशवाणी पुणे केंद्रावरून सकाळी 8:30 प्रसारित होणारं राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
3: आकाशवाणी, विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर रवाना होणार. महाराष्ट्रात साताऱ्यात आज प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेतील 5 लाख घरांचं लोकार्पण. जागतिक इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 3 रुपयांची वाढ. महाराष्ट्रासह 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जून पासून. आणि आशियाई मुष्टीयुद्ध 15 वर्षाखालील मुलांच्या अजिंक्यपद स्पर्धेत भारताची 9 सुवर्ण पदकांसह 27 पदकांची लयलूट. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर रवाना होत आहेत. या दौऱ्यादरम्यान ते संयुक्त अरब अमिराती, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या देशांना भेट देणार आहेत. पहिल्या टप्प्यात ते आज UAE राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांची भेट घेतील आणि द्विपक्षीय मुद्द्यांवर विशेषतः ऊर्जा सहकार्य आणि परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय विषयांवर चर्चा करतील. दौऱ्यासंदर्भात वार्ताहर परिषदेत माहिती देताना परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव असीम महाजन यांनी ऊर्जा हा द्विपक्षीय संबंधांचा प्रमुख आधारस्तंभ असल्याचं सांगितलं. बहुपक्षीयवादाला बळकटी देण्यासाठी, शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी तसंच आर्थिक लवचिकता वाढून अधिक सर्वसमावेशक जागतिक व्यवस्था निर्माण करण्यासाठी ब्रिक्स भारताच्या अध्यक्षतेखाली एकत्रितपणे काम करेल असा निर्वाळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल दिल्लीत दिला. दिल्लीत ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांसह भेटीला आलेल्या शिष्टमंडळाशी पंतप्रधानांनी काल संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमधील सहकार्याला चालना देण्यासाठी ब्रिक्स हे महत्वाचं व्यासपीठ म्हणून उदयाला आलं आहे असंही त्यांनी नमूद केलं. नवी दिल्ली इथं सुरू असलेल्या ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली. तत्पूर्वी ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत परराष्ट्र व्यवहार मंत्री Dr. S. Jaishankar यांनी जागतिक व्यवस्थेत शांतता आणि सुरक्षितता हे घटक केंद्रस्थानी आहेत, लवचिकता, नाविन्य, सहकार्य आणि शाश्वतता यांची उभारणी ही या बैठकीची मध्यवर्ती संकल्पना आहे असं स्पष्ट केलं. ब्रिक्स ऍट 20 संकल्पनेवर आधारित आयोजित सत्रामध्ये परराष्ट्र व्यवहार मंत्री S. Jaishankar यांनी बदलत्या वास्तव जागतिक परिस्थितीला प्रतिसाद म्हणून ब्रिक्सनं आपल्या कार्यक्रम आणि सदस्यत्वाचा विस्तार केल्याचं अधोरेखित केलं. महाराष्ट्रातील साताऱ्यात आज होणाऱ्या प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना लाभार्थी परिषद आणि महाआवास अभियानाच्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याला केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंग चौहान उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत उभारण्यात आलेली 5 लाख घरं लाभार्थींना वितरित केली जाणार असून 6 लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात घरांच्या चाव्या सुपूर्द केल्या जातील. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 3 कोटी घरं उभारण्यात आली आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आज आंध्र प्रदेशातील श्री सत्यसाई जिल्ह्यातल्या पुट्टपर्थी इथं अनेक हवाई आणि संरक्षण दलांशी निगडीत विविध प्रकल्पांची पायाभरणी होणार आहे. त्याचबरोबर सिंह यांच्या हस्ते भारत डायनॅमिक्स लिमिटेडच्या नव्या अत्याधुनिक नौदल प्रणाली उत्पादन सुविधेची पायाभरणी होणार आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री N. Chandrababu Naidu यावेळी उपस्थित राहतील. जागतिक स्तरावर झालेल्या इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 3 रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे देशातल्या विविध राज्यांमध्ये इंधनांच्या किमतीमध्ये फरक पडणार आहे. मुंबईत साध्या पेट्रोलचा दर वाढून प्रतिलिटर 106.68 रुपये तर डिझेलचा दर प्रतिलिटर 93.14 रुपये होणार आहे. परराष्ट्र व्यापार महासंचालनालयानं सोने आयातीवर नवीन निर्बंध लागू केले आहेत. यानुसार सोन्याच्या दागिन्यांच्या निर्यातदारांसाठी एका परवान्यावर आता कमाल 100 किलो शुल्कमुक्त सोन्याचीच आयात करता येणार आहे. तसंच नव्याने अर्ज करणाऱ्या कंपन्यांच्या उत्पादन प्रकल्पांची प्रत्यक्ष तपासणी बंधनकारक करण्यात आली आहे. या तपासणीत उद्योगांची उत्पादन क्षमता आणि कार्यरत स्थितीची पडताळणी करण्यात येणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारतीय निवडणूक आयोगानं मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण म्हणजेच एसआयआरच्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा काल केली. महाराष्ट्रासह 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जूनपासून सुरू होणार आहे. यादरम्यान जवळपास 3.5 लाखांहून अधिक बूथ स्तरावरील अधिकारी 36 कोटींपेक्षा अधिक मतदारांच्या घरी जाऊन भेटी देतील. या कामात त्यांना गणना टप्प्यादरम्यान राजकीय पक्षांनी नियुक्त केलेल्या 3.5 लाख बूथ स्तरावरील प्रतिनिधी सहकार्य करतील. वैद्यकीय प्रवेशासाठीच्या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा म्हणजेच नीट या परीक्षेच्या पुनर्आयोजनाचा आढावा घेण्यासाठी काल संध्याकाळी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. आगामी नीट परीक्षा सुरळीत आणि कार्यक्षमतेनं पार पाडण्यासाठीच्या विविध पैलूंवर सविस्तर चर्चा बैठकीत झाली. बैठकीला उच्च शिक्षण सचिव, शालेय शिक्षण सचिव, राष्ट्रीय चाचणी संस्थेचे महासंचालकांसह संबंधित अधिकारी उपस्थित होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या दरम्यान काल चीनची राजधानी बीजिंगमध्ये चर्चा झाली. व्यापार, तंत्रज्ञान आणि प्रादेशिक सुरक्षा याबाबत तणावाची स्थिती असूनही दोन्ही नेत्यांनी संघर्षाऐवजी सहकार्यावर भर दिला. व्हाईट हाऊसनं दिलेल्या माहितीनुसार ऊर्जेचा प्रवाह मुक्त सुरळीत राखण्यासाठी होर्मुझची सामुद्रधुनी खुली राहिली पाहिजे यावर दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवली. इस्रायल आणि लेबनान दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांदरम्यान काल अमेरिकेत शांतता चर्चेची तिसरी फेरी पार पडली. हिजबुल्लाचे निशस्त्रीकरण आणि उभय देशातील संबंध सुधारण्याबाबत या फेरीत चर्चा झाली. चर्चा आजही सुरू राहणार आहे. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार अंतिम करार होईपर्यंत हिजबुल्ला विरुद्ध लष्करी कारवाया करण्याचं स्वातंत्र्य आपल्याकडे कायम राहावं अशी इस्रायलची इच्छा आहे. दुसरीकडे इस्रायलनं लेबनानच्या भूभागातून माघार घ्यावी, हवाई हल्ले थांबवावेत आणि सीमावर्ती गावांमधील विध्वंस थांबवावा अशी लेबनानची मागणी आहे. मकाऊमध्ये झालेल्या 11व्या सांदा विश्वचषक वुशू स्पर्धेत काल झालेल्या अंतिम सामन्यात भारताच्या अपर्णा दहियानं विद्यमान विश्वविजेत्या व्हिएतनामच्या थी फुओंग एनगा एनगोवर विजय मिळवत सुवर्णपदक पटकावलं. या स्पर्धेतील भारताचं हे पहिलं सुवर्णपदक आहे. उझबेकिस्तानमध्ये ताशकंद इथं पार पडलेल्या आशियाई मुष्टीयुद्ध 15 वर्षाखालील मुलांच्या अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं 9 सुवर्ण, 6 रौप्य आणि 12 कांस्य अशा 27 पदकांची लयलूट करत उल्लेखनीय कामगिरी केली. मुलींच्या गटात 7 सुवर्ण, 5 कांस्य पदकासह भारतानं अव्वल स्थान पटकावलं आहे. उर्वरित 2 सुवर्ण, 4 रौप्य आणि 7 कांस्य पदकं मुलांच्या गटानं मिळवली. ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ डॉ आनंद नाडकर्णी यांचं आज पहाटे महाराष्ट्रात ठाण्यात निधन झालं. ते 68 वर्षांचे होते. डॉ नाडकर्णी हे विचारवंत नाटककार, संगीतकार, कवी, चित्रकार देखील होते. मुक्तांगण या व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्राच्या माध्यमातून व्यसनांच्या आहारी गेलेल्या अनेक तरुणांना त्यांनी समाजाच्या मुख्य प्रवाहात आणलं. औद्योगिक क्षेत्रातील 30 हून अधिक संस्थांसाठी आणि अनेक स्वयंसेवी संस्थांसाठी त्यांनी मानसिक आरोग्य आणि अनुषंगिक विषयांचं सल्लागार आणि प्रशिक्षक म्हणून कार्य केलं होतं. उत्तर प्रदेशमध्ये गेल्या 36 तासात झालेल्या पाऊस, वादळ आणि वीज पडण्याच्या घटनांमध्ये 111 जणांचा मृत्यू झाला आहे तर 200 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन तातडीनं पाहणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत. वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे रेल्वे रुळांवर झाडं पडल्यानं आणि वायरी तारा तुटल्यानं त्याचा फटका पाटणा राजधानी एक्सप्रेससह अनेक रेल्वे गाड्यांना बसला. केरळसाठी हवामान विभागानं पावसासाठीचा पिवळा बावटा जारी केला आहे. त्यानुसार राज्यात 6 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. केरळ आणि लक्षद्वीप किनारपट्टीवर मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर रवाना होणार. महाराष्ट्रात साताऱ्यात आज प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेतील 5 लाख घरांचं लोकार्पण. जागतिक इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 3 रुपयांची वाढ. महाराष्ट्रासह 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जून पासून. आणि आशियाई मुष्टीयुद्ध 15 वर्षाखालील मुलांच्या अजिंक्यपद स्पर्धेत भारताची 9 सुवर्णपदकांसह 27 पदकांची लयलूट. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: श्रोतेहो, आताच आपण आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होणार सकाळी 8:30 जे राष्ट्रीय बातमीपत्र आहे ते ऐकलं. आता वेळ झालीये एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ब्रेक नंतर अशाच गप्पा आपण मारणार आहोत. ऐकित्र हा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आपल्या नगर शहरातील सामाजिक संस्था म्हणजे स्नेहालय. स्नेहालय या संस्थेच्या नावातच स्नेह आहे आणि तो स्नेह जपण्याचा प्रयत्न स्नेहालय अनेक वर्षांपासून करीत आहे. आपलं सामाजिक दायित्व ओळखून समाजासाठी काम करता करता समाजासाठी काम करणाऱ्या लोकांना घडवण्याचं काम करणाऱ्या या स्नेहालय संस्थेला नक्की भेट द्या. स्नेहालय, एफ ब्लॉक, श्री टाईल्स चौक, न्यू अमोनिया प्लांट शेजारी, MIDC, अहमदनगर.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत.
2: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडियो

0: अंतरंग या शो मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. म्हणजे आपल्या रेडिओ नगर मध्ये ना नेहमीच वेगवेगळे पाहुणे येत असतात बरं का, जे त्यांच्या क्षेत्रामध्ये खूप छान काम करतात. असेच एक पाहुणे आज आपल्या सोबत आलेले आहेत, जे आपल्यासोबत खूप साऱ्या गप्पा मारणार आहेत, त्यांची सगळी माहिती सांगणार आहेत. तर खरं म्हणजे गरीब परिस्थितीतून वर अनेक जण येतात, असंच एक व्यक्तिमत्व आज आपल्या सोबत आहे. तर आता आपल्या सोबत आहेत कृष्णा एकनाथ धात्रक सर. नमस्कार सर.
1: नमस्कार मॅडम.
0: सर खरं म्हणजे आपण सगळेच एक स्ट्रगल करत असतो आणि परिस्थिती सगळ्यांची चांगली असेल असं नाही, तर कमी परिस्थितीतून आपण वर येण्याचा प्रयत्न करत असतो आणि तुम्हीही तसाच एक स्ट्रगल केलेला आहे. तर सगळ्यात आधी सांगा, बालपण कसं होतं, कोण मित्र होते, शिक्षण कुठे झालं, काय आठवणी आहेत?
1: माझं शिक्षण आहे ना दादा चौधरी विद्यालयामध्ये झालंय. तिथं भरपूर आमचे मित्र होते, जसे की संतोष धर्माधिकारी, संतोष सुरसे, प्रमोद क्षीरसागर, असे भरपूर मित्र होते, शिंदे. तर मित्रांचा काळ त्यावेळेस खूप वेगळा होता. त्यावेळेस आम्ही दुपारच्या सुट्टीत संतोष सरांचं घर जवळच होतं, तर आम्ही डायरेक्ट घरी जायचो, तिथं जेवण करायचो. त्यांच्या आईचं जे आपुलकी पण होतं आमचं, तसेच बाकीचे जे मित्र होते, आम्ही रविवारी शनिवारी सुट्टी झाली की मग सिद्धिबाग इकडं आम्ही छोट्या ट्रीपसाठी जायचो, किंवा माळेवाड्यातला गणपती तिथं पण आम्ही जायचो, दर्शन करायचो, भरपूर काही.
0: सर खरं म्हणजे आता तुम्ही जी जी नावं घेतली ती अजूनही तेवढीच प्रचलित आहेत, पण आता बदल खूप झालेत. तर तेव्हाचं नगर आणि तेव्हाची ही ठिकाणं आणि आताची काही बदल जाणवतो का?
1: खूप खूप खूप बदल जाणवतो. त्यावेळेस आम्ही घरून पायी पायी निघायचो, ज्याचं घर लांब येतो. सुरुवातीला समजा फोन वगैरे नव्हते, काहीच कॉन्टॅक्ट नव्हता. आमचं आदल्या दिवशी ठरलेलं आहे उद्या 10 वाजता या किंवा 9 वाजता या. तर आम्ही अशा शाळेमध्ये किंवा शाळेच्या गेटवर आम्ही भेटायचो सगळे. तिथून सगळे पायी पायी जाणं, पायी पायी चालत असताना बोलणं, गप्पा, किंवा शिक्षकांचं जे आमचं जे शिकवलेले आहे त्याविषयी पण आमच्या चर्चा खूप राहायच्या. पण आता फोन आल्यामुळं आहे ना सर्वांचे संपर्क तुटले. जसं की आम्ही घरून निघालो तर सिद्धीबागेपर्यंत जायला जेवढा वेळ लागायचा, सगळं आमचं गप्पांमध्ये सगळ्यांचे विचार वेगवेगळे राहायचे आमचे. आता कसं 2 मिनिटात फोनवर बोलतो, ये तिकडं. फोनमुळे खूप दुरावा आलेला आहे.
0: आणि सर खरं म्हणजे शिक्षण घेत असताना अनेक गोष्टी घडत असतात आणि शिक्षकही भेटत जातात, काही आवडी असतात, काही बदलतात देखील आवडी. तर लहानपणी कोणता विषय आवडायचा आणि काय म्हणजे तुमचं लहानपणीचं स्वप्न काय होतं, काय व्हायचं होतं तुम्हाला
1: लहानपणी? तर मला वाटायचं की मी आर्मीमध्ये जावं असं खूप वाटायचं आम्हाला. पण मग तसे आम्ही प्रयत्न पण भरपूर केले, शिक्षकांची पण भरपूर आम्हाला साथ होती, अभ्यासात घरच्यांची पण साथ होती. पण काही जे कारण असतं थोडक्यात, त्याच्यामुळे आमचं स्वप्न काही झालं नाही पूर्ण. काही हरकत नाही, तरी आपण दुसऱ्या क्षेत्रात प्रगती करतो त्याप्रमाणे देश सेवेचा पण काही आला मार्ग आम्ही तसं पण करत राहतो.
0: सर तुम्ही पुढे बीकॉम केलं म्हणजे शिक्षण घेत राहिलात आणि ते कुठे केलं आणि कसं वाटलं, कारण कॉलेज लाईफ शाळेची लाईफ ही पूर्णपणे वेगळी असते. मग तेव्हा असं होतं कॉलेज लाईफ?
1: माझं शिक्षण आहे ना असं भरपूर ठिकाणी झालेलं आहे. जसे की माझे वडील नगरला कामाला होते माथाडीमध्ये, तर माझं 5वीपर्यंत शिक्षण अहमदनगरमध्ये झालं, आईल्यानगर आपलं. आणि त्याच्यानंतर वडिलांनी राजीनामा दिला, आम्ही गावाकडे गेलो. गावाकडे पण थोडंफार शिक्षण झालं वैजापूरमध्ये. त्याच्यानंतर आई वारली, मग माझे मामा वगैरे नाशिकला राहायचे, चुलते नाशिकला राहायचे. तर माझं काही शिक्षण पण तिकडे नाशिकला पण झालंय. असं 3 ठिकाणी माझं शिक्षण झालं. 3 ठिकाणी वेगवेगळे मित्र भेटले, भरपूर शिक्षक भेटले, सगळ्यांची साथ भेटली आणि नातेवाईकांची पण भरपूर साथ भेटली. परिस्थितीमध्ये मात करत करत आज इथपर्यंत आलोय.
0: सर खरं म्हणजे तुम्ही जसं म्हणालात, आधी तुम्ही इथे अहिल्यानगर मध्ये होतात, माथाडी तुमचे वडील होते, मग नाशिकला जाण्याचा योग कसा आला?
1: माथाडीमध्ये ना 2007 साली माझ्या वडिलांनी राजीनामा दिला. मग राजीनामा दिल्यानंतर आम्ही गावाकडे गेलो, शेती केली. पण आईचा आजारी असल्यामुळे आईला अटॅक आला आणि अटॅकमुळे आईचं निधन झालं 2011 साली. मग मी 2011 नंतर 1-2 वर्ष शेती केली, पण दुष्काळ पडल्यामुळे काही शेतीत काही उत्पन्न झालं नाही.

0: वडील ना माथाडीमध्ये हमाल पंचायतमध्ये काम करत होते. 2007 साली बहिणीच्या लग्नाच्या वेळेस वडिलांनी राजीनामा दिला. मग त्यावेळेस त्यांची शारीरिक क्षमता पण कमी किंवा मग घरची परिस्थिती पण पैशाची अभावी, मग पैसे कमतरता असल्यामुळे लग्नासाठी राजीनामा दिला त्यांनी. मग त्याच्यानंतर आम्ही गावाकडे गेलो, शेती केली, शेतीत पण भरपूर कष्ट केले. पण माग 2011-12 मध्ये पण दुष्काळ भरपूर झाला होता, त्याच्यामुळे काय शेतीत काही परवडलं नाही आम्हाला. त्याच्यामुळे नाशिकला जावं लागलं.
1: सर, जेव्हा 2011 साली दुष्काळ झाला होता तेव्हाची परिस्थिती कशी होती?
0: परिस्थिती म्हणजे मी अक्षरशः आई वारल्यानंतर आईचं सोनं गहाण ठेवून मी शेती केली होती. 30-35 हजार काहीतरी लोन काढलं होतं, शेती केली. पण माझं ते लोन तर नाहीच फिटलं, पण माझ्यावर अजून कर्ज आलं ते 35 हजार सोडून. मग चुलते वगैरे होते, त्यांनी सांगितलं बाबा तू अजून कर्जात जाशील, त्याच्यामुळे नाशिकला चल, तुला काहीतरी काम भेटल, शिक्षण पण होईल तुझं. मग त्यांच्यामुळे मी नाशिकला गेलो, आज व्यवस्थित एकदम.
1: एखाद्या शेतकऱ्याला सगळ्यात मोठा प्रश्न असतो तो पुन्हा उदरनिर्वाह कसा करायचा, आणि त्यामुळेच आत्महत्या सारखे अनेक केसेस आपण पाहतो पुढे येतात, आणि शेतकरी आत्महत्या सर्रास वाढत आहेत. तो त्याच्याच आयुष्यात संकट आलेत की काय असं कधी कधी वाटायला लागतं. तर मग या काळामध्ये अनेक शेतकरी खचून जातात, पण तुम्ही तसं न करता त्यावर मात काढत गेला आहात. तर हे सगळं कसं शक्य होऊ शकतं हे आपण सांगूयात.
0: हे शक्य याच्यामुळे होऊ शकतं का माझ्या परिस्थितीपेक्षा भरपूर कठीण परिस्थिती भरपूर लोकांच्या जीवनात येऊन गेलेली आहे. जसे माझे मित्र आहे संतोष धर्माधिकारी, त्यांचे वडील तर खूप लहानपणी वारलेले होते. माझ्या समोर त्यांच्या आईचं निधन झालेलं होतं. माझ्यापेक्षा तर खूपच बिकट परिस्थिती त्याची असताना सुद्धा तो पण खूप काही वर गेला, बरोबर की नाही? खूप काही शिक्षण वगैरे करून चांगल्या स्थितीमध्ये आज. त्याच्यापेक्षा माझी परिस्थिती खूप चांगली होती. म्हणजे माझ्यापेक्षा चांगल्या लोकांना नाही कम्पेअर करत, जे अशा परिस्थितीमध्ये माझ्यापेक्षा एकदम कठीण आहे. लोक रस्त्यावर बसून दिवस काढतात. आजकाल आपण रस्त्यावर जाताना पाहतो मुलं रस्त्यावर कसे भीक मागत राहतात, कपडे नसतात, पाय चप्पल नसती. त्याच्यापेक्षा माझी परिस्थिती खूप चांगली होती, त्याच्यामुळे असा विचार पण माझ्या मनात कधी आला नाही.
1: आणि सर, शेतकऱ्यांची जी दुर्गती होते तुम्ही डोळ्यांनी पाहिली किंवा स्वतःने अनुभवलेली आहे, तर शेतकऱ्यांची अशी दुर्गती होऊ नये किंवा शेतकऱ्यांना या संकटांना सामोरं जाऊ नये म्हणून सरकारनं काय केलं पाहिजे असं तुम्हाला?
0: सरकारच्या हिशोबाने प्रयत्न करतच, पण माझं पण असं मत आहे का शेतकऱ्यांनी पण सरकारच्या याच्यावर अवलंबून राहतं कामा नाही. पण शेवटी सरकार देणारच आहे, पण ती मदत आपल्यापर्यंत पोहोचूच तर आपण अजून मागं राहू, बरोबर? ती मदत येऊच तर आपण आपलेच काहीतरी हातपाय हलवले किंवा कुठंतरी दुसरं काम केलं किंवा जोडधंदा केला, शेतीला पाण्याची व्यवस्था केली. शेतकऱ्यांच्या जीवनात संकट राहतातच, कारण हातातोंडाशी आलेला घास पर्यावरणीय संकटामुळं माणसाचा जातो, बरोबर की नाही? तर त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी पण दुसरं काहीतरी पर्याय शोधला पाहिजे. सरकार तर मदत करतात.
1: आणि जे बाजारभाव कमी जास्त होतात किंवा आपणही जेव्हा भाजीपाला घ्यायला जातो तेव्हा खूप भाव करत असतो, म्हणजे मॉलमध्ये जातो तेव्हा आपण कधीच भाव नाही करत, पण आपण शेतकऱ्याकडे करतो, तर हे पण आपलंच कुठेतरी चुकतंय. आणि सर, खरं म्हणजे खचतो तेव्हा कोणी पाठीशी नसतं, मग तुमच्या पाठीशी कोणी होतं की एकट्याने सगळं हँडल केलं?
0: माझ्या पाठीशी माझे वडील, माझे चुलते, माझे मामा वगैरे असे मला साथ देत राहायचे. संकटाच्या वेळी मी त्यांना सांगितलं का असं वगैरे तर सांगत राहायचे, खचून जायचं नाही, आपण काम नाही केलं तर आपल्याला कोण खायला देणार नाही. त्याच्यामुळे मला असं एक दिवस पण आठवत नाही का मला असं कामाला नाही गेलं आणि मी घरी थांबले तर करमत नाही असं.
1: सर, सगळ्यात खचून तुम्ही कधी गेला होतात की हाताच झाला पूर्णपणे?
0: जेव्हा आईचं निधन झालं तेव्हा मला बाकीच्या परिस्थितीची काही कल्पनाच नव्हती, पण आई गेल्यानंतर मला सगळ्या म्हणजे परिस्थितीशी सामोरे जावं लागलं. मग असे खूप कठीण प्रसंग आले तेव्हा मला खूप खचल्यासारखं झालं होतं. पण मी असंच तुम्हाला सांगितलं जसं की माझे मित्र वगैरे यांच्या परिस्थिती माझ्यापेक्षा बिकट असल्यामुळं मग काही वाटलं नाही, मी सावरून घेतलं स्वतःला.
1: आता तुम्ही भाजीपाल्याचा व्यवसाय करता आहात आणि आताच आपण भाजीपाला भाव मोल याच्यावर बोललो, तर कसं तुम्ही ग्राहकांशी हँडल करता किंवा ग्राहकांना समजून सांगता?
0: आता शेतकऱ्यांना माल पिकवतो तो पण विकता येत नाही असं भरपूर जण म्हणतात, पण आजकाल शेतकऱ्यांना पण मोबाईलमुळं किंवा आपल्या इंटरनेटच्या काही सुविधांमुळं कस कोणत्या गोष्टीचा भाव काय चालू काही नाही शेतकऱ्यांना पण लगेच लक्ष देतं. त्याच्यामुळं आजकाल 50% जे म्हणतो आपण शेतकऱ्यांना पिकवतो तर पण विकता येत नाही ते थोडंसं कुठं कमी होत चाललं आहे. आणि आज शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला मोल भेटतंच, पण काही वेळेस नाही भेटत, त्याच्यामुळं त्यांचे भरपूर प्रमाणात नुकसान होतं. मग त्यांनी पण एकाच व्यवसायात म्हणजे किंवा टमाट्याचा व्यवसाय पीक केलं तर पूर्ण टमाट्यावर अवलंबून राहतात, 2-3 वेगवेगळ्या प्रकारचे पीक करण्यात म्हणजे त्यांचा कुठेतरी समतोल राखता येईल असं.
1: आता हा जो भाजीपाल्याचा व्यवसाय तुम्ही एकटेच पाहता का सोबत कोणी असतं?
0: नाही, मी ना एक ठिकाणी काम जॉबला आहे भाजीपाल्याची, तर आडतच्या इथं तिथं, पण मला सर्व स्वतःच्या व्यवसायासारखं तिथं पूर्ण सर्व अनुभव येतात. तिथं काही काही नाही, शेतकऱ्यांशी संपर्क होतो, ग्राहकांशी संपर्क होतो. ग्राहकाला पण वाटतं का आपल्याला 2 रुपये कमी भेटले पाहिजे, शेतकऱ्याला वाटतं का आपल्याला 2 रुपये जास्त भेटले पाहिजे, असं दोघांचा समतोल राखून माल विकणं गरजेचं राहतं.
1: सर पुढची काही स्वप्न आहेत?
0: स्वप्न भरपूर काही आपण डोळ्यासमोर ठेवलेली आहेत. जसे

0: परिस्थितीनुसार आपले पूर्ण होतात असं काही अपेक्षा वगैरे काहीच नाही, आता समाधानी जीवन आहे.
1: आणि सर खरं म्हणजे भाजीपाला तर तुम्ही विकता आहात किंवा तो बिझनेस करता आहात, पण तुम्ही जसं म्हणालात की अजून एक आपण काहीतरी दुसरं ठरवलं पाहिजे शेतकऱ्यांनी देखील, तर मग तुम्ही भाजीपाला सोडून अजून काही करता का?
0: माझं आहे ना, मी भाजीपाला व्यवसायानंतर मी LIC पण करतो, अकाउंटिंगचे पण कामं करतो, RTO पण कामं करायचो पूर्वी. आता माझं शिक्षण चालू असताना RTO फॉर्म भरणं किंवा पॉलिसी करणं, तर याच्यामुळे मला थोडे थोडे पैसे सगळीकडनं भेटत गेले. काही दिवस मला भाजीपाल्याचं काम नसतानाही मला काही अडचण आली नाही.
1: सर सगळे म्हणतात पॉलिसी करायला हवी असते, तर पॉलिसी किती महत्वाची माणसं?
0: खूप महत्वाची पॉलिसी आहे. आताच आपण मेडिक्लेम म्हणा किंवा कोणत्याही प्रकारची पॉलिसी म्हणा, ही आयुष्यात खूप महत्वाची असते. माझ्या एकदम जवळच्या नातेवाईकाचं उदाहरण आहे, त्यांची परिस्थिती हातावरची असताना त्यांना आजार झाला, पॅरालिसचा अटॅक आला समजा किंवा झटका आला, तर त्यांच्याकडे आता परिस्थिती नाही, तर त्यांना अक्षरशः जमीन विकायची वेळ आलेली आहे. अशाच वेळेस त्यांच्याकडे समजा मेडिक्लेमचं जर असतं तर त्यांना ही वेळ आली नसती, किंवा अजून त्यांना काही झालं पुढे भविष्यात, तर पॉलिसी असल्यामुळे त्यांच्या मुलांना परिवारांना अडचण नाही आली असते.
1: सर पॉलिसीचे किती प्रकार असतात आणि ते कशा प्रकारे टप्प्यात आपण त्याचा फायदा घेऊ शकतो?
0: आता शिक्षणासाठी पॉलिसी राहते, मेडिक्लेम राहतो, टर्म इन्शुरन्स राहतो, अशा अनेक प्रकारच्या पॉलिसी राहतात. प्रत्येक पॉलिसीचा माणसाला उपयोग होतोच. आजकाल म्हणजे ग्राहकांचं असं म्हणणं आलेलं आहे का आपल्याला आजार होत नाही म्हणून आपण मेडिक्लेम काढायची गरज नाही, पण काही सांगू शकत नाही आपण का आपल्याला आजार कधी होईल, परिवारात कोणाला कधी काय होऊ शकतं काहीच नाही. त्याच्यामुळे आपण असं समजायचं का काही खर्च केलाय किंवा दिवाळीला आपण एखादी मोठी वस्तू घेतली, गरजेचंच आहे आपल्याला मेडिक्लेम करणं किंवा पॉलिसी करणं.
1: आणि सर खरं म्हणजे तुम्ही बँकिंग क्षेत्राशी एवढा जवळून जोडला गेला आहात, BCOM केला आहे, मग तुम्ही कधी विचार केला का बँकेत पण आपण जॉईन करू शकतो, काम करू शकतो?
0: मी SBI बँकेमध्ये आहे ना, कॉन्ट्रॅक्ट बेसवर कमीत कमी ना 3-4 वर्ष पण काम केलेलं आहे, तर असं वाटायचं. मी अकॅडमी पण लावली होती, पण असं म्हणतो आपण का परिस्थितीमुळे तसं काही नसतं, म्हणजे आपला अभ्यास नाही आला किंवा काही कारणामुळे आपण नाही झालो असं.
1: म्हणजे तुमच्याकडून अभ्यास शक्य झाला नाही, घर पाहता पाहता हे दोन्ही झालं नाही. आणि सर खरं म्हणजे जर कधी असा विचार आला की किंवा विषय निघाला, जर तुम्हाला कोणी विचारलं जॉब की व्यवसाय तर काय निवडाल आणि का?
0: व्यवसायच आपला म्हणजे निवडलं असं मला वाटतंय, कारण जॉबचं भरोसा नाही. आता भरपूर ठिकाणी कंपनीत पण पाहिलं आपण का जॉब वरनं काढता किंवा मोठी मोठी पोस्ट असल्या काही हरकत नाही, पण मग छोटे छोटे कामं करता कंपनीत आज किती 12-15 हजार भेटतो आपल्याला. तुम्ही भाजीपाल्याचा व्यवसाय करा किंवा दुसरा कोणता पण व्यवसाय करा, आपण 500 रुपये रोज 1000 रुपये रोज काहीच सांगू शकत नाही. व्यवसायात ग्राहक कधी येईल काही नाही, दिवसभर ग्राहक नाही राहणार. नेमकं संध्याकाळी शटर बंद करायचं ग्राहक आलं तेच 5000 ची कमाई देऊ शकतं आपल्याला, त्याच्यामुळे व्यवसाय बेटर.
1: सर तुम्ही अनेक दिवस आपल्या अहिल्यानगर मध्ये राहिलात आणि अहिल्यानगर मधील एक नावाजलेली संस्था म्हणजे स्नेहालय ही संस्था, आणि आज तुम्ही इथेच भेट द्यायला आला आहात, स्नेहालयच्या रेडिओ नगर मध्ये आला आहात, तर स्नेहालय या संस्थेबद्दल कसं वाटतं?
0: आता माझं शिक्षण मालिकाश्रम रोडलाच, मालिकाश्रम शाळेत पण 1-2 वर्ष झालेलं आहे. स्नेहालयचं नाव ऐकून भरपूर आहे, म्हणजे मी पहिल्यापासूनच माझा मित्र पण स्नेहालयात होता, आहे अजून पण, आणि चांगली संस्था आहे, म्हणजे आधार देणारी संस्था आहे. ज्यांना कुणी नाही त्या बालकांना किंवा काही वाटलं मला हे स्वप्न पूर्ण करायचं आहे, तर त्यांचं स्वप्न साकारणारी एक संस्था म्हणजे स्नेहालय पण असू शकते. बरोबर आहे.
1: सर खरं म्हणजे आज तुम्ही इथे आलात, आमच्याशी गप्पा मारलात आणि अगदी थोडक्यात तुमचे संपूर्ण प्रवास सांगितलात. तुम्ही सांगितलात एकदम पॉझिटिव्ह होऊन, जर त्याचा विचार केला तर खूप खडतर प्रवास होता तुमचा आणि तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं तो पुढे आणलात आणि आता त्यातून चांगले दिवस काढलेत, त्यामुळे खूप अभिमान वाटतोय तुमचा. आणि असेच तुम्ही अनेक प्रॉब्लेम्स मधून परिस्थितीवर मात करत चाला आणि इथे आलात, त्याबद्दल धन्यवाद.
0: थँक्यू.
2: आणि ही आपली स्टोरी, मला असं वाटतं की नगर मध्ये म्हणजे रेडिओ नगर हे जे माध्यम आहे हे जगभरामध्ये ऐकलं जातं आणि तुमची जी कहाणी आहे ही मला वाटतं की लोकांना प्रेरणा देऊन जाईल, तर आपले खूप शुभेच्छा.
1: मंडळी आताच आपण कृष्णा धात्रक यांच्याशी खूप साऱ्या गप्पा मारलेल्या आहेत, आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ब्रेक नंतर आपण खूप साऱ्या अशाच गप्पा मारणार आहोत, त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
3: हर पल जिंदगी का बस दुआ है, न जाने सुकून ये जिंदगी अब कहां है, वही सुकून तलाश करेंगे हमारे साथ और सुनेंगे कुछ दिल को छू जाने वाले गाने. सुनते रहिए रेडियो नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार नगरकर, मी मिताली मयेकर आणि आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरसंतरंगमध्ये मी आर्जक कमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासोबतच 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार यादी सखोल पडताळणी म्हणजेच SIR तिसरा टप्पा राबवण्याची घोषणा केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 9.86 कोटी मतदारांच्या पडताळणीसोबतच दिल्ली, पंजाब, हरियाणा, कर्नाटक यांसारख्या राज्यांमधील मतदार याद्यांची पडताळणी होणार आहे. या तिसऱ्या टप्प्यात हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर आणि लडाख वगळता जवळपास संपूर्ण देशाचा समावेश करण्यात आलाय. या भागांमध्ये जनगणना प्रक्रियेचा दुसरा टप्पा पूर्ण झाल्यानंतर आणि बर्फाच्छादित भागांतील हवामानाचा विचार करून स्वतंत्र कार्यक्रम जाहीर करणार असल्याचं आयोगानं स्पष्ट केलंय. तर म्हणजे अशा प्रकारे आपला महाराष्ट्र राज्यासोबतच अनेक राज्यांमध्ये ही मतदार पडताळणी होणार आहे आणि आपल्या राज्यात ऑक्टोबरपासून मतदार पडताळणी होणार आहे. यामध्ये अनेक ठळक मुद्दे असणार आहेत, जसं की ओडिशा, मिझोराम, सिक्कीम आणि मणिपूरमध्ये 30 मे 2026 पासून SIRला सुरुवात होईल. पंजाब आणि तेलंगणासाठी पात्रता तारीख 1 ऑक्टोबर 2026 पासून आहे. तर दिल्लीमध्ये 13026 BLO आणि 28881 BLA काम करणार. हरियाणामध्ये 2.6 कोटी, पंजाबमध्ये 2.14 कोटी आणि कर्नाटकमध्ये 5.55 कोटीपेक्षा अधिक मतदार आहेत. मेघालयामध्ये अद्याप एकही BLAची नियुक्ती झालेली नाही आहे आणि नागालँड आणि त्रिपुरामध्ये SIR प्रक्रिया ऑगस्ट सप्टेंबर पासून सुरू होणार आहे. तर मंडळी, अशा प्रकारे राज्यात आणि इतरही राज्यात आता मतदार पडताळणी होणार आहे. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा हा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90113652500. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, मी प्रवीण कदम. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, नगरचा अंतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, पश्चिम आशियातील संघर्षामुळे इंधनाच्या किमती वाढल्या असून घाऊक किंमत आधारित महागाई 42 महिन्यांच्या उच्चांकावर म्हणजेच 8.3% पोहोचली आहे. आणि मार्च मध्ये हा दर 3.88% एवढा होता, तर गेल्या वर्षी एप्रिल मध्ये तो फक्त 0.85% पोहोचला. जागतिक स्तरावर तेलाच्या किमती भडकल्यामुळे महागाई वाढल्याचं दिसतंय आणि उद्योग मंत्रालयाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. पश्चिम आशियातील युद्ध आणि होर्मुझ समुद्र धुनीची नाकेबंदी यामुळे भारतात होणाऱ्या कच्च्या तेलाच्या आयातीत अडथळे येत आहेत. शिवाय जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या तीव्र वाढीमुळे इंधनाची आयात अधिकच महाग झाली आहे, हे आपण सगळे पाहतो आहोत. आणि या सगळ्याचा फटका बसतोय तो म्हणजे फक्त सामान्य नागरिकावर. हो, महागाईचा चटका जो बसतो आहे तो सर्वसामान्यांवर बसतोय, आपल्यासारख्यांवर बसतोय. आणि मग पुढे करावं काय, हाच प्रश्न आता सर्वसामान्यांना आहे की कशा प्रकारे आता पुढे सर्व्हाइव्ह करावं, याबद्दल तुम्हाला काय वाटतंय नक्की कळवा. आपण अशाच गप्पा मारणार आहोत, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: वैयक्तिक स्वार्थासाठी जगणाऱ्यांच्या या जगात काही व्यक्ती आजही समाजाच्या भल्यासाठी झोकून देऊन काम करतात. समाजात स्नेह आपुलकी निर्माण करणाऱ्या अशा काही खास व्यक्तींशी सुसंवाद साधूया स्नेहांकित या खास कार्यक्रमात. दर रविवारी संध्याकाळी 6 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर. तर ऐकायला विसरू नका स्नेहांकित.

बाल विवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

0: वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफ एम. आवाज तुमचा नगरचा अंतरंगामध्ये. मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, परजिल्ह्यातील अनेक दिंड्या ज्या आहेत ना, त्या आषाढी वारीसाठी अहिल्यानगर जिल्ह्यातून पंढरपूरकडे प्रस्थान करतात. आणि या दिंड्यातील वारकऱ्यांना शुद्ध पिण्याचं पाणी, वीज पुरवठा, मुक्कामाची व्यवस्था, फिरती स्वच्छतागृह, आरोग्य सुविधा तसंच सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयानं काटेकोर नियोजन करावं असे निर्देश जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी दिलेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आषाढी वारी 2026 नियोजनाबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. आणि जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक असे अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. डॉक्टर आशिया म्हणालेत की आषाढी वारी जी आहे ती महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा अविभाज्य भाग आहे. हजारो वारकरी पायी प्रवास करत असतात, त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेसोबत सर्व मूलभूत सुविधांची प्रभावी व्यवस्था करणं ही प्रशासनाची सगळ्यात पहिली प्राथमिक जबाबदारी आहे. ज्या गावांमध्ये अथवा शहरांमध्ये दिंड्यांना मुक्काम होणार आहे त्या ठिकाणी वारकऱ्यांसाठी आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. तर मंडई, अशा प्रकारे वारकऱ्यांच्या सुविधांसाठी काटेकोर नियोजन करा असं आपल्या डॉक्टर पंकज आशिया यांनी सांगितलेलं आहे. आपले जे जिल्हाधिकारी आहेत, आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम, आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित मनोबल व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्र. शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसनमुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसनमुक्त व्हा. फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष. अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग RJ कोमल सोबत.
2: नमस्कार मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरचा अंतरंग मध्ये. मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यात वादळी आणि वाऱ्याचा 4 तालुक्यांना फटका बसलाय बरं का. बुधवारी म्हणजे 13 तारखेला सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यात वीज पडून दोघांचा मृत्यू तर एकाचा अंगावर भिंती कोसळून मृत्यू झालाय. 4 तालुक्यांतील 25 घरांच्या नुकसानीसोबतच 8 लहान मोठी जनावरं दगावली आहेत. जिल्ह्यामध्ये कडाक्याच्या उन्हानंतर आता वादळी वाऱ्यासोबत वाऱ्याला सुरुवात झाली आहे. आणि बुधवारी दिवसभर प्रचंड उकाडा जाणवत असताना सायंकाळच्या सुमारास अचानक वातावरण बदल घडले आणि काळे ढग दाटून येताच जोरदार वारं सुरू झालं आणि काही क्षणातच अवकाळी पावसानं जोर धरला. वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की अनेक मोठी झाडं उन्मळून पडली, अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून रस्त्यावर विखुरल्या गेल्या आणि जिल्ह्याच्या उत्तर भागातील संगमनेर राहता आणि कोपरगाव तालुक्यातील काही भागात अवकाळी सोबतच वादळी वाऱ्यासोबत वीज पडली आणि संगमनेर तालुक्यात सायंकाळी वादळी वाऱ्यासोबतच अवकाळी पावसानं तडाखा दिला. या वादळामुळे घरांचं नुकसान झालं. तसंच पिंपरणे ते शिबलापूर रस्त्यालगतची अनेक मोठी झाडं रस्त्यावर कोसळल्यानं वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तर मंडळी, अशा प्रकारे आपल्या जिल्ह्यात अवकाळीनं चांगलाच जोर धरला आणि तिघांचा बळी घेतला तर 25 घरांचं नुकसान झालेलं आहे. तर मंडळी, खरं म्हणजे आता वातावरण हवामानात कसा बदल होईल सांगता येत नाही, त्यामुळे काळजी घ्या तुमचीही इतरांचीही आणि पाण्या आपल्या इकडच्या प्राण्यांची देखील. आणि तसंच या सगळ्यांचे कारणीभूत आपण आहोत आपण नेहमी म्हणत असतो, तर ते आता थांबवायला हवं, त्यासाठी झाडं लावायला हवे, त्यासाठी पर्यावरणाचं रक्षण करायला हवं. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
3: आपल्या नगर शहरातील सामाजिक संस्था म्हणजे स्नेहालय. स्नेहालय या संस्थेच्या नावातच स्नेह आहे आणि तो स्नेह जपण्याचा प्रयत्न स्नेहालय अनेक वर्षांपासून करीत आहे. आपलं सामाजिक दायित्व ओळखून समाजासाठी काम करता करता समाजासाठी काम करणाऱ्या लोकांना घडवण्याचं काम करणाऱ्या या स्नेहालय संस्थेला नक्की भेट द्या. स्नेहालय, एफ ब्लॉक, श्री टाईल्स चौक, न्यू अमोनिया प्लांट शेजारी, MIDC, अहमदनगर.

इतिहासाच्या कुशीत वाढलेलं शहर, संस्कृतीचा सुगंध दरवळे दरदर, प्रगतीच्या वाटेवर निर्धार ठाम, माझ अहिल्यानगर माझा अभिमान, हे घोषवाक्य लिहिलं आहे शंकर पवार यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा नगरचा अंतरंगामध्ये. मी आर्ज कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात एक अशी घटना घडली आहे ज्यामध्ये आपल्याला मातृत्वाची लढाई दिसते. ती घटना काय तर संगमनेर तालुक्यातील खरशिंदे गावातील ही घटना आहे. आणि काल सकाळी सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास हरिभाऊ शिवराम गायकवाड यांच्या घरामध्ये अचानक बिबट्यानं प्रवेश केला. हरिभाऊ यांच्या आई गंगूबाई गायकवाड, वय 65 वर्ष त्यांचं आहे, या घराच्या दरवाजाजवळ असलेल्या चुलीवर स्वयंपाक करत होत्या. अवघ्या काही फुटांच्या अंतरावर उभा असलेला बिबट्या पाहून क्षणभर त्यांच्या अंगावर काटा आला. हरिभाऊ दरवाजालगतच झोपलेले होते आणि एका बाजूला समोर बिबट्या आणि दुसऱ्या बाजूला झोपेत असलेला मुलगा. आईचं काय धैर्यानं उभं राहिलं. गंगूबाई यांनी क्षणाचाही विलंब न लावता मोठ्यानं आरडाओरडा करत हरिभाऊ यांना जागं केलं. काय झालं हे कळायच्या आत त्यांनी मुलाला बिछाण्यासकट बाहेर ओढलं आणि बिबट्यानं हल्ला करायच्या आत त्या दरवाजाच्या बाहेर मुलासोबत पडल्या. तातडीनं बाहेरून कडी लावून बिबट्याला कैद केलं. घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी सुभाष सांगळे आणि इतर जे अधिकारी आहेत ते घटनास्थळी पोहोचले आणि बाहेरील आरडाओरडा ऐकून बिबट्या घरातच दबा धरून बसला. काही काळ थरारक वातावरण निर्माण झालं होतं. म्हणजे बघा मंडई, 65 वर्षीय गंगूबाई यांनी धाडस दाखवली आणि बिबट्याला कैद करत त्यांनी त्यांच्या मुलाचा जीव वाचवला. खरंच आई पण होणं, आई होणं आणि आईचं मन कसं असतं, आई पण निभावणं हे खूप वेगळंच आहे. खूप म्हणजे खूप त्यांना ताकद मिळते जेव्हा त्या आई असतात. आणि खरंच या 65 वर्षीय गंगूबाई यांना सल्यूट आहे. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल. आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे. तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता. संपर्क क्रमांक आहे 90111100. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव सई बेडेकर। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार नगरकर, मी आसावरी नातू आणि तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरचा अंतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, मस्त अशी सकाळ आहे. आज आहे 15 मे. जगभरात आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन साजरा केला जातोय. तुम्हा सगळ्यांना आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मंडळी, एखाद्या संध्याकाळची वेळ असते, घरात दिवा लावलेला असतो, स्वयंपाक घरात आईची गाणी, बाबा वर्तमानपत्र वाचत असलेले आणि आपण सर्वजण एकत्र जेवणाच्या टेबलावर हसत गप्पा मारत एकमेकांचे हात धरत जेवत असतो, हे साधं दृश्य खरं तर सगळ्यात मोठी संपत्ती आहे. कुटुंब कुटुंब म्हणजे फक्त नातेसंबंध नाही, तर त्या हृदयाची धडधड आहे जी तुम्हाला कधीही एकटं पडू देत नाही. जेव्हा जग तुम्हाला दाखवतं, तेव्हा कुटुंब म्हणजे ते कोमजलेलं फूल जे पुन्हा उभं करतं. जेव्हा यश मिळतं, तेव्हा सर्वात आधी ज्यांना सांगावंसं वाटतं ते तुमचं कुटुंब. आजच्या धावपळीच्या जगात आपण कुटुंबाकडं फोन करायला वेळ नाही आणि बस आता येतो म्हणत वर्ष निघून जातात. वृद्ध आई बाबा खिडकीत उभे राहून रस्त्याकडे बघत असतात. मुलं आपल्या मोबाईलमध्ये हरवलेली. पण आज कुटुंब दिन प्रत्येकाच्या आयुष्यात महत्वाचा दिवस आहे, कारण कुटुंब प्रत्येकांना हवं हवंसं वाटतं. तुम्ही ज्यांच्यासाठी जगताय त्यांच्या सोबत तुम्ही किती वेळ घालवताय हे लक्षात ठेवा. कुटुंब हा देवानं दिलेला सगळ्यात सुंदर उपहार आहे. त्यात कधी भांडणं होतात, राग येतो, दुःख येतं, पण शेवटी तेच कुटुंब एकमेकांच्या अश्रूंना पुसतं, एकमेकांचे हात घट्ट धरतं. तर श्रोत्यांनो, आज फक्त एकच विनंती आहे, घरी जा, आईबाबांच्या हातावर हात ठेवा, मुलांना मिठी मारा आणि सांगा की तुम्ही आमचं जग आहात. पत्नी पतीला एक चांगला वेळ द्या, जुन्या आठवणींना उजाळा द्या, कारण पैसा, यश, नोकरी हे सर्व येईल आणि जाईल, पण जेव्हा शेवटचा श्वास घ्याल तेव्हा डोळ्यांसमोर फक्त कुटुंबाचे चेहरे असतील. कुटुंब दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज एकमेकांना जपून ठेवा, उद्या कदाचित उशीर झालेला असेल. कुटुंबासोबत आनंदी रहा, सुरक्षित रहा, एकमेकांचं प्रेम जपत रहा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, वोकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
1: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970644455 किंवा 7499980845 या क्रमांकावर. एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला. पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर.

श्रोते हो, यशस्वी होताना या शो मध्ये आपण ऐकू शकाल अहिल्यानगर मधील यशस्वी उद्योजकांचा जीवन प्रवास। या मुलाखती घेतल्या आहेत संजय पारनाईक यांनी। दर शुक्रवारी रात्री 9 वाजता नक्की ऐका यशस्वी होताना। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

आता सकाळचे 10:53 झालेत आणि नगरचं अंतरंगामध्ये मी आरजे कोमला आहे तुमच्या सोबत. आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. हो, सकाळचे 11 आलेत म्हणजेच आपला निरोप घेण्याची वेळ झाली आहे. आणि सकाळचा वेळ कसा जातो ना हेच कळत नाही. खूप साऱ्या गप्पा मारायच्या राहून जातात. पण उद्या म्हणजेच शनिवारी उद्या सकाळी मी पुन्हा येणार आहे 7 तुम्हाला भेटायला नगरचं अंतरंगामध्ये. आणि थोड्याच वेळात म्हणजे सकाळी 11 गोष्टी तुमच्या आमच्यामध्ये आरजे ऋतू तुम्हाला भेटायला येणार आहे, ज्यामध्ये ती खूप साऱ्या गप्पा मारणार आहे. डॉक्टर सुधा कांकर या लिखित महिलांविषयी कविता जागतिक कुटुंब दिन निमित्त बाईट असणार आहे हरीश कासार यांची. तसंच अहिल्यानगर जिल्ह्यातील बाल विवाह रोखला गेला त्याबद्दल ती बोलणार आहे, तुमच्यासोबत गप्पा मारणार आहे. तसंच दुपारी 1 स्नेहवार्ता या शोमध्ये स्नेहालयातील महत्वाच्या घडामोडी, प्राजक्ता नगर कर स्नेह ज्ञानदीप प्रकल्प मनपा शाळेच्या केंद्र समन्वयिका यांची मुलाखत तुम्ही ऐकणार आहात, जी आरजे वैशाली घेणार आहे. तसंच दुपारी 2 हार्मोनी द परफेक्ट ट्यून हे तुम्ही ऐकणार आहात. तर आणि दुपारी 3 थोडा गप्पा थोडी गाणी या शो मध्ये माधुरी दीक्षित यांचा जन्मदिवस विशेष शो तुम्ही ऐकणार आहात आरजे साक्षी सोबत. तर सायंकाळी 4 सांजरंग शो मध्ये आरजे अनुसोबत खूप साऱ्या गप्पा. आणि सायंकाळी 7 जागतिक कुटुंब दिनानिमित्त अपूर्वा काळे यांची मुलाखत आरजे अनु घेणार आहेत. तर रात्री 10 चिरंतन गाणी यांचं पुन्हा प्रसारण तुम्ही ऐकणार आहात. सादर करते श्रीकृष्ण कुलकर्णी असणार आहेत. तर मंडळी हे आहेत आजचे कार्यक्रम. तर हे सगळे कार्यक्रम तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर एन्जॉय करणार आहात, त्यामुळे कुठेही जाऊ नका. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत.
2: हाय हॅलो नमस्कार, गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. मंडळी, आपण अतिशय पॉझिटिव्ह अशी आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत. कवयित्री डॉक्टर सुधा कांकरिया यांनी एक अतिशय सुंदर अशी कविता लिहिलेली आहे त्यांच्या स्त्री जन्माचे स्वागत करा या पुस्तकात. कवितेचे बोल आहेत नैतिकतेची चौकट. कुणी म्हणावं की पहा तिचे कपडे किती तोकडे, कुणी छेडावं की पहा किती फुशार की मारते. कपडे तोकडे की विचार तोकडे, पाहणाऱ्याच्या नजरेला नजर देऊयात, त्यांच्या विचारात बदल घडवूयात. नैतिकतेची चौकट दोघांनाही सारखी असू द्या. तू यायला हवीस सातच्या आत घरात, मी मात्र येईल दारू पिऊन दारात. हे चित्र आता कायमचे बदलूया. नैतिकतेची चौकट दोघांनाही सारखी असू द्या. वटपौर्णिमेची पूजा तुझ्यासाठी करायची, साती जन्म हाच पती मिळो म्हणून आशीर्वाद मागायचा आणि तू मात्र हुंड्यापायी जळायचं. अशा रीतिरिवाजांची फेरमांडणी करूया. नैतिकतेची चौकट दोघांनाही सारखी असू द्या. एकीकडे नवरात्रीचा उत्सव भक्तिभावानं साजरा करायचा, म्हणे ही तर स्त्री शक्तीची उपासना, देवीची आराधना, आणि दुसरीकडे मात्र कट रचायचा गर्भातल्या चिमुकलीला जन्माआधी मारण्याचा. प्रत्येक घरातील प्रत्येक स्त्री आहे खरी स्त्री शक्ती. आता स्त्री जन्माचं स्वागत करूया, प्रत्येक स्त्रीचा आदर सन्मान करूया. नको तो देव्हारा अन नको ते दासी जीवन, माणूस म्हणून माणुसकीनं जगूया. नैतिकतेची चौकट दोघांनाही सारखी असू द्या. चांगला पती मिळावा म्हणून नवस, तो टिकावा म्हणून नवस, तोच सात जन्म मिळावा म्हणून नवस, मुलगा व्हावा म्हणून नवस. थांबवा आता पुरुषांचे हे कौतुक सोहळे, बदलूया आता जाचक अविवेकी वर्त वैकल्ये, जीवनात समतेची प्रतिष्ठापना करूया. नैतिकतेची चौकट दोघांनाही सारखी असू द्या. विधवा भगिनींना हळदी कुंकवाला बोलवायचं नाही, फक्त मुली असलेल्या परिवारास दोषी मानायचं. मंदिरात स्त्रियांना प्रवेश नाकारायचा. गर्भनिरोधक साधनांचा वापर फक्त स्त्रियांनीच करायचा. मालिका, चित्रपट, जाहिरातीत शृंगारिक हिंसक दृश्य दाखवायची. या सगळ्या घटनांची आता पुनर्मांडणी करूया. नैतिकतेची चौकट दोघांनाही सारखी असू द्या. मंडळी, डॉक्टर सुधा कांकरिया यांनी अतिशय सुंदर शब्दांमध्ये आपल्या भावना व्यक्त केल्यात आणि समाजाला आरसा दाखवलाय. खरंच या ओळींमध्ये कितीतरी महत्त्वाचा अर्थ दडलाय आणि तो आपण आता बघायला हवाय, त्यावरती विचार करायला हवाय. अशाच पॉझिटिव्ह थॉटसोबत भेटूया थोड्याच वेळात. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात, कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.

तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचंय किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगर मधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहे आणि हो मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशन साठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्रकक्ष, इनडोर आणि आउटडोर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण. तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता एफ ब्लॉक, सर्वे नंबर 239, श्री टाइल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्या नगर. संपर्क क्रमांक 90 11 11 25 90 किंवा 98 90 44 56 78. अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता, snehavatsalya@snehalaya.org किंवा edu@snehalaya.org.

Hello, I'm Ishita Bora, and you are listening to Radio Nagar 90.4 FM, your voice. वेलकम बॅक मंडळी गोष्टी. तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, अकोला जिल्ह्यातील राजूर येथे प्रशासनानं एक कौतुकास्पद पाऊल उचललंय. एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह होऊ घातला होता, मात्र सामाजिक संस्था आणि पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला आणि हा विवाह त्यांनी रोखलाय. वधू आणि वर अशा दोन्ही पक्षांना जिल्हा बालकल्याण समितीसमोर उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आलेत. लक्षात ठेवा मंडळी, बालविवाह हा गुन्हा आहे आणि समाज म्हणून आपण तो रोखलाच पाहिजे. पण यांनी ही जी कारवाई केली त्याला मात्र आपला सलाम आहे. तुम्हालाही मंडळी जर कुठेही असा बालविवाह होताना दिसला तर नक्कीच तुम्ही प्रशासनाशी संपर्क साधा, कारण बालविवाह हा गुन्हा आहे. याचा परिणाम दोघांच्याही आयुष्यावर वरती दोघांच्याही भवितव्यावरती होऊ शकतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिक्षण थांबू शकतं, आरोग्यावरती वाईट परिणाम होऊ शकतात. त्याच्यामुळं बालविवाह रोखणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. त्यामुळे मंडळी ही गोष्ट लक्षात ठेवा आणि अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज.

स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प, विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत तुमच्यासाठी. आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, आत्ता आपल्या शोमध्ये एक अतिशय हेल्थ मंत्र मी तुम्हाला देणार आहे. आणि हा हेल्थ मंत्र असणार आहे मातांबद्दल, ज्या आता होणाऱ्या माता आहेत त्यांच्याबद्दल हा हेल्थ मंत्र मी देणार आहे. गर्भधारणेदरम्यान शरीरात होणाऱ्या बदलांचा परिणाम कधी कधी डोळ्यांवर सुद्धा होऊ शकतो, बरं का. काही महिलांना धूसर दिसणं किंवा डोळ्यांमध्ये कोरडेपणा जाणवू शकतो. डॉक्टर हर्ष जैन सांगतात की जर तुम्हाला डोळ्यांचा त्रास होत असेल तर त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका. वेळेवरती डोळ्यांची तपासणी करा आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानंच आय ड्रॉप्स वापरा. आई आणि बाळ दोघांच्याही आरोग्यासाठी हे फार महत्त्वाचं आहे. त्यामुळं मंडळी, हे तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा. ज्या माता आता होणाऱ्या माता आहेत त्यांनी मात्र स्वतःच्या डोळ्यांची काळजी घ्या, स्वतःच्या मुलाची काळजी घ्या. आणि मैत्रिणींनो, तुमचं हे जे आईपण आहे हे तुम्ही एन्जॉय करा, पण आरोग्याकडे लक्ष देऊन तुम्ही हे एन्जॉय करा. तर मंडळी, पुन्हा भेटूया अशाच नवनवीन गोष्टींसह. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विदान केंद्र, अनवरस, अनाथ, कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.

0: श्रोते हो, यशस्वी होताना या शो मध्ये आपण ऐकू शकाल अहिल्यानगर मधील यशस्वी उद्योजकांचा जीवन प्रवास। या मुलाखती घेतल्या आहेत संजय पारनाईक यांनी। दर शुक्रवारी रात्री 9 वाजता नक्की ऐका यशस्वी होताना। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।
1: हाय, हॅलो, नमस्कार। गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत। मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत, तुमच्यासाठी, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा। मंडळी, पंचपक्वानं कितीही खाल्ली ना तरी आईच्या हातचं पिठलं भाकरीची सर कशालाच येत नाही बरं का। गरम गरम भाकरी आणि त्यावरती लोणी किंवा तेल आणि लसणाची फोडणी दिलेलं खमंग असं पिठलं, नुसत्या कल्पनेनंच तोंडाला पाणी सुटतं। हिंजवडीच्या शुभांगी साखरे यांनी सांगितलंय आपल्याला की गावची चूल आणि आईची माया, त्यामुळं साध्या जेवणाची चव कित्येक पटीनं वाढते। मग आजच्या जेवणामध्ये बेत काय, पिठलं भाकरी आहे की दुसरं काही, हे मला नक्की कळवा आपल्याच रेडिओ नगरमध्ये। भेटूया थोड्याच वेळात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूया नातं निसर्गाशी या सेगमेंट मध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी, मी आहे तुमची मैत्रिणा अर्जय ऋतू तुमच्या सोबत तुमच्यासाठी. आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, तुमच्याकडे बागेसाठी मोठी जागा नाही आहे का? काही हरकत नाही. सुजाता लेले या सांगतात की घराच्या छोट्या गॅलरीत किंवा खिडकीत सुद्धा आपण निसर्ग फुलवू शकतो. कुंडीत लावलेली मोगरा, जाईजुईची फुलं किंवा छोटेसे तुळस सुद्धा मनाला फार प्रसन्नता देते. निसर्गाशी नातं जोडण्यासाठी फक्त थोड्या प्रेमाची आणि वेळेची गरज असते. त्यामुळे मंडळी, चला तर मग आजच एखादं छोटं रोपटं लावा आणि स्वतःच्या घराला हिरवाईनं सजवा. कारण आता उन्हाळा सुद्धा वाढत आहे आणि काहीच दिवसांनी पावसाळा सुद्धा येणार आहे. त्यामुळे मंडळी, या निसर्ग चक्रामध्ये आपण स्वतःला सामावून घेऊयात आणि मस्तपैकी झाडे लावूयात, झाडे जगूयात. थोड्याच वेळात भेटूया गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत।
2: हाय हॅलो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा आणि मी आहे आरजे ऋतू तुमच्या सोबत। मंडळी आज आहे आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस आणि अनेक वेळा काय होतं की जे पीजी मध्ये राहणारी मुलं असतात, कॉलेज शाळा करणारी मुलं असतात किंवा पुणे मुंबई सारख्या ठिकाणी जे राहणारे तरुण तरुणी असतात ते आपल्या घरापासून लांब असतात, गावापासून लांब असतात आणि आता त्यांना कुटुंबाचं महत्व फार असतं। तर आता आपण माझ्यासोबत माझे सहकारी माझे मित्र आहेत हरीश कासार, हे सुद्धा अनेक दिवसांपासून अनेक वर्षांपासून त्यांचं जे मूळ गाव आहे अहिल्यानगर त्यापासून ते लांब राहत आहेत, त्यांच्या कामानिमित्त असेल शिक्षणासाठी असेल, तर आज आपण थोड्याफार त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत। तर हरीश, मला तुला हे विचारायचंय की सध्या तू कुटुंबापासून लांब आहेस, पण तुला आता कसं वाटते म्हणजे कुटुंबासोबत आपण प्रत्येक सण सेलिब्रेट करत असतो, प्रत्येक मोमेंट आपण त्यांच्यासोबत सेलिब्रेट करत असतो, जेव्हा असे ते स्पेशल दिवस येतात तेव्हा तुझ्या मनाची पहिली फिलिंग काय असते?
3: पहिल्यांदा थँक्यू ऋतुजा हा प्रश्न विचारल्याबद्दल, खूप म्हणजे पहिल्यांदाच असा प्रश्न विचारलाय कुणीतरी मला, तर ही फार मिक्स्ड फिलिंग आहे। ज्यावेळेस आपण कॉलेजला असतो नवीन नवीन येतो आपलं गाव घर सोडून, तर त्यावेळेस एक वेगळी एक्साइटमेंट असते सुरुवातीच्या काही दिवसापुरती, पण आता रिसेंट समजा आता मी माझ्या बिझनेसमुळे बाहेर राहतो, बॅचलर राहतो, तर सध्या जी करंटला कायमस्वरूपी जी फिलिंग असते ना की ज्यावेळेस आपण घरी जातो म्हणजे आता कामामुळे इतके जास्त बाहेर राहतो की घरी जायचं किंवा रूमवर जायचं याच्याबद्दल शून्य एक्साइटमेंट असते। त्याच्यामुळे मला असं वाटतं सगळ्यात पहिला प्रॉब्लेम होतो की मॅक्सिमम टाइम फक्त आपण कामाच्या झोनमध्येच राहतो। पुणे सारख्या शहरात राहिलो, समजा आता मी गुंडेगाव सारख्या एका छोट्या गावातून येतो, तर माझ्या घरचे हे 8-9 वाजता झोपी जातात आणि माझा घरी जायचा टाइम असेल 10-11, कधी कधी चुकून 12, जरी लवकर गेलं तरी 10-11, जे पुण्यात नॉर्मल आहे। पण मी माझ्या कामातून बाहेर पडून जर घरच्यांशी गप्पा मारायचं म्हणलंय तर तोपर्यंत ते झोपलेले असतात आणि सकाळी उठून आपण सगळेजण आपापल्या कामात असतो आणि घरच्यांसोबत असं नाही बोलू शकत ना, हाय हॅलो कसं आहे काय। तर माझ्या गावाकडचे घरचे एवढे साधे की ते नॉर्मल रेग्युलर गप्पा मारतील 8 तास 15 मिनिटं 20 मिनिट, तेवढा टाइमच निघत नाही कधी। आणि दुसरी सगळ्यात म्हणजे खतरनाक फिलिंग काय असते की काही असो म्हणजे विन असो लूज असो चांगली मुवमेंट असो खराब मुवमेंट असो, एक तर खराब असेल तर घरी गेलो गप्पा मारलं की माणूस चिल होऊन जातं काही वाटत नाही, किंवा चांगली असेल तर अजून ती एक्साइटमेंट येते आणि त्याची फिलिंग येते। तर मला अजून एक काय जाणवतं की ज्यावेळेस आपण इकडे काम करत असतो सगळ्या गोष्टी करत असतो म्हणजे कोणती विन असेल किंवा एखादं आपण काहीतरी पूर्ण केली एखादी गोष्ट एखादा टास्क पूर्ण केला किंवा एखादं जे आपलं स्वप्न होतं ते पूर्ण केलं, तर ते पूर्ण केल्याची फिलिंगच येत नाही कारण का ती शेअर करण्यासाठी कुटुंबच नसतं किंवा असं काही वाटतच नाही। समजा असं समज की समजा मी गाडी घेतली एखादी नवी आणि बऱ्याच वेळा असं होतं की मी त्या दिवशी नाही घरी गेलो।

मी एखादं खूप मोठं काम केलं, एक मला माझ्या बिझनेस साठी मोठी पार्टनरशिप झाली, तर ती व्यावहारिक दृष्ट्या मी स्टेज बाय स्टेज ग्रो होत चाललोय. पण इकडे ते ग्रोथ मला असं फिलिंग नाही होत की मी ग्रो झालोय. मी जोपर्यंत माझ्या गावाला जात नाही, मी घरी जात नाही की आपण काहीतरी कम्प्लीट केलंय किंवा काय आपण काहीतरी अचीव केलंय, त्या अचीवमेंटची फिलिंग काय मिसिंग राहते. त्यामुळे मी एकदा स्टोरी टाकली होती, ती स्टोरी आठवली तर मी तुला सांगतो की असं असं होतं की ज्यावेळेस एखादा प्रवास करतो आणि प्रवास करत राहतो, तर शहरात राहणाऱ्या मुलांचं असं आहे की शिक्षण, शिक्षकांनंतर नोकरी किंवा व्यवसाय किंवा त्यांचं काय काम, त्यांचा हा प्रवास नॉनस्टॉप चालू आहे इंडिव्हिज्युअल लेवलला सारखाच. तो प्रवासात जसं पुढे जातोय ना, अजून पुढचा टास्क दिसत राहतोय, अजून पुढचा टास्क दिसत राहतोय की हे करायचं ते करायचं, अजून मोठ्या मोठ्या गोष्टी दिसत राहतात. ते करता करता तो जिथं असतो ना तिथून तो फार पुढे येतो, खूप मोठे उंचीला येतो. जिथं तो ज्या ठिकाणून तो आलाय त्यानुसार तो सक्सेसफुल आहे. पण आसपासचं जग एवढं मोठं आहे ना, तिथे त्याला ते कायम फिलिंग तीच राहते की अजून आपण मागेच पडलोय, आपल्याला काय माहित नाही, आपण काय केलंच नाही. पण ज्यावेळेस आपल्या गावाला जातो, आपल्या घराकडे जातो, तर मग ती फिलिंग येते की येस, की काहीतरी केलंय. आणि ती एनर्जी पण येते घरी गेलं की आपण कुणासाठी करतोय. तर इथं ती एनर्जी असं समज की मोबाईल चार्जिंग केल्यासारखं, आपल्याला माहिती पाहिजे आपण एवढं सगळं काम कायसाठी करतोय. आणि ज्यावेळेस आपण घरी जातो, आपल्या घरच्यांसोबत राहतो किंवा घरच्यांसोबत टाइम स्पेंड करतो, तर किंवा घरच्यांसाठी काहीतरी करतो आपण जे घरी समोर असल्यावर बऱ्याच वेळा करता येतं, तर ती ज्यावेळेस गोष्ट आपण बघतो आणि ऑब्झर्व करतो त्यावेळेस आपलं मेन काम करण्यात पण उत्साह राहतो. नाहीतर मग ओव्हर द पिरियड काय होतं की घरच्यांसोबत कमी राहिल्यामुळं किंवा कमी कम्युनिकेशन झाल्यामुळं आपल्या कामातलं एक्साइटमेंट पण कमी होती, की जी इनिशियल डेजला मेहनत असते की येस आता घराच्या बाहेर जाऊ, खूप काम करू, मेहनत करू, पुढे जाऊ, एका टाइम नंतर तुम्ही पैसे कमावता, सगळ्या गोष्टी व्हायला लागतात. पण आपल्याला अशी फिलिंग येते की जी रिसेंटली माझी फिलिंग आहे की सगळं काही जे इमॅजिन केलंय ते सगळं आहे, आपल्याकडे गाडी, आपला बिझनेस आहे, आपली टीम आहे, आपल्या जे जे पाहिजे होतं ते सगळं करतोय आपण, तरी असं आनंद का वाटत नाही. मग त्यावेळेस लक्षात येतं की ज्यावेळेस तुम्ही एकदम ग्राउंड लेवल पासून पुढे जात राहतात, तर तुम्हाला ह्या पुढे येण्याची फिलिंग तुमच्या घरच्यांसोबत येऊ शकते. कारण का त्यांनीच तुम्हाला बघितलंय ना झिरो पर्सन, किंवा तुम्हालाही माहितीये की आपण इथं होतो, इथून इथपर्यंत पोहोचलोय. तर हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे मी माझ्या सगळ्या मित्रांना काय म्हणतो की तुम्ही जर सारखे सारखे गावाला नाही गेले ना, तर तुम्हाला किंवा आपल्या घरी नाही गेले, आई वडिलांसोबत नाही राहिले, तर तुमच्या आयुष्यात तुम्हाला ना मोटिवेशनच नाही राहणार आहे, एनर्जीच नाही राहणार. आणि मला असं वाटतं की कधीही काम करण्यासाठी काही म्हण, आपलं आयुष्य एवढं छोटस आहे आणि त्याच्यामध्ये जर आपण विदाऊट डिरेक्शन किंवा विदाऊट एक्साइटमेंट मोटिवेशन आपण काम करतोय तर त्याचा काही उपयोग नाही होणार, अख्खा वेळ वाया जाईल. तर मला असं वाटतं की घरी

0: राहू शकली हे रिअल सक्सेस असेल. मग आता बिझनेस किंवा पैसा आता सेकंडरी व्हायला लागला, की ते फ्रीडम असावं की मी माझ्या कुटुंबासोबत जास्त टाइम स्पेंड करू शकतो. किंवा बऱ्याच वेळा असे काही आठवणी घडल्यात माझ्यासोबत की काहीतरी खराब गोष्ट झाली पण ती मी घरी सांगितली नाही, कारण घरच्यांना काळजी वाटेल मी लांब राहतोय म्हणून ह्या गोष्टीची. तर असंही मुलं करतात. आता मी समजा आज स्वतःच्या पायावर उभं आहे, पण ज्यावेळेस मी कॉलेज टाइमला होतो किंवा जेव्हा माझ्याकडे सगळ्या गोष्टी नाहीत, तर बऱ्याच वेळा आपण घरी असल्यानंतर आपल्याला ते कम्फर्ट पण भेटत असतो, आईचा, घरच्यांचा, वडिलांचा, आपला चेहरा. इथं इथं असतात आपले मित्र वगैरे, पण प्रत्येक नातं गरजेचं असतं ना. आई वडिलांची, बहिणीची, आजी आजोबांची ती माया कोणी कम्प्लीट नाही करू शकत बाहेर असताना. मग काही काही गोष्टी फक्त त्यांच्या त्यांनाच कळतात किंवा ते समजून घेतात. आपण इकडे कधी आजारी असलो तर आपल्याला ती काळजी घेण्याची कधी भावना भेटत नाही, ती फिलिंग भेटत नाही. आपण पण फार असे वेगळेच होऊन जातो. मग आपल्याला, आपण माणूस आहेत, आपण इमोशन आणि आपली कुटुंब व्यवस्था ही सगळ्यात सुंदर व्यवस्था आहे हे कळतं की ज्या पद्धती कुटुंब व्यवस्था आहे. तर आपण बनलोय तर म्हणजे नाही का एक सामाजिक याच्यात राहण्यासाठी बनलेले आहेत, त्यामुळे आपल्याला सगळ्या गोष्टीची वेळोवेळी गरज असते. पण ह्या सगळ्या गोष्टी तुटलेल्या असतात ज्यावेळेस बाहेर आपण राहतो कायमस्वरूपीचं. तर मग एखादं कधी काय दुःख तिकडे केअर केलं जात नाही मुलांकडून, मग मुलांचं आई वडिलांना कळत नाही, आई वडिलांचे काय कष्ट आहेत ते मुलांना कळत नाही. मग त्याच्यामुळे काय होतं की कमी शेअरिंग आणि कमी कम्युनिकेशन होतं. जितकं कम्युनिकेशन होतं तितकं घरच्यांना मुलाचं कळत नाही. मग कधी कधी असे गैरसमज पण होतात किंवा काही होतात, अशाही गोष्टी होतात. पण नशिबाने माझं कम्युनिकेशन चांगलं असल्यामुळं किंवा मला ती गोष्ट उमजल्यामुळं, माझे वयापेक्षा खूप जास्त मित्र आहेत, माझ्यापेक्षा मोठे आहेत, त्यामुळे त्यांच्याकडून पण गायडन्स घेतल्यामुळं मी कायमस्वरूपी प्रयत्न करतो की बाबा वेळ बसून भेटेन तसं लगेच आपलं गावाकडे जाऊन यायचं, ते आपली बॅटरी पूर्ण चार्ज करायची आणि एक्साइटमेंटनी काम करायचं.
1: आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्वाचं असतं ते म्हणजे आपल्या आईच्या, आजीच्या, बहिणीच्या हातचं जेवण, जे की आपल्याला कुठे पुणे लाईफ मध्ये असो किंवा कोणत्याही बाहेरच्या सिटी लाईफ मध्ये असो.
0: मी तर रिसेंटली माझ्या आईला बोललो, म्हटलं पुणे शहरामध्ये एक प्रॉपर्टी नाही केली तरी जमेल, म्हटलं महागात महाग गाडी आणि चांगल्यात चांगला ड्रायव्हर घेतो, जमन तितक्या वेळेस नगरून येऊन जाऊन करतो पुण्याला तरी चालेल, पण हे आता काही सहन नाही होत मला हे खाणं इथलं. म्हटलं नाही भेटत तुझ्या आजची भाकरी, चपाती, भाजीची चव कुठं काय करणार, आता ते कुठून आणणार, किती पैसे कमवले, किती मोठ्या मोठ्या हॉटेलला जाऊन आलो, इच्छा स्वच्छ मिली, आता नको म्हटलं हे सगळं, आता तुझ्याच आजची भाजी चपाती पाहिजे, याच्यापेक्षा जास्त लक्झरी काहीच नाही.
1: करेक्ट करेक्ट. आणि त्याचसोबत कसं आहे की आपल्याला वाटतं की आपली फॅमिली म्हणजे आपलं कुटुंब आहे, पण अनेकदा असं होतं की आपण समजा बाहेरच्या सिटीमध्ये आहोत, आपण हॉस्टेल लाईफ मध्ये, पण कधी कधी अनेक जणांचं लक असं असतं की जे रूममेट्स असतात त्यांच्यासोबत सुद्धा असं बॉन्ड होतं की ते सुद्धा आपले कुटुंब वाटायला लागतं. तर असा काही छोटा अनुभव आहे का तुझा?
0: असा ना, असा खूप सुंदर अनुभव आहे माझ्या बाबतीत. मी पुणे शहरामध्ये राहतो, मी खूप वेळा कौतुकाने म्हणतो की मी 8 दिवस कधी कधी 8 मित्रांच्या घरी राहिलोय वेगवेगळ्या, आणि त्यांच्या घरच्यांच्या हात खाल्लंय. म्हणजे माझ्या शहरामध्ये माझे खूप चांगले मित्र आहेत, श्रेयस आहे, वेदांत आहे, सागर भाऊ म्हणून येतं, आणि अजून पण ईश्वर सर म्हणून येतं, असे माझे खूप सगळे वेगवेगळे मित्र आहेत ज्यांची इथं घरी आहेत, घर आहेत पुण्यात. काही जण पुणेकर आहेत, काही जण बाहेरून आहेत, पण त्यांचं आता पूर्ण कुटुंब इथंच आहे. सो मला कधी फिलिंग मला म्हणजे जी तिची फिलिंग असते की कुटुंबाची, म्हणजे नुसतं मित्र जपत नाही, मित्राचे वडील पण जपतायत, मित्राची आई पण जपते, त्यांच्या घरात काही जरी चांगलं बनलंय तर ते बोलवून घेत आहेत. म्हणजे रक्ताचे नाते नसलेत किंवा रक्ताच्या नात्याच्या बरोबरीने किंवा कधी कधी त्याच्याही पुढे जाऊन काळजी घेतली जाते की समजा मित्राची आई आहे, ती मित्राचे वडील आहेत, मित्राची बायको आहे, त्या भावासारखं किंवा त्यांच्या नवऱ्याच्या भावासारखं जीव लावतात आणि त्याच पद्धतीने नातं जपतात. अशी खूप सुंदर नाती बनली. मला असं वाटतं जशी आपली भाऊकी असती तर अशी एक भाऊकी मला भेटली इकडे सगळी की सगळीकडे माझे सगळे आई वडिलांसारखे विचार करणार, कारण ते जास्त परत काळजी करतात. म्हणजे बऱ्याच वेळा असं होऊन जातं की मित्राची कमी काळजी करते, पण त्यांच्या घरात काहीतरी गोडधोड बनलं तर पहिलं चला हरीशला बोलवा. तर ही एक मोठी संपत्ती भेटली. म्हणजे अजून काय पाहिजे एखाद्या आयुष्यात की बाबा आपल्याला मुलासारखं जपतायत ज्यांच्याशी आपल्या रक्ताचं काहीच नातं नाही, आणि आपल्यालाही त्याच प्रकारची माया भेटते किंवा आपल्यालाही तेवढा आनंद भेटतोय ना की हे असं काही आहे कंपल्सरी वाल. तर असे खूप चांगले अनुभव आले माझ्यासोबत की येस मी पुणे शहरात आलो. मला पहिल्यापासून असं वाटायचं की मी या शहराचा कधीच होणार नाही, मी गावाकडचं पोरग आहे. पण शेवटी कसं असतं की माणसं असतात, जसे तुम्हाला माणसं भेटतात तसं तुम्हाला त्या गोष्टीचा अनुभव होऊन जातो. मग असे खूप जवळची माणसं भेटलेत की जे अगदी घरातल्या सारखेच जपले मला, त्यामुळे मग एक

0: तिकडे टायमिंगला अशी फिलिंग आली की असं कधीच नाही आलं माझ्या बाबतीत की मला शहर जाण्यासाठी फार इरिटेट होते, मला तिकडे नाही जायचं. हा असं म्हणू शकतेस की गावाकडचं वातावरण खूप जास्त आवडते राहण्याच्या हिशोबाने, आता जसं शहराला एका टाइम नंतर असं कंटाळवाणं वाटतंय. पण एक गोष्टीमुळे एक्साइटमेंट आहे की मी पुण्याला येताना पण एक्साइटमेंट असती, कारण की मग मी 2-3 दिवस नसतो तर माझे सगळे मित्र असतात, त्यांच्या घरचे असताना भेटायचं असतं किंवा तिकडल्या गोष्टी यांना सांगत असतो गावाकडे गेलो की व्हिडिओ कॉल करून. इकडे आलो की इकडले माझे सगळे मित्र माझ्या घरच्यांना माहिती आहेत, माझ्या मित्राच्या घरचे पण माझ्या घरच्यांना माहिती आहेत, ते एक नातं डेव्हलप झालंय पूर्णपणे. पण गावाकडे जाणे पण एक्साइटमेंट असते, गावाकडून शहरात येणं पण एक्साइटमेंट असते. हा माझा अनुभव.
1: खूप चांगला अनुभव आहे आणि तू खूप छान अनुभव शेअर केलास. तर खरंच हरीश तुला आणि तुझ्या मित्रांना सुद्धा आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि तू असं सुद्धा आयुष्य जगत राहा, तुझ्या कुटुंबाला सुद्धा वेळ दे आणि ज्या मित्र परिवाराने तुला जीव लावलाय, तुला कुटुंबाची कमी भासू दिलेली नाहीये, तर त्यांना सुद्धा तू जग. आणि पुन्हा एकदा थँक्यू सो मच.
0: थँक्यू सो मच सगळ्यांना कुटुंब दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि फॅमिली तसं काय, फॅमिली शिवाय काय मजा नाही कोणत्याच गोष्टीची. थँक्यू.

श्रोते हो, यशस्वी होताना या शो मध्ये आपण ऐकू शकाल अहिल्यानगर मधील यशस्वी उद्योजकांचा जीवन प्रवास। या मुलाखती घेतल्या आहेत संजय पारनाईक यांनी। दर शुक्रवारी रात्री 9 वाजता नक्की ऐका यशस्वी होताना। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

वेलकम बॅक मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत गोष्टीत तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. आणि मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत तुमच्यासाठी. आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, पैसा कमवणं जेवढं महत्वाचं आहे ना, तेवढंच तो वाचवणं सुद्धा गरजेचं आहे, बरं का. डॉक्टर मेधा शहा या सांगतात की बचतीची सवय लहानपणापासूनच असायला हवी आहे. फक्त खर्च करण्यासाठीच पैसा नसतो, तर तो असतो भविष्यासाठी आधार. एक छोटासा मंत्र लक्षात ठेवा, तुमच्या उत्पन्नाच्या फक्त 10% रक्कम बचतीसाठी बाजूला ठेवा. तुमची आजची छोटीशी बचत उद्याचं मोठं बळ ठरू शकते. त्यामुळे मंडळी, आत्ताच बचतीच्या तयारीला लागा आणि अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

माया, ममता, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, काळजी, स्नेह हे जिथं मिळतं ते म्हणजेच स्नेहालय। स्नेहालयातील विविध प्रकल्पांची माहिती, महत्वाच्या घडामोडी, स्नेहालयाशी जोडल्या गेलेल्या व्यक्तींच्या मुलाखती, कठीण परिस्थितीवर मात करून स्वतःची प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा, हे सर्व तुम्ही ऐकू शकाल स्नेहवार्ता या शो मध्ये। ऐकायला विसरू नका स्नेहवार्ता, सोमवार ते शुक्रवार दुपारी 1 ते 2 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

मी इशिता बोरा आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत. आणि मी आहे तुमची लाडकी मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. तर मंडळी, असं म्हणतात की डोळे हे मनाचा आरसा असतात, पण तुम्हाला माहिती आहे का की आपले डोळे फक्त मनाचाच नाही तर आपल्या शरीराचा सुद्धा आरसा असतात. आजच्या पेपरमध्ये एक खूप महत्वाची बातमी मी वाचली होती जी आपल्या सगळ्यांसाठीच डोळे उघडणारी आहे. आपण अनेकदा डोळ्यांची तपासणी फक्त चष्मा लागलाय का हे पाहण्यासाठी करतो, पण तज्ज्ञ असं सांगतात की नियमित डोळे तपासल्यामुळं मेंदूचा ट्यूमर, स्ट्रोक, मधुमेह आणि थायरॉइड सारख्या गंभीर आजारांचं वेळेत निदान होऊ शकतं. विचार करा, आपल्या डोळ्यांच्या मागच्या नसांची स्थिती बघून डॉक्टरांना उच्च रक्तदाबाचे संकेत मिळू शकतात. रक्तातील साखर वाढली असेल तर त्याचे परिणाम सुद्धा सर्वात आधी डोळ्यांच्या रेटिनावरती दिसतात. इतकंच नाही तर उन्हाळ्यात डोळ्यांना सनबर्न सुद्धा होऊ शकतं, ज्याला आपण गांभीर्यानं घेत नाही. आणि मित्रांनो, त्यामुळं वर्षातून एकदा तरी आपल्या डोळ्यांची सविस्तर तपासणी नक्की करा, कारण तुमचे डोळे तुम्हाला केवळ जग दाखवत नाही तर तुमच्या आरोग्याची काळजी घेण्याचे संकेत सुद्धा देत असतात. चला तर मग आपल्या आरोग्याची काळजी घेऊयात आणि या छान अशा माहितीनंतर ऐकूयात एक सुंदर असं गाणं जे ऐकताना आपल्या डोळ्यांसमोर फक्त प्रेमच प्रेम येईल.

निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूया नातं निसर्गाशी या सेगमेंट मध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू, तुमच्या सोबत, तुमच्या साडी. आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. सखीनो, खूप जास्त स्ट्रेस जाणवतोय का? काम करून डोकं थकून गेलंय का? तर मग फक्त 36 मिनिट संगीत ऐका. संशोधनानुसार ABS म्हणजेच ऑडिटरी बीट सिम्युलेशन युक्त संगीत ऐकल्यानं मानसिक तणाव आणि भीती कमी होण्यास मदत होते. संगीतामुळं मेंदूला विश्रांती मिळते आणि एकाग्रता सुद्धा वाढते. त्यामुळं मंडळी, हेडफोन्स लावा आणि तुमच्या आवडत्या गाण्यांमध्ये हरवून जा. कारण कसं आहे की जेव्हा तुम्ही संगीत ऐकता तेव्हा कित्येक पटीनं तुमचा ताणतणाव कमी होण्यास मदत होते. त्यामुळं मंडळी, आजपासून 36 मिनिट तुम्ही नक्कीच संगीत ऐका. जे तुम्हाला आवडतं ते तुम्ही ऐका, एन्जॉय करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत तुमच्यासाठी. आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. सेकंड नो, रोज तेच स्वयंपाकघर आणि तीच कामं करून कंटाळा आलाय का तुम्हाला? मग एक ब्रेक तर बनतोच. कधीतरी कुटुंबाला घरी सोडून फक्त आपल्या मैत्रिणींसोबत किंवा अगदी एकट्यानं एखाद्या जवळच्या ठिकाणी फिरायला जाऊन या की निसर्गाच्या सानिध्यात गेल्यावर, नवीन माणसं भेटल्यावर आपलं मन प्रसन्न होत असतं. सोलो ट्रॅव्हलिंगमुळे तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि तुम्हाला स्वतःची नव्यानं ओळख होते. चला तर मग लवकरात लवकर प्लॅन करा, बॅग भरा आणि निघा. पुढच्या वेळी कुठं जायचं हे आत्ताच ठरवून टाका. आणि अशाच नवनवीन गोष्टींसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात स्नेह वार्ता फक्त रेडिओ नगर 90.4 एफएम वर.
2: नमस्कार नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. मी आरजे वैशाली आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेही वार्ता हा शो सुरू आहे. नगरकर, आपल्या सर्वांना माहितीच आहे की स्नेहालय संस्था ही वंचित उपेक्षित मुलांच्या शिक्षण आणि सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहे. विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवणं, शिक्षणाची गोडी निर्माण करणं आणि शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी स्नेहालय स्नेहनंदी प्रकल्प विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत आहे. आज आपण या प्रकल्पाविषयी जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपल्या सोबत आहेत स्नेहालय स्नेहनंदी प्रकल्पाच्या केंद्र समन्वयिका प्राजक्ता नगरकर मॅडम. मॅडम, तुमचं मनपूर्वक स्वागत आहे.
3: नमस्कार
2: मॅडम. आपल्या श्रोत्यांना स्वतःविषयी आणि स्नेहालय संस्थेची कशा जोडल्या गेल्यात त्या प्रवासाविषयी ऐकायला आम्हाला नक्कीच आवडेल.
3: ओके, नमस्कार सगळ्यांना. माझं नाव प्राजक्ता नगरकर. मी स्नेहालयाच्या स्नेह ज्ञानदीप प्रकल्पामध्ये ऍज अ कोऑर्डिनेटर म्हणून सध्या कार्यरत आहे. स्नेहालयाशी कसे जोडले गेलात हा तुमचा प्रश्न होता मॅडम. तर ऍक्च्युली माझं एमबीए कॉलेज मी कम्प्लीट केलं होतं, तर त्यावेळेसपासून ऍक्च्युली मी एमबीए कम्प्लीट याच्यासाठीच केलं. एमबीए एचआर मधून माझं पोस्ट ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं आणि त्यावेळेस माझ्या डोक्यामध्ये हाच विचार होता की आपण समाजाच्या काहीतरी उपयोगी लागलं पाहिजे. तर मग समाज कार्य करायचं म्हणजे शिक्षण सोडून करायचं तर नाही, ते आपण शिक्षण कम्प्लीट करून समाज कार्यामध्ये उतरायचं असा माझा आधीपासूनचा मानस होता. आणि रिसोर्समध्ये म्हणूनच मी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं की मला लोकांशी कनेक्ट व्हायला आवडतं, त्यांच्यासोबत राहायला आवडतं, त्यांच्या काही समस्या आहेत त्या जाणून घेऊन त्याच्यावरती मदत करण्यात मला इंटरेस्ट आहे, म्हणून मी एचआर निवडले. आणि त्यानंतर ज्यावेळेस जॉब करण्याची संधी मला उपलब्ध झाली होती त्यावेळेस मी नगरमध्येच असल्यामुळे मला पॉसिबल होतं की मी स्नेहालयाशी जुडली जावं. आपला सत्यमेव जयते हा कार्यक्रम ज्यावेळेस सुरू होता आमिर खान सोबत, आपल्याला सर्वांना माहितीच आहे, तर त्यावेळेस पण गिरीश सरांनी खूप छान माहिती सांगितली होती आपल्या कामाबद्दल, आपण कसं वंचित घटकासाठी काम करतो. तर त्यावेळेस पासून कुठेतरी डोक्यात होतं की आपण या संस्थेमध्ये काहीतरी योगदान द्यावं म्हणून. आणि आता मी एमबीए नंतर जॉबसाठी पण नगरमध्येच असल्या कारणानं आपला बालभवनचा जो प्रोजेक्ट आहे, तर सिद्धार्थनगरच्या बालभवनमध्येच मी माझं पहिलं योगदान असं नाही म्हणता येणार, पण मी तिथे पहिली व्हिजिट केली होती आणि त्यावेळेस पासून गेलेलो आहोत. तिथे आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेशी पण मी काही वर्षांपासून जुडली गेली आहे. तिथेही मी व्हॉलंटिअरशिप करते आहे. आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचा नवचेतना आणि बालचेतना असे दोन कार्यक्रम आहेत जे आम्ही सिद्धार्थनगरमध्ये टीम सोबत जाऊन घेतले होते, त्या मुलांसोबत त्यावेळेस वेळ घालवला होता. त्याच्यानंतर कोरोनाच्या पॅन्डेमिकच्या अगोदर आपलं रोबोटिक्सचं एक सेंटर आपण उघडलेलं होतं सावेडीत, तर त्या अनुषंगाने पण आपण स्नेहालय इंग्लिश मिडियम स्कूल इथे जाऊन एक फ्री वर्कशॉप अरेंज केला होता मुलांसाठी, की त्या मुलांनाही स्टेम एज्युकेशन काय असतं, रोबोटिक्सचं बेसिक नॉलेज काय असतं, हे आपण कशा पद्धतीने शकतो यासाठी एक कार्यशाळा आपण तिथे जाऊन घेतलेली होती. अशा प्रकारे स्नेहालयाशी जुडली गेली आणि आता तर खूप छान संधी मिळाली, मी पूर्ण वेळ माझ्या स्नेहालयासोबत घालवू शकते आहे.
4: अच्छा, खूप छान मॅडम. स्नेहालय संचलित स्नेहनंदी प्रकल्पाची सुरुवात नेमकी कोणत्या उद्देशाने करण्यात आली आणि या प्रकल्पाची गरज तुम्हाला का जाणवली?
3: खूप छान प्रश्न आहे हा. आपलं जे स्नेहालयाचं बालभवन आहे, सेवा वृत्तांमध्ये आपण खूप छान मोठ्या प्रमाणात एज्युकेशन रिलेटेड वर्क करतो आहोत की वंचित समाजातली जी मुलं आहेत त्यांनाही क्वालिटी बेस्ड एज्युकेशन आपण कोणत्या प्रकारे देऊ शकतो हे आपण ध्यानात ठेवून त्या मुलांसाठी खूप छान काम करतो आहोत. तर म्हणजेच आपले जे डायरेक्टर आहेत हनीफ शेख सर, तर यांच्या मार्गदर्शनाखाली असं ठरवण्यात आलं की वंचित घटक जिथे जिथे आहे तिथे आपण काम करतो आणि मनपाच्या ज्या शाळा आहेत, गव्हर्नमेंटच्या ज्या स्कूल्स आहेत, तर त्या कुठेतरी बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. जसं की प्रायव्हेटायझेशन झाल्यामुळे आणि इंग्लिश मिडियमच्या शाळा खूप वाढल्यामुळे सगळ्याच पालकांचा म्हणा, विद्यार्थ्यांचा म्हणा, कल त्या शाळांकडे जास्त आहे आणि मराठी शिक्षण कुठेतरी मागे पडतं आहे, त्यामुळे आपल्या शासकीय शाळांना पण त्याचा परिणाम भोगावा लागतो आहे. तर ह्या अनुषंगाने आपण या शाळांसाठी काय करू शकतो किंवा ह्या शिक्षकांना मदत म्हणून काही करू शकतो का, किंवा आपल्या मनपाच्या शाळांमध्ये येणारे जे विद्यार्थी आहेत ते शक्यतो कामगारांची मुलं असतात, आपण जाणतो की त्यांना बाकीच्या ठिकाणी अफोर्डेबल फीज मध्ये शिक्षण घेणं परवडत नाही आणि म्हणून पर्याय म्हणून ते मनपाच्या शाळा निवडतात. तर कुठेतरी त्या मुलांसाठी पण काम करण्याची इच्छा होती आणि मनपाच्या शाळा फक्त कामगार वर्गातल्या मुलांसाठी नसून प्रत्येक मूल तिथं क्वालिफाय होऊ शकतो हा निर्माण करायचा आहे महानगरपालिकेच्या शाळांमध्ये. आणि प्रत्येक मूल महानगरपालिकेच्या शाळेतच शिकावं, बाकी त्याचं एक्सेस फी उगतच घेतली जाते पालकांकडून सुद्धा, तर ती कुठेतरी बंद व्हावी आणि एक व्यवस्थित एज्युकेशन सिस्टीम उभी राहावी आपल्या अहिल्यानगरमध्ये, हा एक मानस असल्या कारणानं आपण हा स्नेह ज्ञानदीप प्रकल्प सुरू केला आहे.
4: खूप छान आहे मॅडम की जे वंचित आहे, दुर्लक्षित आहेत, कामगार स्थलांतरित विद्यार्थी आहेत किंवा कामगार जे आहेत, तर अशा विद्यार्थ्यांवर तुम्ही काम करताय, खूप छान आहे. या मुलांसोबत काम करताना सुरुवातीला कोणती आव्हाने तुमच्या समोर आली की हे सगळे तर मुलं स्थलांतरित असतात, कधी येतात कधी नाही, तर काही पाल्य काही त्यांचे पालक कामगार असतात, काही कारणास्तव दुसरीकडे जातात, तर तेव्हा तुम्हाला काय आव्हाने आली की त्यांचं ऍडमिशन घेत असताना?
3: येस, ऍक्च्युली खूप सारी आव्हानं असतात. ज्यावेळेस त्या शाळांमध्ये आपण कामकाज सुरू केलं त्यावेळेस बऱ्याचशा गोष्टी उघडकीस आल्या की मनपा शाळांची परिस्थिती खालावली का बरं आहे. उगतच एकमेकांवर दोषारोपण करण्याऐवजी

काय आहे हो हा ध्यानात घेऊन आपण जर काम केलं तर ते निश्चित काम यशस्वी होतं असं मला वाटतं. ज्यावेळेस आपण काम करायला सुरुवात केली त्यावेळेस लक्षात आलं की खूप सारी कामगार वर्गातली मुलं इथं आहेत, मग ते ऊसतोडी कामगार असतील, बांधकाम

0: शक्यतो बरेचसे मुलं जे आहेत ते महाराष्ट्राच्या बाहेरून आलेली आहेत. तर यांच्याशी बोलताना, यांच्याशी डील करताना, त्यांच्या पालकांशी संवाद साधताना पण खूप अडचणी येतात की त्यांना आपली स्थानिक भाषा येत नसते आणि आपण मनपाचे तर आपण बेसिक मराठीपासूनच एज्युकेशन त्यांना प्रोव्हाइड करतो. तर ते कोणत्या पद्धतीने त्यांच्याशी बोलावं, काय करावं, तर ही बरेच प्रकारची आव्हानं होती. परंतु एक ध्येय तुमचं साफ असल्यानंतर तुम्हाला किती पण आव्हानं आली किंवा किती पण अडचणी आल्या तरी त्याला कसं तोंड द्यायचं ते आपोआप तुम्हाला देव बुद्धी देतो आणि त्या पद्धतीने कामकाज करायला बळही येतं. तर मला वाटतं की ही प्रेरणाच कुठेतरी आपल्याला काम करून देते. आणि जसं की गिरीश सरांचं एक ध्येय आहे की वंचित समाज जिथे जिथे आहे तिथे तिथे आपल्याला काम करायचं आहे आणि त्या वंचित समाजाला आपल्याला वरती काढायचं आहे, तर हीच प्रेरणा कुठेतरी आम्हालाही खुरूप देते दरवेळेला. आणि मग दरवेळेस काउन्सिलिंग असो किंवा बाकी गोष्टी असो, तर ह्या गोष्टींमधनं आपण पुढे पुढे पुढे पुढे जात असो. जसं की मायग्रंट स्टुडंट सोबत आपल्याला बोलताना भाषेचा कुठे म्हणतो आपण की भाषा आपल्याला कुठेतरी बॅरियर म्हणून ठरते की त्यांची हिंदी भाषिक पण हिंदी भाषिक असतात किंवा आदिवासी समाज असतो, मराठी भाषा व्यवस्थित समजत नाही, आपली हिंदी सुद्धा लवकर व्यवस्थित समजत नाही जोपर्यंत ते आपल्याकडे कळत नाही. तसंच बरेचसे कामगार वर्ग असल्यामुळे आणि शिक्षणाचा त्यांना एवढा इफेक्ट माहिती नसल्या कारणानं किंवा एज्युकेशन रिलेटेड अवेअरनेस कमी असल्यामुळे म्हणा, तर मुलांचा जो कल आहे तो शिक्षणाकडे कमी असतो कारण पालकच शिक्षणाबाबत इतके जागृत नाहीयेत. त्याच्यामुळे काय होतं की बा आपण काम करतो आहोत आणि पोटा पाण्याला पैसा मिळावा म्हणून मुलाला लहानपणातच लहान वयातच बालकामगार जे म्हणतो आपण ते आपल्यासोबत कामावरती घेऊन जाणं, त्यांना कामं सांगणं किंवा काम करून घेणं, म्हणजे आता हे मुलांना त्रास देण्यासाठी म्हणून नसतं पण ऍक्च्युली त्यांचे पोटं जे भागणार असतं ते हातावरची कामं असल्या कारणानं ते नकळत त्या मार्गाने वळले जातात आणि बालकामगारांची पण संख्या वाढते. तर ते पण चॅलेंज असतं प्रत्येक वेळेस जाऊन सांगणं पालकांना, वेळोवेळी व्हिजिट करणं, काउन्सिलिंग करणं की नाही रे बाबा मुलांच्या हातात आता काम न देता तुम्ही पुस्तकं द्या तर त्यांचं भविष्य सुधारेल आणि त्या कारणाने तुमचंही भविष्यात कुठेतरी चांगलं होईल. तर ही आव्हानं आपण पेलतो आहोत आणि पुढे पुढे जातो आहोत.
1: अच्छा, तर मॅडम असा एखादा प्रसंग सांगू इच्छित आहे का की तुम्ही एखाद्या मुलाचं ऍडमिशन करताना त्यांचे पालक रिस्पॉन्स देतात किंवा काही पालक देत सुद्धा नाही का रिस्पॉन्स, तर तेव्हा तुम्ही कशा प्रकारे फेस केलं?
0: खरं सांगू का, ज्यावेळेस आपण ग्राउंडवरती काम करतो ना तर दोन्ही प्रकारचे आपल्याला अनुभव येतात. काही काही पालक खूप छान सपोर्ट पण करतात की मॅडम तुम्ही आमच्या दारात आलात तर आम्हालाच लाज वाटते आणि आम्ही खरंच चुकलो, आम्ही त्याला असं मुक्त करायला पाहिजे, त्याला शाळेत पाठवायला हवं होतं वगैरे. पण कधी की ज्यावेळेस आपण तिथपर्यंत पोहोचतो त्यावेळेस त्यांना थोडंफार कुठेतरी जागरूकता निर्माण होते की नाही पोरगं शिकलं पाहिजे आणि मुलाला शाळेत पाठवलं पाहिजे किंवा मुलीला शाळेत पाठवलं पाहिजे. काही काही पालक असेही भेटतात की ऐकतच नाहीये मुलगा, आम्ही सांगून जातो. खरं सांगू का मॅडम, आपण ज्यावेळेस आपल्या घरातही बघतो की मुलांना एखाद्या गोष्टीला आपल्याला चांगली सवय जर लावायची असेल तर त्याला वारंवार त्या गोष्टीला सांगायला लागतं की नाही रे बाबा हे असं कर, नाही रे बाबा ते तसं कर. आणि हे कामगार वर्ग असल्यामुळं आई आणि वडील दोघंही सकाळ संध्याकाळ काम करत असल्यामुळं या मुलांशी बोलायलाच कुणाला वेळ नाहीये खरं तर. आणि त्याच्यामुळं मुलगा एकदा आई वडील घराच्या बाहेर गेले की बघ टीव्ही बघणार किंवा बाहेर उन्हात खेळत बसणार, काहीतरी दुसरा उद्योग करत असणार, ह्या मार्गावरती जास्त जातात. तर ह्याच पालकांना जर आपण वारंवार सांगत राहिलो की नाही बाबा तुम्ही कामावरती जरी गेला आहात तर मुलांकडे लक्ष द्या, तो शाळेत येतोय की नाही ते बघा आणि त्याला शाळेत पाठवा. त्यानंतर आपणही ज्यावेळेस शाळा उघडते मुलगा येत नाहीये तर आपल्या पियर एज्युकेटर्स म्हणा किंवा आपण स्वतः म्हणा ज्यावेळेस त्या वस्तीमध्ये फिरतो आणि त्या मुलांना घेऊन येतो तर नक्कीच कुठेतरी फरक जाणवतो. आणि आता आपण गेल्या वर्षभरापासून हे कामकाज करतो आहोत, आपल्याकडे दोन मनपाच्या शाळाही आहेत, एक आयल्याबाई होळकर शाळा आणि मनपा गांधीनगर शाळा, तर या दोन्ही ठिकाणी आपल्याला बऱ्यापैकी याच्यामध्ये बदल घडून येताना दिसलाय. अगदीच 100% नाही म्हणणार कारण प्रत्येक गोष्ट चांगली गोष्ट घडण्यासाठी थोडाफार कालावधी नक्कीच जायला लागतो, परंतु असे बरेच विद्यार्थी आहेत जे आपलं कामकाज सुरू झाल्याच्या नंतर रेग्युलर वर्गात येत आहेत, त्यांच्या पालकांमध्ये पण अवेअरनेस निर्माण झालाय. फोन करून पालक आम्हाला विचारतात की मुलगा आलाय का, नाही आलाय तर मग शेजारून फोन करून त्यांना शाळेत पाठवणं वगैरे, ह्या गोष्टी कुठेतरी सुरू झालेल्या दिसतात.
1: तर जसं की तुम्ही म्हणतात स्थलांतरित विद्यार्थी आहेत, कामगार विद्यार्थी आहेत तुमचे इथं, तर विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवण्यासाठी, शिक्षण आनंददायी असण्यासाठी तुम्ही कोणते नाविन्यपूर्ण उपक्रम राबवतात जेणेकरून विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढेल?

0: छान प्रश्न विचारला. शाळा म्हणजे काय वाटतं मुलांना की एक अकॅडमिक शिक्षण देतायत, पाठ्यपुस्तकं शिकवली जातात, पण आता असं राहिलेलंच नाहीये. मुळात प्रत्येक ठिकाणी डिजिटल युग सुरू झालं आहे आणि आपलाही मानस हाच आहे की मूल शिकलं पाहिजे. तर मूल शिकलं पाहिजे म्हणजे काय, की त्याला सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे किंवा तो खूपच छान मार्गांनी पास व्हायला हवा, हे नसून त्याला एक त्याच्या पायावरती उभं करणं, त्याला एक कॉन्फिडन्स देणं हा आपला एक मूळ ध्येय असल्यामुळं आपण ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग जे म्हणतो ते मुलांना बेस्ड लर्निंग म्हणजे नेमकं काय, तर जसं तुम्ही म्हणालात आनंददायी शिक्षण, तर आपण जॉईंट बँक सारखे गेम्स असतील की एक छानशी संस्था आहे ज्याच्यासोबत आपण जुडलो गेलो आहे, स्नेहालयामुळेच त्या संस्थेशी आपण जुडलो गेलोय आणि मनपा शाळांमध्ये सुद्धा आपण ते त्या ठिकाणी सुरू आहे आणि बाकी ठिकाणी पण आपण सुरू करण्याचा मानस आहे आपला. तर जॉईंट बँक सारखी संस्था आहे की जी बोर्ड गेम्स मुलांना प्रोव्हाइड करते, एज्युकेशनल गेम्स प्रोव्हाइड करते, तर त्या संस्थेशी जुळल्यामुळे बरेचसे गेम्स आपल्याकडे आहेत जेणेकरून आपण मुलांचं कॉन्सन्ट्रेशन त्याच्याकडे वाढवू शकतो आणि मोटार स्किल म्हणा किंवा त्यांच्या बिहेव्हिअरल चेंजेस म्हणा, ओव्हरऑल डेव्हलपमेंट मुलांशी कशी साधता येईल त्याच्यासाठी खरंच ते आपल्याला उपयुक्त ठरतायत. या व्यतिरिक्त वर्गामध्ये बसून छडी हातात घेऊन किंवा बोर्डवरती लिहून मनरे देख बे बेदुने चार असं न करता आपण ग्राउंडवरती मुलांना सर्कलमध्ये उभं करून मग एकानी देख बे म्हणायचं, पुढच्यानी बेदुने चार म्हणायचं, ह्या पद्धतीने छोटे छोटे चेंजेस कसे करून आपल्याला मुलांना ऍक्टिव्ह करता येईल या दृष्टीने प्रयत्नशील आहोत. मग कधी कधी मुलांमध्येच कॉम्पिटिशन लावणं की मुलगा आणि मुलगी दोघ जण कॉम्पिटिशन, किंवा मुलांनी एक पाडा म्हणायचा, मुलींनी एक पाडा म्हणायचा, मग मुलांना सुरच लागत नाही, आपली टीम जिंकली पाहिजे आणि आपण केलं पाहिजे, देखील करतात आणि कुठेतरी त्याचा फायदा होताना दिसतो. हे एक्झाम्पल म्हणून सांगितलं पण प्रत्येक ठिकाणी आपण हे पूर्ण कसं जपता येईल याच्यावरतीच फोकस्ड आहोत.
1: खूप छान मॅडम की त्यांना एक खेळाच्या माध्यमातून एक त्यांना नाविन्यपूर्ण शिकवण्याचा तुम्ही प्रयत्न करता. जसं की टॉय बँक तुम्ही आता सध्या सांगितलंय, तर नेमकं ही संकल्पना काय आहे?
0: टॉय बँक संकल्पना आहे ओपन ट्री फाउंडेशनची, ही एक संस्था आहे ज्यामध्ये अहिल्यानगरमध्ये निदोफरजी खूप छान काम करतायत त्याच्यावरती. आणि याच्यामध्ये काय असतं की विविध प्रकारचे बोर्ड गेम्स असतील, जसं की चेस आहे किंवा ब्लॉक एकमेकांना जॉईन करून काहीतरी वेगळं बनवणं आहे किंवा पिक्चर ब्लॉक्स एकात एक घालून घर बनवणं जसं मुलं बनवतात, तर ह्या पद्धतीचे विविध गेम्स त्याच्यामध्ये आहेत. आणि याच्यातनं होतं काय की मुलांना नुसतंच खेळ म्हणून आपण न देता त्यांच्यामध्ये टीम बॉन्डिंग कसं निर्माण होईल, त्यांच्यामध्ये ते खेळण्याची उत्सुकता कशी जागृत होईल, किंवा त्याच्यामधनं मुलगा कॉन्फिडेंटली कसा पुढे येऊ शकेल ह्यावरती आपण फोकस करतो. नुसतेच गेम्स मुलांना देणं आणि त्यांना खेळायला सांगणं हे न करता त्याच्यामध्ये आपण बेस्ट अँड बेस्ट कसं मुलांकडून काढून घेऊ शकतो यावरती फोकस असतो. ते एक साधन म्हणून उत्तमरित्या काम करतं एवढंच फक्त आहे आणि खरंच त्याचा फायदा होतानाही दिसतो. आपण अप्रगत मुलांवरती जास्त काम करतो आणि अप्रगत मुलं अप्रगत काय राहतात, तर ते कंटिन्यू शाळेमध्ये येत नाहीत किंवा त्यांना अभ्यासाची गोडी नसते म्हणून ती मागे राहतात. तर या मुलांना आपल्याला परत खेचण्यासाठी हे खूप छान उत्तम साहित्य म्हणून आपण युटिलाइज करतो या गोष्टींना की चल बाबा ते एवढं एवढं मला करून दाखव, एवढं एवढं मला म्हणून दाखव, हे कम्प्लीट झालं की मी तुला देऊन देणार. मग ते कुठेतरी मुलांना प्रोत्साहन राहतं आणि नुसतं गेम त्यांना खेळायला न देतं. त्याच्यामध्ये पण खूप सारे विविधता आहे की स्मॉल लेटर्स, कॅपिटल लेटर्स एकमेकांना जॉईन करणं, मग त्याच्यातलं मुलं शिकतातही खेळातून की अच्छा हे असं, ह्या कॅपिटल ए समोर हा स्मॉल ए लावला जातो म्हणजे ह्या दोघांची जोडी आहे, तर मग ते कुठेतरी त्यांना व्हिज्युअलाइज होऊन डोक्यामध्ये छान फिटही बसतं खेळता खेळता.
1: की तुम्ही टॉय बँकेच्या माध्यमातून जसं की आपण म्हणतोय एक आनंददायी वातावरणात तुम्ही त्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न करतायत, तर मॅडम शाळा सोडलेल्या किंवा शाळेत मागे असलेल्या मुलांना तुम्ही पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी तुम्ही नेमकी कोणती पद्धती वापरली? आता तर तुम्ही म्हणतात की टॉय बँकेचं हे पद्धत आम्ही त्या मुलांना सांगतोय ते शिकवतोय, परंतु कसं कन्व्हिन्स करतात त्यांना की तुम्ही शाळा शिकली पाहिजे, शाळेच्या प्रवाहात आलं पाहिजे?
0: आपलं ऍक्च्युली मानस काय असतो की मूल हे रोज शाळेत आलं पाहिजे, त्यांनी अभ्यास करावा न करावा ही पुढची स्टेप, पण मुलांनी रोज शाळेत यायला हवं जेणेकरून तो विविध मुलांसोबत कम्युनिकेट करेल, विविध लोकांशी तो ज्यावेळेस कम्युनिकेट करेल किंवा ज्या संपर्कात जास्तीत जास्त येईल त्यावेळेस त्याची ओव्हरऑल डेव्हलपमेंट होत असते आणि ती जास्त महत्वाची असते. घरी बसून मुलं काय करतात, टीव्ही बघतात, काम करतात किंवा दुसऱ्या काही गोष्टींच्या आहारी जातात, आणि हे वय खूप नाजूक असतं आपण सगळेच जण जाणतो, आपण या सगळ्या फेजेस मधून गेलेलो आहोत. तर ह्या वयामध्ये जर मूल कंटिन्यू शाळेत जर आलं तर त्याचं नक्कीच भविष्य उज्ज्वल होतं आणि त्यामुळे आपण त्याच अनुषंगाने मूल कसं टिकून राहील शाळेमध्ये ह्या पद्धतीने आपण काम करतो. मग विविध प्रकारची त्यांना वेगवेगळे पुस्तकं देणं, गोष्टीची पुस्तकं देणं, वाचनाची आवड लावणं ह्या गोष्टी तर आपण सातत्याने करतोच आहोत, परंतु फोनवरती म्हणा किंवा प्रत्यक्ष त्यांच्या घरी व्हिजिट करून म्हणा आपण काउन्सिलिंग करण्याचं काम करतो. मग ते काउन्सिलिंग कोणत्या पद्धतीने की चल बाबा तुला खूप मोठं व्हायचंय आणि तुला खूप शिकायचंय हे बंबार्डिंग न करता त्याच्याशी अगदी फॅमिली म्हणून जाणं, बोलणं का रे बाबा कसा आहेस काय करतोयस असा इकडच्या तिकडच्या गोष्टी बोलता बोलता त्याला आपण कसं आपल्याकडे आणू शकतो आणि कसं शाळेमध्ये त्याला रेग्युलर ठेवू शकतो ह्यावरती आपण कार्यरत असतो. कुठल्याही मुलाला तू अभ्यासाला बैस आणि इथे बैस आणि मी सांगते ते कर असं म्हटल्यानंतर कुठलंही मुलं आपलं ऐकत नसतं. ही कंटिन्युअस प्रोसेस असते की तुम्ही कशा त्या मुलाशी हँडल करताय, त्याची सिच्युएशन हँडल करताय हे पण एक स्किल असतं असं मी म्हणेल. आणि ज्यावेळेस तुम्ही त्याच्याशी कनेक्ट राहता कंटिन्युअस तरच आणि तरच तो मूल तुमचा ऐकतो आणि त्याच्यामुळे मग त्याला जे आवडतं त्याचा जो कल आहे हा लक्षात घेऊन प्रत्येक विद्यार्थ्याला वेगळी ट्रीटमेंट देऊन, कारण कुठलंही मूल सारखं नसतं, त्याला समजून घेणारं माणूस हवं असतं, समजून घेणारी शाळा हवी असते, या अनुषंगानेच आपण आपलं काम करतो आहोत.
1: बरोबर आहे मॅडम. कामामध्ये कधी मोठ्या अडचणी आल्या आहेत की ऍज अ तुम्ही केंद्र समन्वयक म्हणून तिथे कार्यरत आहात आणि तुमची टीम सुद्धा तुमच्यासोबत काम करते, तर तुमच्या ओव्हरऑल तुमच्या सगळं टीमचा कसं ग्रुप बॉन्डिंग आहे आणि तुम्ही कशा प्रकारे एखाद्या अडचणीवर मात करताय?
0: खूप छान. आपण ज्यावेळेस टीम मध्ये एखाद्या काम करतो तर त्याच आणि त्याच वेळेस ते काम खूप छान पद्धतीने चालतं असं मला वाटतं. तर सगळ्यात महत्वाचं असतं की टीम बॉन्डिंग होणं आणि ज्यावेळेस एकच ध्येय समोर ठेवून दोन माणसं चार माणसं एकत्रित येतात तर त्यावेळेस बाकीच्या गोष्टी नगण्य असतात तुमच्यासाठी आणि त्यामुळे आपण टीम पण अशीच धरलेली आहे, अशीच नेमलेली आहे की जी ध्येयाशी निगडीत असेल. आपलं ध्येय आहे की वंचित समाजासाठी काम करणं हे खूप मोठं सेवा कार्य आहे आणि खूप मोठं योग्य आहे असं मी म्हणेल. आणि ज्यावेळेस तुम्ही हा मोठं समोर ठेवता त्यावेळेस निश्चितच तुम्हाला त्याचा इम्पॅक्ट लवकरात लवकर दिसून येतो. आपले जे वरिष्ठ आहेत त्यांचे सुद्धा आपल्याला वारंवार याबद्दल मार्गदर्शन होत असतं की कसं तुम्ही फोकस राहिलं पाहिजे आणि कोणत्या पद्धतीने कामकाज केलं पाहिजे. तर आपली जी टीम आहे आपल्या प्रत्येक शाळेमध्ये दोन दोन जणांची टीम आहे, एक शिक्षक आणि एक पीअर एज्युकेटर. तर आपली जी दुसरी शाळा आहे अहिल्यानगर अहिल्याबाई होळकर शाळा तिथे पण एक टीचर आणि पीअर आहेत. आपल्या गांधीनगरच्या शाळेमध्ये मी स्वतः टीचर म्हणून कार्यरत आहे आणि आपल्यासोबत अजून एक पीअर ताई पण आहे. तर या चार जणांची जी टीम आहे तर प्रत्येक गोष्ट आम्ही एकमेकांसोबत शेअर करतो. समजा आपल्याला एका भागामध्ये काही अडचण येत असेल तर आपण दुसऱ्यांशी ती कम्युनिकेट करतो. आपले जे दुसऱ्या शाळेमध्ये कार्यरत असणारे शिक्षक आहेत सचिन वाघ म्हणून त्यांनाही नुकतं एक आयडियल टीचर म्हणून अवॉर्ड पण मिळालेला आहे. ते पण बऱ्याच दिवसांपासून वंचित समाजासाठी काम करतात तर त्यांचंही ध्येय फिक्स आहे की हा मला या मुलांसाठी काम करायचं आहे म्हणून. त्याच्यामुळे खरं सांगते तर जास्त आपल्याला त्याच्यात अडचणी येत नाहीत एकत्रित काम करताना, उलट आम्हाला एकमेकांची मदत होते की कुठे अडचण आली तर आम्ही छानपैकी एकमेकांसोबत ते शेअर करू शकतो आणि त्या पद्धतीने कामकाज पुढे जातं आपलं.
1: नक्कीच मॅडम, ग्रुप बॉन्डिंग म्हटलं की एकदम सुरळीत कामकाज चालणं हे शक्यच आहे. ज्ञानदीप प्रकल्प या प्रकल्पामुळे एखाद्या विद्यार्थ्याच्या आयुष्यात घडलेला एखादा प्रेरणादायक बदल किंवा की त्याच्या आयुष्यामध्ये कसे बदल झाले.
0: येस नक्कीच. आपण वर्षभरापासून हे कामकाज करतो आहोत आणि खूप सारे मुलांमध्ये आपण आमूलाग्र बदल घडून येताना दिसतो आहे. त्यांचे शिक्षक म्हणा किंवा त्यांचे पालक हे स्वतःही त्याबद्दल बोलता आहेत. तर एक गोष्ट सांगेल मी तुम्हाला त्यातलीच. एक अहिल्याबाई होळकर शाळेमधली गौरी घोरपडे नावाची एक विद्यार्थिनी आहे की जी आधी शाळेमध्ये रेग्युलर येत नसायची किंवा तिला शिक्षणाची ओढ नसती. तिच्या घरची स्थिती पण जरा बिकटच होती. तिची आई दरवेळेस कामाला असायची आणि घरी कोणी नसल्यामुळे तिच्याकडे लक्ष द्यायला कोणी नसल्यामुळे तिचं जरा अभ्यासाकडे दुर्लक्ष व्हायचं. आणि ऍक्च्युली ती स्टार स्टुडंट असल्यासारखी आहे पण ती कुठेतरी मागे पडली होती. अचानक वडिलांचं निधन झाल्यामुळे म्हणा किंवा बाकी गोष्टी तिला फेस कराव्या लागल्या लहानपणातच त्याच्यामुळे. परंतु जसा आपला प्रोजेक्ट तिथे सुरू झाला राबवण्यात आला तर सचिन सर म्हणा किंवा आपल्या पियर ताई सोनाली ताई या दोघांनी पण वारंवार त्या सेवावस्तीमध्ये फिरून तिथे प्रबोधन करून त्या मुलांना परत घेऊन येणं या गोष्टी करत राहिले आणि छान जसं आनंददायी शिक्षणाच्या दृष्टीने आपण कामकाज करतोय तर ते गौरीला पण कुठेतरी भावलं आणि ती रेग्युलर शाळेमध्ये यायला लागली. आणि आता इतकं छान तिचं बॉन्डिंग जमलेलं आहे बाकी शिक्षकांसोबतही बाकीच्या विद्यार्थ्यांसोबतही. ती कॉन्फिडेंटली प्रत्येक गोष्टीमध्ये भाग घेते. डान्स असेल, बोलण्याची वक्तृत्व स्पर्धा असेल, चित्रकला स्पर्धा असेल, या सगळ्याच गोष्टींमध्ये ती भाग पण घेते, सहभागी पण होते आणि छानपैकी ती उत्तमरित्या ते सादरीकरणही करायला लागलीये. तिचं वाचनही सुधारलंय. म्हणजे एकाच व्यक्तीमध्ये खूप सारे बदल घडून आणणं आपण त्यावेळेस पॉसिबल करून दाखवलं या प्रकल्पाने, तर ती एक खूप छान मोठी सक्सेस स्टोरी म्हणता येईल आपल्याला वर्षभराची. तसंच गांधीनगर शाळेमध्ये पण एक विद्यार्थी आहे आर्यन अवतर नावाचा, पहिलाच आहे हा विद्यार्थी, पण खूपच खोडकर असा असल्यामुळं त्याला सगळेच जण घाबरायचं, म्हणजे मोठे मुलं सुद्धा त्याला घाबरायचे इतका तो विद्यार्थी होता. तर त्याला आपण न म्हणजे नुसतंच रागवून जर आपण त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला असता तर तो अजून कदाचित खोडकर बनला असता. पण आपण त्याला त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून त्याच्यामध्ये कसं कोणते स्किल्स आहेत, त्याली लीडरशिप कशी तो छान पद्धतीने करू शकतो, थोडस असं मोटिवेट करून त्याला थोडस आपण मोल्ड करण्याचा प्रयत्न केला तर तो पण आता छान अभ्यास करायला लागला आहे. त्याच्या घरचे पण सांगतात की इतके दिवस आमचं तर काय ऐकत नव्हतं, आपण तुमचं ऐकायला लागलाय वगैरे. नाही काय असं मला नाही वाटत, फक्त एकच गोष्ट आपण वारंवार सातत्यानं ती करत गेलो तर त्याच्यात आपण यशस्वी होतो असं मला वाटतं आणि हेच आपण करतो आहोत.
1: महानगरपालिकेच्या ज्या मनपाचे शाळा आहेत त्या तुम्ही राबवतायत आणि विद्यार्थ्यांना एक उच्च दर्जाचं कसं शिक्षण देता येईल त्याकडे तुमचा कल आहे नक्कीच मॅडम. तर मॅडम आता आपण सुरुवात तर केलेली आहे, आपलं एक वर्ष झालेलं आहे स्नेहा ज्ञानदीप प्रकल्पाला, तर सुरुवातीचा अनुभव कसा होता तुमचा?
0: तर मनपा शाळांकडे बघण्याचा सगळ्यांचाच दृष्टिकोन एवढ्यात बदलला आहे की बाबा तिथे क्वालिटी एज्युकेशन तुम्हाला मिळत नाही, तिथे मुलांकडे प्रॉपर लक्ष दिलं जात नाही किंवा बऱ्याचशा गोष्टी आपण बघत होतो. परंतु खरं सांगू, ज्यावेळेस मनपा शाळांसोबत काम करायला सुरुवात झाली त्यावेळेस कळालं की कुठलीही व्यक्ती ही वाईट नसते. प्रत्येक जण आपला 100% देऊन कामकाज करत असतो, मग तिथलचे शिक्षक वृंद असतील किंवा बाकीचा स्टाफ असेल किंवा अजून आपल्या आजूबाजूचे सगळं वातावरण असेल, तर प्रत्येक जण आपलं बेस्ट देण्याचाच प्रयत्न करत असतो. परंतु होतं काय की कुठेतरी एका माणसाला लिमिटेशन्स येतात. तर जसं की मनपा शाळांचं स्ट्रक्चर एक वेगळ्या पद्धतीने राबवलं जातं किंवा त्यांना बरेचसे स्पॅन्सेस असतात, त्यांना ते पूर्तता करायची असते त्या गोष्टींची, ते करून त्यांना मुलांनाही शिकवायचं असतं. बरेचसे आपले शासकीय नियमावलीमध्ये अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या शिक्षकांच्याही फेवरमध्ये नाहीयेत, त्यामुळे तिथं शिक्षक पोहोचू शकत नाहीत, प्रत्येक घरापर्यंत पोहोचू शकत नाही. आता आपला जसा प्रकल्प सुरू झाला आपण प्रत्येक घरी स्वतः व्हिजिट करतो, हेच जर त्या शिक्षकांना करायचं म्हटलं तर ते मुलांकडे बघतील की होम व्हिजिटला बाहेर जातील, ही पण कुठेतरी अडचण असते. मला वाटतं हे पण आपण सर्वांनी थोडस लक्षात घ्यायला हवं, त्यांच्या पण थोड्याशा काहीतरी अडचणी असू शकतात हे पण आपण जाणलं पाहिजे. आणि त्या पद्धतीने आम्ही कामकाज सुरू केल्यामुळं ते थोडंसं कुठेतरी फायद्याचं ठरलं. मनपा शाळांकडे बघण्याचा जसा दृष्टिकोन वेगळा असतो, जसं आम्ही नवीन ऍडमिशनसाठी सर्व्हेला गेलो तर शासनाची शाळा मग तिथे कसं काय एज्युकेशन मिळणार, काय मिळणार, असे बरेचसे प्रश्न आम्हाला. इंग्लिश मिडियम शाळेमध्ये आम्हाला काहीच बघावं लागत नाही, मग इथून मुलगा आला तर तो आम्हाला ट्युशनला लावावं लागतो, असं करावं लागतं, तसं करावं लागतं, असे बरेचसे पालकांकडनं ही तक्रारीचे सूर यायचे. परंतु ज्यावेळेस आपण त्यांना सांगितलं की तुम्ही एकदा शाळेला व्हिजिट करा, आपला प्रकल्प चालू आहे, प्रकल्पाची माहिती घ्या, कशा पद्धतीने आपण एज्युकेशन देतो मुलांना ते बघा, तर हे ज्यावेळेस आपण घरोघरी जाऊन सांगण्यात आलं त्यावेळेस त्या पालकांना कुठेतरी अवेअरनेस निर्माण झाला की नाही बाबा उलट इंग्लिश मिडियम शाळेऐवजी आपण मनपाच्या शाळेकडे प्राधान्य दिलं पाहिजे आणि मुलांना इथे पाठवलं पाहिजे. आपल्या मनपा शाळेमध्ये प्रत्येक गोष्ट फ्री ऑफ कॉस्ट दिली जाते हे बऱ्याचशा पालकांना माहितीच नसतं. आपल्याकडे गणवेश असतो, आपल्याकडे विविध शासनाच्या ज्या योजना आहेत त्यांचं गायडन्स दिलं जातं मुलांना, त्या स्कीममध्ये जे बसत असतील त्यांना कसा त्याचा फायदा करून घेता येईल किंवा त्यांना कशी त्याची मदत होईल या पद्धतीचं मार्गदर्शन केलं जातं. परंतु हे पालकांना अजून माहितीच नाहीये आणि त्यामुळे फक्त ते दूर दूर लोटले जात आहेत. तर ज्यावेळेस हा अवेअरनेस आपण क्रिएट करतो, निर्माण करतो, त्यावेळेस त्याच्यामध्ये बदल घडतो आणि मग पालकांचं पण थोडंसं प्रबोधन होतं या दृष्टीने आणि मुलांना परत ते ह्या शाळांमध्ये पाठवायलाही तयार होतात. असे एक दोन केसेस आपल्याकडे आहेत की जे इंग्लिश मिडियमच्या शाळेतून काढून पुन्हा मनपा शाळांमध्ये त्यांनी प्रवेश घेतले, एलकेजी युकेजी त्यांनी इंग्लिश मिडियममध्ये केली आणि मग परत आपल्याकडे ऍडमिशन आलेत असेही काही विद्यार्थी आहेत.
1: तर मॅडम स्वतः सामाजिक क्षेत्रात कार्य करत असताना स्वतःसाठी कधी वेळ काढलाय का? छंद आहे जो तुम्ही आतापर्यंत आवडीने जोपासला आहे?
0: खरं सांगू समाजकार्य करणं हीच माझी खूप मोठी आवड आहे आणि तेच मला इथे करायला मिळत असल्यामुळं थोडस मन जे असतं ना म्हणजे जे काम तुम्हाला आवडतं त्या कामामध्ये जर तुम्ही पुढे जात राहिला तर आपोआप तुमचं मनही रमतं आणि तुम्हाला काही गरज वाटत नाही असं मला वाटतं. त्याच्यामुळे हे माझं आवडीचं काम असल्यामुळे मला असं दुसरा छंद जोपासण्याला खरं तर वेळही मिळाला नाही कारण माझं बाळही छोटं आहे घरी तर घरी पण थोडीशी आपल्याकडे जबाबदारी आहे आणि बाहेरही आपण मोठ्या याच्यावरती सुरू आहे कामकाज तर खरं तर वेळ काढायला फक्त मिळत नाही काढायला. मला वाचनाची पण आवड आहे वेगवेगळी पुस्तकं वाचायला आवडतात. श्रीश्रींना मी फॉलो करते आर्ट ऑफ लिव्हिंगला तर श्री श्री रविशंकरजी जे आर्ट ऑफ लिव्हिंगचे फाउंडर आहेत त्यांना मी गुरु मानते आणि त्यांना फॉलो करते गेल्या 15 वर्षांपासून. तर मेडिटेशन असेल किंवा योगा असेल तर हे पण मी अधूनमधून करते. रेग्युलर सध्या होत नाही पण अधूनमधून जसा वेळ मिळेल तसं मी मेडिटेशन करते योगा करते त्याच्यामुळे कुठेतरी अजून एनर्जेटिक वाटायला लागतं आणि नव्याने पुन्हा सुरुवात करता येते.
1: जसं की म्हणताय तुम्हाला छंदच आहे सामाजिक कार्य करताना परंतु तुम्हाला वाचनाचाही छंद आहे. मॅडम या क्षेत्रात काम करत असताना असं कोणता क्षण आलाय की ज्यामुळे तुम्हाला असं वाटतंय की हो मी या क्षेत्रामध्ये काम करत आहे तर कामाचा खूप अभिमान वाटला आहे असं कधी वाटलंय का? कधी तुमची कोणी अशी प्रशंसा केली का कामाबद्दल?
0: कोणीतरी आपली प्रशंसा करावा यासाठी मी काम करत नाही पहिली गोष्ट. आणि आत्मिक समाधान मला खूपदा मिळालंय जसं स्नेहज्ञानदीप प्रकल्प सुरू झालाय आणि मी इथे काम करायला सुरुवात केली स्नेहज्ञानदीप सोबत तर प्रत्येक वेळेस एखादं मूल कुठेतरी छान पद्धतीने रेग्युलर येतं आहे छानपैकी बोलतं आहे काहीतरी करतं आहे. बरं आपण मुलांशीच नाही आपण पालकांशी पण दरवेळेस कम्युनिकेशन करत असतो. न्यायालयाचे बरेचसे प्रकल्प आहेत जसं की सक्षमा असेल आपलं स्नेहवात्सल्य असेल त्याच्यानंतर बालविवाहावरती काम करणारा आपला उडान प्रकल्प आहे महिलांचं सक्षमीकरणासाठीचा उमेद प्रकल्प आहे. तर ह्या प्रकल्पाची पण आपण वारंवार महिलांना म्हणा किंवा कम्युनिटीमध्ये अवेअरनेस क्रिएट करत असतो कुणाला कुठे गरज असेल तर तिथे पाठवतही असतो. तर आपल्याकडे एक केस आली होती अशी की जिथे एक महिला होती आणि ज्यांचे पती अचानक निधनामुळे तिला 2 मुलं होती तर ती अगदीच स्वतःचं शिक्षणही पूर्ण झालं नसल्यानं तिला व्यवस्थित कुठे काम करता येत नव्हतं आणि बऱ्याचशा गोष्टींना तिला फेस करावं लागत होतं. तर त्या महिलेला आपण स्नेहालयाचा मार्ग दाखवला मुलांचं शिक्षण व्यवस्थित पद्धतीनं व्हावं आपलं रिहॅब सेंटर जे आहे तिथे आपण त्या मुलांचा दाखला दिला होता आणि तिथून मग ते मुलं बाकीच्या शाळांमध्ये वगैरे गेली. तर हे कुठंतरी आत्मिक समाधानच लाभलं जातं की बा आपण कुठेतरी कारणीभूत ठरलो म्हणजे आपण काय खूप मोठं काम करत नाही आहोत ऍक्च्युअली ज्याचं त्याचं ठरत असतं आपण फक्त एक माध्यम बनतो आणि ते माध्यम आपण बनलो याचं समाधान वारंवार लाभत असतं. जसं की मी सांगितलं मी श्रीश्रींना फॉलो करते तर गुरुजींचं पण हे असतं की तुम्ही समाजात आला आहात तर तुम्ही समाजाचंही काहीतरी देणे लागतं. आपलं कसं स्वतःचं कसं होईल माझ्या मुलांचं कसं होईल माझ्या फॅमिलीचं कसं होईल हे रडत न बसता आपण समोरच्याला काय देऊ शकतो ह्यावरती आपण फोकस राहिलं पाहिजे आणि हीच शिकवण मी कायमस्वरूपी मनात ठेवते आणि जितकं जमेल तितकं आपण कसं दुसऱ्यांना मदत करू शकतो यावरती कार्यरत असते. तर मग आता हे मी खूप मोठं काहीतरी करते असं नाही समजत मी पण खरी गोष्ट आहे की बा जिथे ज्याची गरज आहे तिथे जर आपण उभे राहिलो तर तिथे कुठेतरी त्या माणसाला इतकं समाधान मिळून जातं आणि ते समाधान मिळवून देण्यासाठी आपण कुठेतरी माध्यम ठरतो आहोत याचं समाधान नक्कीच लागतं.
1: नक्कीच मॅडम जसं की तुम्ही म्हटलंय की तुम्ही स्त्री स्त्री यांना फॉलो करताय त्यांना एक आदर्श स्थानी ठेवतायत तर या कामामध्ये तुम्हाला प्रेरणा कोणाकडून आणि कशी मिळाली कुठून मिळाली की तुम्ही या आपल्या ज्ञानदीप प्रकल्पामध्ये तुम्ही एक ऍज अ केंद्र समन्वयक म्हणून कार्यरत करावं असं तुम्हाला काय वाटलं?
0: ही संधी माझ्याकडे येत गेल्या. जसं मी सांगितलं की आपण जर फोकस्ड राहिलो तर बरोबर सगळी कामं व्यवस्थित पार पडतात. मला सगळ्यात जास्त समाज सेवा करावी किंवा आपण समाजाच्या कारणी लागावं ह्याची सगळ्यात मोठी प्रेरणा माझी आई निर्मला कुलकर्णी यांच्याकडून लागली. तिचं दरवेळेचं म्हणणं असतं माझ्या आईचं की तुम्ही जे पण काही करता आहात तर तुमच्या मनाला योग्य वाटलं पाहिजे आणि कोणीतरी आहे आपल्याकडे बघणारं हे ध्यानात ठेवून तुम्ही जर काम केलं तर कुठेही तुम्ही चुकू शकत नाहीत असं तिला वाटतं आणि खरंच तिचं जे म्हणणं आहे ते मलाही योग्य वाटायला लागलं आणि त्याचा अनुभव वारंवार येत राहिला. माझ्या आईमुळेच मी आर्ट ऑफ लिव्हिंगच्याही प्रवाहात आले आणि आधीपासून जसं मी तुम्हाला म्हणाले की सत्यमेव जयते कार्यक्रम बघितल्यानंतर मला स्नेहालयाची पण ओळख तिथूनच झाली. गिरीश सरांनी ज्यावेळेस तिथे सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या तर तिथेही एक प्रेरणा मिळाली होती की ह्या अशा संस्था ज्या आहेत आर्ट ऑफ लिव्हिंग संस्था पण जर तुम्ही बघताल तर खूप साऱ्या गोष्टींवरती काम करते. शिक्षणावरती पण खूप करते आहे ही संस्था. जिथे जिथे गरज आहे महाराष्ट्रातले म्हणा किंवा बाकी जिल्ह्यातले जे खेडेगाव आहेत तिथे सुद्धा आपलं खूप सारं काम चालतं. पाणी वाचवा पाणी झिरवावरती असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचं मुलांना एज्युकेशन कसं प्रोव्हाइड करू शकतो किंवा रोजगार लोकांना कसं उपलब्ध करून देता येईल, त्याच्यानंतर नैसर्गिक शेतीकडे आपण कसं आपला कल घेऊन जाता येईल, या विविध गोष्टींवरती आर्ट ऑफ लिव्हिंग ही संस्था सुद्धा कार्यरत आहे. तर कुठेतरी माझं शिक्षण कम्प्लीट झाल्याच्या नंतर कुठल्या तरी एका मोठ्या कंपनीत मला जॉब मिळावा किंवा अब्रॉडला मी जाऊन वर्क करावा असं मला कधीच वाटलं नाही. कारण मी एज्युकेशन घेतलं त्याच्यासाठी की मला समाज सेवा करता यावी आणि मला तिथे कार्यरत होता यावं. तर माझ्या डोक्यामध्ये हेच होतं की मी एकटा आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेसोबत जुडली जाईल किंवा स्नेहालयासोबत जुडली जाईल. आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेसोबत तर मी आहेच, ते व्हॉलंटिअरशिप मी करतेच आहे अनेक वर्षांपासून. आपला इंदोर आश्रम जो आहे मेन ऑफिस आहे आपला तिकडे, तर तिथेही मी सेवा कार्य करून आले आणि तिकडची पण मी तिथूनही बरेचसे अनुभव घेऊन आले. आणि ज्यावेळेस नगरमध्ये आले त्याच्यानंतर माझं लग्नही झालं, ठिकाणही मला नगरचंच मिळालं असल्यामुळे मी नगरमध्येच स्थायिक झाले. आणि मग हे सगळ्या गोष्टी होत असताना संधी उपलब्ध झाली. आपल्या स्नेहालयातनं ज्यावेळेस वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्ट जागा रिक्त असतात तर त्यावेळेस आपली ऍडव्हर्टाईज येते आणि कुठल्या ना कुठल्या स्वरूपात ती माझ्यापर्यंत पोहोचली. जागा आहे आणि मग मी ते अप्लाय केलं आणि माझं सिलेक्शनही झालं. सुरुवातीला मी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल येथे टीचर म्हणून कार्यरत आणि मग नंतर ही संधी मिळाल्यामुळे अजून चांगला काम आपल्याला करता येऊ शकेल असंही मला वाटलं आणि त्याच्यामुळे ती संधीही मी ऍक्सेप्ट केली आणि आता स्नेह ज्ञानदीप या प्रकल्पामध्ये कार्यरत आहे.
1: अच्छा, नक्कीच मॅडम. जसे की तुम्ही आता म्हटल्यात की सुरुवातीला तुम्ही स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल येथे कार्य केलेलं आहे तर तेथील एखादा अनुभव शेअर कराल का आमच्याशी? तर आम्हाला तर ऐकायला नक्कीच आवडेल की तुम्ही अगोदर तिथे कशा प्रकारे वर्कआउट केलं आहे.
0: नक्कीच. स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल इथे आपली जी शाळा आहे इंग्लिश मीडियमची ती पण आपण वंचित समाजातल्या मुलांना क्वालिटी बेस्ड एज्युकेशन कसं प्रोव्हाइड करून देऊ शकतो यासाठीच ती कार्यरत आहे आणि त्याच्यामुळेच आपण ती सुरूही केली होती. आणि जसं ती रिहॅब तिथलचे जे रिहॅबचे मुलं आहेत किंवा मुली आहेत तर यांच्यासाठी प्रामुख्याने ही शाळा उघडली होती आपण काही वर्षांपूर्वी. आणि आताच्या काळामध्ये आपण ही बाकीच्या मुलांसाठीही ओपन केली की जे आजूबाजूच्या परिसरातले कामगार वर्ग असतील किंवा ज्यांची आर्थिक परिस्थिती थोडीशी बेताची आहे पण त्यांना आपल्या मुलांना क्वालिटी एज्युकेशन देण्याची गरज वाटते तर अशा लोकांनाही आपण ही ओपन करून दिली आहे. तर इथे बरेचसे चॅलेंजेस होते की जे रिहॅब सेंटरमधले मुलं असतील तर त्यांना थोडासा त्यांच्या कलानी घेऊन शिकवावं लागतं. थोडेसे बरेचसे त्यांचे शारीरिक व्याधी असतात, कुटुंबापासून दुरावलेली ही मुलं असतात तर त्यांच्यासोबतही काम करताना आपलं तितकंच भावनिक होऊन जातं आणि त्या भावना आपल्याला कुठेतरी आवरून त्यांना एज्युकेशनच्या पाथवरती आपल्याला टिकवून ठेवायचं असतं. तर तो पण खूप चॅलेंजिंग जॉब होता आणि खूप छान वाटलं. अजूनही तिथलची मुलं भेटल्यानंतर टीचर म्हणून जवळ येतात, बोलतात, छान वाटतं की अरे आपण इथे राहून पण काहीतरी पॉझिटिव्ह काम करण्याचं कुठंतरी योगदान दिलं, छोटं खालीचा वाटा उचलला. थोडेच दिवस होते मित्र पण खूप छान अनुभव आले आणि अजूनही ते अनुभव गाठीशी बांधून आहे.
1: जसं की तुम्ही तिथेही काम केलंय, आता नव्याने सुरुवात आपलं स्नेहालय संचालित स्नेह ज्ञानदीप प्रकल्पामध्ये सुद्धा तुम्ही कार्यरत आहात, तरी या प्रकल्पामध्ये भविष्यामध्ये आणखीन कोणते नवीन उपक्रम राबवण्याचा तुमचा मानस आहे जेणेकरून आपला ज्ञानदीप प्रकल्प हा अजून उत्कृष्ट पद्धतीने कार्यरत राहील?
0: अगदीच. आपल्याला खूप सारे कामकाज करायचं आहे. फक्त एकच वर्ष आपण दिलं आहे आताशी आणि त्याच्यातून आपण बऱ्यापैकी पॉझिटिव्ह वातावरणही निर्माण करण्याचा प्रयत्न नक्की करू. खूप काम करणं बाकी आहे. जसं इंग्लिश मीडियम मध्ये रांगा लागतात सध्याला काहीच नसताना, तर या रांगा आपल्याला मनपा शाळांमध्ये लावायच्या आहे. मनपा शाळांसाठी आपल्याला पेंडिंग लिस्ट लागली पाहिजे या पद्धतीने कामकाज
1: करण्याचं.
0: तर याच्यासाठी आपण कोणत्या पद्धतीने अजून पुढे जावं, कसं आपण हे करावं याच्यावरती भरपूर सारं कामकाज सुरू आहे. आपल्या स्नेहालयाचा बालभवनचा प्रोजेक्ट आहे जो सेवावस्तूंतल्या मुलांवरती काम करतो. आपण या बालभवन प्रोजेक्टमध्ये खूप सारे आमूलाग्र बदल घडवून आणलेत, म्हणजे सुरुवातीचं आणि आताचं खूप सारे चेंजेस आहेत. तर अनुभवात माणूस शिकतो असं म्हणतो आपण. आणि बालभवन गेल्या 30% पेक्षा जास्त दिवस कार्यरत आहे मुलांमध्ये आणि एज्युकेशनशी रिलेटेड. तर मी म्हणत होते की जसं बालभवनाचं आपलं छानपैकी कामकाज चालू आहे शिक्षणावरती, तर तोच बेस धरून आपण आपल्या स्नेह ज्ञानदीप प्रकल्पामध्ये उतरलो आहोत. आपल्याला त्या बेसने आपल्याला खूप छान सपोर्ट पण मिळतो आहे विद्यार्थ्यांचाही तिथल्या शिक्षकांचाही. तर ह्याच्यावरतीच अजून कामकाज करून आपण अजून उत्तमरित्या क्वालिटी बेस्ड एज्युकेशन कसं मुलांना देऊ शकू, इथली पण मुलं आपण कशी चमकवू शकू. स्कॉलरशिप झालं, प्रज्ञाशोध परीक्षा झालं, ह्या स्पर्धा परीक्षांमध्ये पण मुलं उतरली पाहिजे, ह्या इथपर्यंत आपण कसं त्यांना घेऊन जाऊ शकतो. तर हे एकट्याचं कोणाचं काम नाहीये किंवा एकट्या व्यक्तीचं काम नाहीये, याला खूप मोठा सपोर्टची गरज असते. आणि त्याच्यासाठी बरेचसे व्हॉलेंटियर्स पण लागणार आहे. तर रेडिओ आपल्या रेडिओच्या माध्यमातून मी आवाहनही करू इच्छिते की जिथे जिथे मनपाच्या शाळा आहेत आणि जिथे जिथे आपला स्नेहज्ञानदीप प्रकल्प सुरू आहे, तर तिथे जर कुणाला आपलं स्वतःचं योगदान देण्याची इच्छा असेल तर व्हॉलेंटियर म्हणून तुम्ही तिथे या, संपर्क करा. तुम्ही तुमचं द बेस्ट कसं देऊ शकता याच्यावरती जर काही करत असू आपण, तर अजून मला वाटतं निश्चितच याच्यात आमूलाग्र बदल घडताना दिसून येतील. काही काही जणांना खेळाची खूप आवड असते, काही जणांना संगीताची आवड असते, तर एकच व्यक्ती प्रत्येक ठिकाणी आपलं योगदान नाही देऊ शकत. तर मग मला असं वाटतं की आपल्याला जे चांगलं येते आणि जर आपल्याला जे चांगलं येते ते समाजासाठी आपण द्यावं अशी ज्यांची ज्यांची इच्छा आहे त्यांनी त्यांनी पुढे यावं, संपर्क करावा आणि त्या पद्धतीने आपण एकत्रितरित्या काम करून या मुलांवरती आपण अजून आपल्याला कसं काम करता येईल यावरती आपण बघू शकू आणि खूप छान पद्धतीने पुढे जाऊ शकू असं मला वाटतं.
1: नक्कीच मॅडम, जसं की तुम्ही म्हणतात आपल्या मनपाच्या शाळेला एक उत्कृष्ट आणि आदर्श शाळा बनवण्याचा तुमचा मानस आहे, तर आता सध्या पालकांचा असा मानस आहे की सीबीएसई पॅटर्न पाहिजे किंवा एकदम हायर एज्युकेशन पाहिजे. तर आपल्या स्कूलमध्ये, आपल्या मनपाच्या शाळेमध्ये कशा प्रकारचं एज्युकेशन दिलं जाते?
0: आपल्या मनपाच्या शाळांमध्ये सुद्धा आपण सीबीएसई पॅटर्न आता सुरू करतो आहोत मॅडम, कारण आपल्या गव्हर्नमेंटचा जीआर तसा निघाला आहे. पहिलीपासून आपण सेमी इंग्रजी माध्यमातूनही एज्युकेशन प्रोव्हाइड करतो आहोत. आपल्या गांधीनगरची शाळा आहे तिथे ऑलरेडी सेमी इंग्लिश मधून आपण शिक्षण देतो आहे पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना. आपण जर आपलं योगदान प्रॉपरली दिलं, तिथलच्या संख्या वाढवल्या, तिथलचं मुलांचं कम्युनिकेशन प्रॉपर करण्याचा प्रयत्न केला, तर मला वाटतं की आपण तिथेही ह्या गोष्टी सगळ्या राबवू शकू. आपण गव्हर्नमेंटला सुद्धा अपील करू शकतो या गोष्टींसाठी. आता एका शाळेमध्ये आपण ऑलरेडी सुरू केला आहे प्रकल्प, तर दुसऱ्या शाळांमध्ये सुद्धा आपण ह्या गोष्टी करू शकतो. त्याच्यानंतर सीबीएसई पॅटर्न तुम्ही म्हणता आहात, आता तो पण पॅटर्न आपण सुरू करणार आहोत मनपा शाळांसोबत, कारण गव्हर्नमेंटलाही कुठेतरी वाटतं की प्रत्येक मुलाला हे क्वालिटी एज्युकेशन दिलं गेलं पाहिजे, त्याच्यामुळे त्याच्यावरती पण सुरूच आहे. आणि असं नाहीये की सीबीएसई पॅटर्नमध्ये मूल शिकलं तरच ते खूप पुढे जातं. तुम्ही जिथे आहात तर तुमचं 100% योगदान दिलं तर तुम्ही कुठेही चमकू शकता या मताची मी आहे. त्याच्यामुळे तुम्हाला काय मिळतं याही पेक्षा तुम्हाला जे मिळतंय त्याचं 100% तुम्ही युटिलायझेशन कसं करू शकता यावरती फोकस राहावं असं मी अपील करेल आपल्या पालक वर्गाला सुद्धा.
1: जसं की तुम्ही म्हणताय सीबीएसई पॅटर्न असणं असं काही गरजेचं नाहीये, परंतु आताची सध्याची परिस्थिती जसं वळते हवा तसे ते जातात, तर हे पण त्यांचं आहे की आपल्या पाल्याला एक चांगलं एज्युकेशन बेस्ट मिळालं पाहिजे, त्यांचाही तो मानस आहे. तर त्या अनुषंगाने सुद्धा तुम्ही आपल्या मानपाच्या शाळेमध्ये त्यांना बेस्ट एज्युकेशन देण्याचा प्रयत्न करत आहात, हे खूप छान आहे मॅडम. तर शिक्षणापासून दूर गेलेल्या मुलांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी तुम्ही काय संदेश द्याल?
0: नक्कीच, आपण जर इतिहासाकडे बघितलं तर बाबासाहेब आंबेडकर झाले, लोकमान्य टिळक झाले, हे लोक का बरं पुढे गेले, का बरं त्यांनी समाजासाठी आपलं योगदान द्यावं असं त्यांना वाटलं, तर ह्याच्याकडे जर तुम्ही बघताल पालक म्हणून, पालकांना माझं आवाहन आहे, मुलांना तर अजून याच्याबद्दलची बऱ्याच जणांना माहिती पण नाही, पण पालकांनी थोडंसं याच्यावरती लक्ष द्यावं की ही लोकं का बरं पुढे गेली. तर ह्या लोकांचा शिक्षण हा बेस पक्का होता. आंबेडकरांनी कितीही सारं शिक्षण घेतलंय. जसं आपण इतिहासाकडे बघितलं तर बाबासाहेब आंबेडकर झाले, लोकमान्य टिळक झाले, ही व्यक्ती, या व्यक्तींनी खूप सारं समाज सुधारणाचं काम केलं असं आपण म्हणतो, पण नेमकं त्यांनी काय केलं हे जर आपण जरा इतिहासाकडे डोकावून बघितलं तर ह्या लोकांचं वाचन खूप जास्त होतं. ही लोक शिकत गेली, शिक्षणामुळे त्यांना बऱ्याचशा गोष्टी कळाल्या की या कशा पद्धतीने व्हायला हव्यात किंवा कसं आपण याच्या सामोरी गेलो पाहिजे, कसं आपण लोकांसाठी उभं राहिलं पाहिजे, कसं आपण समाजाचं देणं लागतो, तर ह्या गोष्टी यांना कळाल्या कारण त्यांनी तेवढं शिक्षणाला महत्व दिलं. तर मला असं वाटतं की शिक्षण तुम्ही महत्व द्या. आता तुम्हाला त्याचे फ्रुट दिसून नाही येणार, फळं दिसून नाही येणार, पण ज्यावेळेस एखादी व्यक्ती शिकते कुठल्याही याच्यामध्ये असू दे, ती कुठल्याही डिपार्टमेंट मध्ये असू दे, कुठल्याही शाखेमध्ये तिने शिक्षण कम्प्लीट करू देत, कुठलंही शिक्षण वाया जात नाही असं मला वाटतं. ज्यावेळेस तुम्ही एखादी गोष्ट शिकता त्यावेळेस ती कुठे ना कुठे तुम्हाला उपयोगात येते, आणि ज्यावेळेस तुम्ही शिक्षण घेता त्यावेळेस तुमच्यामध्ये एक वेगळी समज तुमच्या डोळ्यांमध्ये दिसून येते, तुमचा आत्मविश्वास वाढतो, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गोष्टीला कसं सामोरे जायचं ते तुम्हाला समजतं. गणित विज्ञान हे विषय नुसते शिकायचे म्हणून नसतात, ते कुठेतरी तुमच्या खोल मनावरती हृदयावरती इम्पॅक्ट देत असतात. तुमचं लॉजिकल थिंकिंग वाढतं, तुम्ही क्रिटिकल थिंकिंग तुमचं सुधारतं, तुम्ही डिसिजन मेकिंग मध्ये तुम्हाला खूप फायदा होतो या गोष्टींचा. तर तुम्ही थोडंसं एवढंच म्हणेल मी की प्रत्येक पालकांनी सध्याला हे ध्यानात ठेवावं की आपलं मूल शिकावं याच्यासाठी प्रयत्नशील राहावं. तो कमवायला तर लागणारच आहे. प्रत्येक माणूस हा ज्यावेळेस जगण्यासाठी जगात जन्म घेतो त्यावेळेस प्रत्येक व्यक्तीला माहिती असतं आपला उदरनिर्वाह कसा करावा ते. कधी ना कधी तो उदरनिर्वाहासाठी प्रयत्न करणारच आहे, पण आता त्याचं शिकण्याचं वय आहे तर किमान 10वी 12वी पर्यंत त्याचं रेग्युलर शिक्षण व्हावं, त्याच्यानंतर मग व्यावसायिक शिक्षणाकडे त्याला वळवावं. आपण कामगार आहोत म्हणून आपला मुलगाही कामगारच व्हावा, त्यांनी हे असे हातावरतीच पोटावरतीच कामं करावीत असं न ध्यानात घेता की त्यांनी व्यावसायिक शिक्षण घेऊन मगच कामाला सुरुवात करावी असं प्रत्येक पालकाला वाटलं पाहिजे असं मला वाटतं. आपलं न्यायालय काही गोष्टी खूप काम करतं आहे तर पालकांनी थोडंसं जागरूक राहावं, 10वी 12वी पर्यंतचं मुलांचं शिक्षण कम्प्लीट करावं, आणि जे कुणी तुमच्या जवळपास असतील ज्यांना त्याचं नॉलेज आहे, ज्याचं त्यांचं ज्ञान आहे, त्या लोकांशी तुम्ही संपर्कात राहून थोडंसं मुलांच्या व्यावसायिक शिक्षणावरती पण भर द्यावा असं मला वाटतं.
1: छान मेसेज केला आहे तुम्ही. तर त्या मनपाच्या शाळेमध्ये जर ऍडमिशन करायची असतील तर ते तुमच्याशी कशा प्रकारे संपर्क साधू शकतात?
0: आपला संपर्क क्रमांक तर आहेच आहे, आणि मनपा शाळेमध्ये तुम्ही डायरेक्टली व्हिजिट करून सुद्धा तिथून ऍडमिशन तुमची कम्प्लीट करून घेऊ शकता. आता सध्याला आपल्या मनपा शाळेमध्ये 2 शाळेमध्ये आपला प्रकल्प सुरू आहे. तर एक शाळा आहे जी बोलेगाव गांधीनगर येथे आहे, लिंगेश्वर मंदिराजवळ गांधीनगर, आणि यासाठी तुम्हाला संपर्क क्रमांक सुद्धा आहे 75 88 17 00 36 किंवा 82 37 23 17 21 या नंबरवरती तुम्ही संपर्कही साधू शकता. किंवा लिंगेश्वर मंदिराजवळ गांधीनगरची मनपा शाळा असं म्हटलं तर तुम्ही तिथे येऊनही आपलं मुलाचं ऍडमिशन करू शकता. अजून आपली सर्जेपुरा येथे अहिल्याबाई होळकर शाळा क्रमांक 11 इथे सुद्धा आपण संपर्क साधू शकता, आणि तिथेही तुम्ही आपल्या पाल्याचं ऍडमिशन करून घेऊ शकता.
1: पूर्ण माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
0: मला बोलण्याची संधी उपलब्ध दिली करून दिल्याबद्दल आपल्या रेडिओचेही खूप सारे आभार.
1: थँक्यू सो मच.
0: थँक्यू.
2: खरंच शिक्षण हेच परिवर्तनाचं सर्वात प्रभावी साधन आहे, आणि अनेक मुलांच्या आयुष्यात आशेचा नवा किरण निर्माण करण्याचं काम स्नेहालय संस्था करत आहे. मंडळी आताच आपल्या सोबत होत्या स्नेहालय संचलित स्नेहज्ञानदीप प्रकल्पाच्या केंद्र समन्वयिका प्राजक्ता नगरकर मॅडम. मॅडम तुमचं मनपूर्वक आभार आहे. तर नगरकर इथे वेळ झालेली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: श्रोतेहो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मंडळी हार्मनी द परफेक्ट ट्यून यामध्ये आज आपण ऐकणार आहोत आपल्याच नगरचे संगीतकार आणि तबलावादक धनंजय आणि गायिका कविता खरवंडीकर यांच्या आठवणी त्यांच्याच आवाजात, तसंच त्यांनी सादर केलेली काही गीतं आपण ऐकूयात।
2: नमस्कार। हार्मनी द परफेक्ट ट्यून या भारतीय अभिजात संगीताला वाहिलेल्या चॅनलच्या रसिक दर्शकांचं मनपूर्वक स्वागत। मी गायिका कविता खरवंडीकर
3: आणि मी धनंजय खरवंडीकर, संगीतकार आणि तबलावादक। या 40 वर्षांच्या सहजीवनात आणि सांगीतिक प्रवासात अभिजात संगीतातल्या विविध रूपांमधून नादविश्वाचा वेध आम्ही घेत आहोत आणि हे अनुभव तुमच्याबरोबर शेअर करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे। ही मैफल अशीच उत्तरोत्तर रंगत जाणार आहे तुमच्या सहभागातून। तर सादर करत आहोत
4: हार्मनी द परफेक्ट ट्यून।
3: रसिक हो, मागच्या एपिसोडमध्ये अलकाताईंनी कविताला जी कोमल दैवताच्या विभासमधली बंदिश शिकवली होती ती आपण ऐकली, त्याचा आनंद घेतला। या एपिसोडमध्ये सुद्धा अलकाताईंनी काही ज्या बंदिशी शिकवलेल्या आहेत, काही केलेल्या आहेत, तर त्या बंदिशींचा आस्वाद आपण घेणार आहोत। पण त्यापूर्वी कविता, मला एक आठवण तुझ्याबरोबर परत शेअर करायची आणि रसिकांना, ही कलाकार मंडळी खरी असतात ती किती मोठी असतात आणि जेव्हा गुरुस्थानी आपण त्यांना मानतो तेव्हा किती त्याचा अनुभव आपल्याला वेगळा येतो। आपण जेव्हा पुण्यामध्ये राहत होतो तर मला एक आठवते की मला वाटतं नववर्षाची पहाट येऊ घातली होती आणि आदल्या रात्री आपण अलकाताईंची मैफल आयोजित केली होती आणि ती मैफल मॅरेथॉन या प्रकारची मैफल होती।
5: आम्ही आपण आठवतंय का अलकाताईंना सहज म्हटलं की आपण असं करूया मैफल आणि त्या म्हणाल्या करूया आणि रात्री 9:30 जे काही जय जयवंती रागापासून त्यांनी सुरुवात केली होती आणि हळूहळू करत अनवट रागांपर्यंत त्या गेल्या आणि ही मैफल पहाटे 5 चालली
3: आणि मग उपशास्त्रीय त्याच्यामध्ये कितीतरी गोष्टी आल्या आणि आपल्या अगदी जवळचे जे लोक होते त्यांच्यासाठी, म्हणजे हल्ली जे फटाक्यांनी आणि काय वेगवेगळ्या प्रकारे नववर्ष दिन साजरा केला जातो, आपल्या घरी मात्र तो जो जे साजरा आपण केलं
5: आपण साजरा केला।
3: आणि अलकाताईंनी परत एकदा, आपण मला आठवतंय की त्यांना बिदागी स्वरूप नाही पर प्रेम स्वरूप एक फक्त साडी त्यांना दिली होती आपण की त्यांचा मान म्हणून। आणि तर ही जी गुरु लोक असतात खऱ्या अर्थाने जे आमच्या पाठीशी उभे राहिले, तर अलकाताईंचा आम्हाला दोघांनाही खूप सहवास मिळाला आणि कविताला तर शिक्षण मिळालं पण मी पण त्यांना गुरुस्थानीच मानतो। तर त्यांच्या काही बंदिशी तू ऐकवशील?
5: नक्कीच ऐकवते। पंडित राजाभाऊ देव आणि अलकाताई दोघांकडेही माझं सायमल्टेनियसली शिक्षण चालू होतं आणि गाण्यातली जी शिस्त असते ना ती मी या गुरूंकडून शिकले की न भरकटता राग मांडणी कशी व्यवस्थित करायची हे मी ह्यांच्याकडनं शिकले। म्हणजे राजाभाऊ देव तर शिस्तप्रिय होतेच, त्यांनी बरोबर शिस्तीत गाणं कसं गायचं हे तर शिकवलंच आणि अलकाताई ह्या गुरुबरोबर त्या परफॉर्मरही आहेत, त्याच्यामुळे परफॉर्मन्समध्ये म्हणजे त्यांच्या मागे बसून साथ करताना परफॉर्मन्समध्ये काय करावं लागतं, फक्त तुम्ही जे एक मांडणी विचार करून ठेवलेली असते तेवढीच ती प्रत्यक्ष मैफलीमध्ये येते असं नाही, तर प्रत्यक्ष मैफलीमध्ये स्पॉन्टेनिटीला खूप महत्व आहे,
3: उपजेला
5: खूप महत्व आहे आणि अलकाताईंच्या मागे बसून साथ करताना हेच शिकायला मिळालं।
3: कविता, राजाभाऊ देवांची एक आठवण, एका गुरुपौर्णिमेच्या वेळेला त्यांनी देवगंधार गायला होता आणि मला तो अजून आठवतो, मीच संगतीला होतो आणि
5: आपल्या घरीच झाली होती ती गुरुपौर्णिमा, आपल्या घरीच सहकारनगरमध्ये।
3: तर त्याच्यामध्ये देवगंधार मध्ये मला असं आठवतंय की जुने लोक हे जे तालाच्या खाण्याप्रमाणे जायचे की नाही विभागाप्रमाणे, ते त्यांचं गाणं असं दिसलं होतं म्हणजे त्याच्यात, हे मला अगदी आवर्जून सांगावं असं वाटतं। तर आता आपण बंदिशींकडे वळूया।
5: त्याच्या आधी राजाभाऊ देवांची अजून एक आठवण मी सांगू इच्छिते, म्हणजे मला एकदम आठवलं आणि असं वाटलं लोकांबरोबर पण आपण ती शेअर करावी. मला आठवतंय तेव्हा हे तबला इन्स्ट्रुमेंट किंवा हे आयपॅड हे काही तेव्हा हे एवढं प्रचलित नव्हतं. ही गोष्ट साधारण 89 मधली असावी, 89-90 मधली असावी. आणि ठेक्याच्या जे कॅसेट्स वगैरे नंतर मिळायला लागल्या, ठेके म्हणजे काळी 5 मधल्या स्वरामधला विलंबित एकताल वगैरे असं, पण त्याच्या आधी सगळ्या शिष्यवर्गाला फायदा व्हावा म्हणून आपल्या घरी तुला राजाभाऊ देवांनी सांगितलं होतं बघ की आपण आता ठेके रेकॉर्ड करूयात.
3: फार ते अतिशय
5: आव्हानात्मक होतं ते, कारण गाणं नसताना लय साधून ते तसं ठेके रेकॉर्ड करायचे आणि नुसता एक ठेका नव्हता ना तो, म्हणजे वेगवेगळे ठेके, 45 मिनिटाचा एक स्पॅन, म्हणजे तंबोरा वाजतोय आणि त्या ह्याच्यामध्ये ठेका चाललेला
3: आहे.
5: हे फार मोठं काम तुझ्याकडनंही झालं होतं आणि केवळ राजाभाऊ होते आणि अलकाताई होत्या म्हणून आपण हे सगळं त्यांच्या पाठिंब्यामुळे पार पाडू शकलो. मला आठवतं शांतता पाहिजे म्हणून रात्री सुरू केलेलं काम. तर ही एक आठवण खूप म्हणजे
3: हृदय
5: आणि अशी कधीही न विसरता येणारी आठवण. मी आता वृंदावनी सारंग मधली एक बंदिश जी अलकाताईंनी मला शिकवली होती ती मला खूप आवडते, ती मी गाते.

0: कविता, तुला एक अलकात्यांनी श्रीमधली बंदिश शिकवली आहे,
1: हो.
0: तर त्याबद्दल मला असं सांगायचं आहे. एक तर ठेक्याबद्दल मला सांगायचं आहे की तो जो ठेका आहे त्याला इकवाई म्हणतात किंवा गंधर्व ठेका म्हणतात, ज्याच्यात नाट्यगीतं बरीच आहेत. तर त्या ठेक्यामध्ये अलकात्यांनी त्या बंदिशीचं डिझाईन केलं असं मी डिझाईन हा
1: बरोबर.
0: शब्द मुद्दाम वापरतो.
1: हो.
0: तर ते त्याचं सौंदर्य आहे,
1: आणि
0: ते
1: त्याचे शब्द
0: शब्द सुंदर
1: इतके
0: आहेतच.
1: सुंदर, कृष्णाचं वर्णन इतकं सुंदर आहे ह्या बंदिशीमध्ये, आपण जरूर ऐका.
0: ऐकूया.

0: वा वा, काय पवित्र शब्द आणि वातावरण, वा सुंदर कविता. अलका, त्यांनी तुला एक यमन मधला तराणा शिकवला होता, आणि मध्य लयीतला तराणा, असं काही नाही की तराणा म्हणजे एकदम वरच्या लयीत दाधीन दिंदा दाधीन दिंदा, असं काही नाही. तर या मध्य लयीतला तराण्याची गंमत जरा दाखव ना.
1: दाखवते.

0: बहुत अच्छे, काय तऱ्हाण्याची ठेवण आहे, वा वा बहुत अच्छे. आणि अलका, त्यांच्या उपशास्त्रीय बद्दल आपण नंतरचा एपिसोड करणारच आहोत एखादा, तर या एपिसोड पुरता आपण निरोप घेऊयात रसिक श्रोत्यांच्या. पुढच्या एपिसोडमध्ये नक्की भेटूया. नमस्कार.
1: मंडई हार्मनी द परफेक्ट ट्यून यामध्ये आपण आज ऐकत होतात आपल्याच नगरचे संगीतकार आणि तबलावादक धनंजय आणि गायिका कविता खरवंडीकर यांच्या आठवणी त्यांच्याच आवाजात, आणि त्याचबरोबर त्यांनी सादर केलेली काही गीतं आपण ऐकलीत. आता वेळ झालीये तुमचा निरोप घेण्याची. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूया नातं निसर्गाशी या सेगमेंट मध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वैयक्तिक स्वार्थासाठी जगणाऱ्यांच्या या जगात काही व्यक्ती आजही समाजाच्या भल्यासाठी झोकून देऊन काम करतात. समाजात स्नेह आपुलकी निर्माण करणाऱ्या अशा काही खास व्यक्तींशी सुसंवाद साधूया स्नेहांकित या खास कार्यक्रमात. दर रविवारी संध्याकाळी 6 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर. तर ऐकायला विसरू नका स्नेहांकित.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा
1: श्रोते हो नमस्कार. मी आहे तुमची लाडकी आर जे साक्षी आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. रेडिओच्या घड्याळामध्ये वाजले आहेत दुपारचे 3 आणि आपला थोड्या गप्पा थोडी गाणी हा शो सुरू झालाय.

तर मित्रांनो, आज आपण भारताच्या गाणकोकिळा सर्वांच्या लाडक्या गायिका लता मंगेशकर यांच्या आयुष्यातील काही घटनांबद्दल बोलणार आहोत. तर मित्रांनो, लता मंगेशकर यांचा जन्म मध्य प्रदेश मधील इंदूर शहरात झाला. त्यांचे पाळण्यातले नाव हृदया असे होतं. त्यांना पहिले संगीताचे धडे त्यांच्या वडिलांकडूनच मिळाले. वयाच्या 5व्या वर्षी त्यांनी वडिलांच्या संगीत नाटकांमध्ये बाल कलाकार म्हणून कामाची सुरुवात केली. लता मंगेशकर यांना 4 भावंड होती. मीना खडीकर, आशा भोसले, उषा मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर, ज्यात त्या सगळ्या

त्यात मोठ्या होत्या. संगीत क्षेत्रातील अलौकिक स्वरांनी ज्यांनी जगाला मोहिनी घातली, त्यांच्या आवाजानं अनेक गाणी अजरामर झाली. तर ऐकूयात त्यांनी गायलेलं गाईड या चित्रपटातलं पिया तोसे नैना लागेरे हे गाणं, जे लिहिलंय शैलेंद्र यांनी आणि याला संगीत दिलंय सचिन देव बर्मन यांनी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, RJ साक्षी आहे तुम

स्नेहालय संचलित स्नेहज्योत प्रकल्प देह व्यापारात अडकलेल्या महिलांचे जीवन बदलण्यासाठी कार्यरत असणारा आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील प्रकल्प स्नेहज्योत प्रकल्प. या प्रकल्पाला तुम्ही भेट देऊ शकता आणि आर्थिक मदत सुद्धा करू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 3480. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आपण एका छोट्याशा ब्रेक नंतर पुन्हा भेटत आहोत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, आर जे साक्षी आहे तुमच्या सोबत, आणि आपला थोड्या गप्पा थोडी गाणी हा शो सुरू आहे. तर मंडळी, लता मंगेशकर या एक भारतीय गायिका आणि संगीतकार होत्या. भारतीय संगीत क्षेत्रामध्ये 7 दशकांच्या कारकिर्दीतील योगदानासाठी त्यांना भारतीय गानकोकिळा आणि क्वीन ऑफ मेलडी सारख्या सन्माननीय पदव्या मिळाल्या आहेत. तर मित्रांनो, आपण अशाच गप्पा मारणार आहोत, त्याआधी ऐकूयात आपल्या लाडक्या गायिका लता मंगेशकर यांनी गायलेलं मासूम या चित्रपटातलं तुझसे नाराज नहीं जिंदगी हे गीत, जे लिहिलंय गुलजार यांनी आणि याला संगीत दिलंय RD बर्मन यांनी. रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, साक्षी आहे तुमच्या सोबत.

0: स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल। आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे। तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता। संपर्क क्रमांक आहे 9011111005। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।
1: हर दिल जो प्यार करेगा वो गा।

वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा साक्षी आहे तुमच्या सोबत. आपल्या थोड्या गप्पा थोडी गाणी हा शो सुरू आहे. तुम्हाला माहित आहे का की लता दिदींनी तब्बल 36 पेक्षा जास्त भारतीय भाषांमध्ये आणि काही परदेशी भाषांमध्ये गाणी ध्वनिमुद्रित केली. प्रामुख्याने हिंदी आणि मराठीत गात होत्या. त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले. 1987 मध्ये त्यांना भारत सरकारने दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान केला. देशासाठी त्यांच्या योगदानाबद्दल 2001 मध्ये भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान दिला गेला. त्या MS सब्बुलक्ष्मी यांच्यानंतर दुसऱ्या गायिका होत्या. पुन्हा त्यांना 2007 मध्ये फ्रान्स सरकारने त्यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार द लेजंड ऑफ ऑनर हे सन्मानित केलं होतं. 3 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, बंगाल फिल्म जर्नलिस्ट असोसिएशन पुरस्कार मिळाले आहेत. 4 फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका आणि बरेच इतर पुरस्कार त्यांना मिळाले होते. आणि त्या 1974 मध्ये लंडनच्या रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये सादरीकरण करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय होत्या. घेऊयात एक छोटासा ब्रेक आणि त्यामध्ये ऐकूयात लता दिदींनी गायलेलं राम तेरी गंगा मैली या चित्रपटातलं सुन साहिबा सुन हे गीत, जे लिहिलंय हसरत जयपुरी यांनी आणि याला संगीत दिलंय शिव हरी यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा आज साक्षी आहे तुमच्या सोबत.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतीशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

ब्रेक नंतर आपण पुन्हा भेटत आहोत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, साक्षी आहे तुमच्यासोबत. आपला थोड्या गप्पा थोडी गाणी हा शो सुरू आहे. तर मंडळी, लता दीदी या गाण कोकिळा गाण्यासोबतच अभिनयातही पारंगत होत्या. त्यांनी पडद्यावर अभिनय केला होता. दिग्दर्शक बोनी कपूर यांच्या पुकार या चित्रपटात त्यांनी काम केलं आहे. एक तू ही है भरोसा हे शालेय गीत आहे, ज्या चित्रपटातील मुलांच्या प्रार्थनेवर चित्रित करण्यात आलं होतं, ज्यामध्ये लता दीदी मुलांसोबत एक गाणं सादर करताना दिसल्या. लता मंगेशकर यांची ही शैली चाहत्यांना खूप आवडली, म्हणजे श्रोत्यांना खूपच आवडली होती. दीदी पडद्यावर झळकण्याची ही पहिली वेळ नव्हती, तर अनेकदा त्यांनी चित्रपटातही काम केलं होतं. तर ऐकूयात पुकार या चित्रपटातील एक तू ही है भरोसा हे दीदींनी गायलेलं गीत, जे लिहिलंय मजरूह सुलतानपुरी आणि जावेद अख्तर यांनी, त्याला संगीत दिलंय AR रहमान यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, साक्षी आहे.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतीशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

दीवाना दीवाने को समझाने दो

मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा साक्षी आहे तुमच्या सोबत. आपला थोड्या गप्पा थोडी गाणी हा शो सुरू आहे. आपल्या लाडक्या गायिका लता मंगेशकर आज आपल्यामध्ये नसल्या तरी त्यांच्या गाण्यांमधून नेहमी त्यांचे गाणे आपल्या हृदयावर राज्य करत असतात. आपल्या सर्वांच्या लाडक्या गायिका लता मंगेशकर यांना नम्र अभिवादन करून आज आपण इथे थांबणार आहोत. उद्या आपण पुन्हा भेटणार आहोत 3:00 PM आपल्या या थोड्या गप्पा थोडी गाणी या शो मध्ये. तर ऐकूयात किनारा या चित्रपटातील लता दीदी आणि भूपिंदर सिंग यांनी गायलेलं मला आवडणारं नाम गुम जाएगा हे गीत, जे लिहिलंय गुलजार यांनी, याला संगीत दिलंय RD बर्मन यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात सांज रंग आरजे अनुसोबत।
2: नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात स्नेहालाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा हक्काचा आवाज। आणि मी अनु आहे तुमच्यासोबत। सांजरंग या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे, ऑलमोस्ट 4 वाजून गेलेत आपल्या रेडिओ नगरच्या क्लॉकमध्ये। आणि फ्रायडे आज आहे, फ्रायडे इव्हिनिंग तुम्ही ऐकत आहात। 15 मे 2026 आजची तारीख आहे आणि अगदी मे महिन्याच्या मध्यावर आपण आलेलो आहोत। आणि सध्या तापमानामध्ये प्रचंड मोठी वाढ होती आहे, इतकं गरम होतं आहे, इतकी उष्णता आपल्याला बाहेर जाणवते। आणि त्याचमध्ये इंधन दरवाढ झाली आहे, पेट्रोलच्या किमती अचानकपणे आजपासून वाढलेल्या आहेत, त्यामुळे पेट्रोल पंपावरचे दर जे आहेत ते बघून नक्कीच आपल्याला अजून टेन्शन येत आहे। आणि जसं आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण भारताला आवाहन केलं की इंधन बचत करा, तर नक्कीच केंद्र सरकारनं आता भारतामध्ये पेट्रोल आणि डिझेल 3 रुपयांनी वाढवलेलं आहे, 3 रुपयांची दरवाढ करण्यात आलेली आहे पेट्रोलमध्ये सुद्धा आणि डिझेलमध्ये सुद्धा। आजपासून हे नवीन दर लागू करण्यात आलेत। आणि आपल्या शहरामधल्या अहिल्यानगरमधल्या पेट्रोल पंपावर जर पाहिलं तर 107.9 रुपये दरानं पेट्रोल तर 93.61 रुपयानं डिझेल विक्री केली जाते। तब्बल 3 रुपयांची ही भारतामध्ये आजपासून इंधन दरवाढ करण्यात आलेली आहे। आणि जसं की आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीचं आपल्याला आवाहन केलं होतं, त्याचबरोबर बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टींचं आवाहन आपल्याला केलं होतं। इंधन बचत असेल, गॅस बचत असेल, ही आपण करायला हवी भविष्यामध्ये, असं आपल्याला त्यांनी सुचवलं होतं। आणि आता एकीकडे मात्र इंधन दरवाढ होताना आपल्याला दिसते। अजूनही आज दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींकडे वळूया। तर नीट पेपर संदर्भामध्ये सुद्धा महत्त्वाच्या काही अपडेट्स आहेत, थोड्याच वेळात देते। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।
3: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो, पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत। देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे। जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे।
4: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00।

नमस्कार, मी कुंदा देशमुख. आज रेडिओ नगरमध्ये आल्यामुळे मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय. त्याचं कारण म्हणजे मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. माझं सर्व बालपण 10वी 11वीपर्यंतचं शिक्षण हे नगरला झालेलं आहे, अये सोसायटीत. त्यामुळे मला हे सगळं खूप आपुलकीचं आपलं असं वाटतंय. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. तर रेडिओ 9.4 FM तत ऐकत रहा ही मी करते. धन्यवाद.

स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विदान केंद्र, अनवरस, अनाथ, कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.

श्रोते हो, यशस्वी होताना या शो मध्ये आपण ऐकू शकाल अहिल्यानगर मधील यशस्वी उद्योजकांचा जीवन प्रवास। या मुलाखती घेतल्या आहेत संजय पारनाईक यांनी। दर शुक्रवारी रात्री 9 वाजता नक्की ऐका यशस्वी होताना। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचार ग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी
1: 77727505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर.
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प घनश्याम अपार्टमेंट दत्त बेकरी समोर चितळे रस्ता अहिल्यानगर.
2: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, अनु आहे तुमच्या सोबत सांज रंग या कार्यक्रमात. श्रोते हो, आपण महत्वाच्या काही अपडेट जाणून घेत होतो आणि नीट परीक्षेसंदर्भामध्ये. नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये अनेक गुन्हेगार सध्या समोर येत आहेत, त्याचबरोबर ही साखळी जी आहे गुन्हेगारांची वेगवेगळ्या जिल्ह्यामधून वेगवेगळ्या शहरांमधून समोर येतेच आहे. पण त्याचबरोबर आता नीटची परीक्षा पुन्हा कधी होणार या संदर्भामध्ये आता स्पष्टीकरण मिळालं आहे. नीट परीक्षा ही 3 मे रोजी झाली होती आणि हा पेपर फुटल्यानंतर ही परीक्षा रद्द करण्यात आली. या परीक्षेचं पेपर फुटल्याचं कारण देत सरकारनं केंद्र सरकारनं ही परीक्षा रद्द केली होती. पण आता याची फेरपरीक्षा पुन्हा होते 21 जूनला. नीट परीक्षा आता 21 जूनला होणार आहे. नवी तारीख जाहीर करण्यात आलेली आहे, त्यामुळे आता पुन्हा एकदा ही एक्झाम देणारे अनेक विद्यार्थी आहेत, अनेक उमेदवार आहेत की ज्यांना खरं तर ही पुन्हा एकदा संधी मिळालेली आहे. त्यामुळे पहिल्या परीक्षेमध्ये जी परीक्षा झाली होती ती रद्द करण्यात आली होती. त्यामध्ये जर तुम्ही सॅटिस्फाईड नसाल तर नक्कीच तुम्हाला अजून एक संधी जी आहे ती चांगली उपलब्ध झालेली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जोमानं तयारी करा. सगळ्या विद्यार्थ्यांना उमेदवारांना आवाहन मी या माध्यमातून करते की येत्या 21 जूनला आता पुन्हा नीटची फेरपरीक्षा होणार आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी. अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा सांजरंग. या कार्यक्रमात मी अनु आहे तुमच्यासोबत. महाराष्ट्रातल्या महत्वाच्या घडामोडी आपण जाणून घेत असतो सांजरंग या कार्यक्रमात. आणि महाराष्ट्रामधल्या धरणांच्या जलाशयामध्ये सध्या वाढता गाळ, कमी होत चाललेली पाणी साठा क्षमता, अनियंत्रित वाळू उपसा, या पार्श्वभूमीवर सहा मोठे असे प्रकल्प आहेत की ज्या प्रकल्पांच्या जलाशयातून प्रायोगिक तलावर आता गाळ गाळ मिश्रित वाळू काढायला आणि त्याचबरोबर सुधारित धोरणासह झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये याला मान्यता मिळाली. राज्यातील असे अनेक धरणं आहेत की ज्या धरणांमध्ये गाळ साचलेला आहे. हा गाळ काढणं फार गरजेचं आहे. इथे अनियंत्रित वाळू उपसा जो आहे तो करणं फार महत्त्वाचं आहे. आणि आता धोरणामुळं प्रकल्पांमधील पाणीसाठा नक्कीच वाढेल, त्यामुळे शेतकऱ्यांना सुपीक गाळ उपलब्ध जो आहे तो होणार आहे. प्रायोगिक तत्वावर सध्या गाळ काढण्यात येणाऱ्या प्रकल्पांमध्ये काही धरणं आपल्या महाराष्ट्रातील आहेत, त्यापैकी उजना, गिरणा, गोलीखुर्द, मुळा, जायकवाडी, हतनूर धरण या प्रकल्पांचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता मोफत गाळ मिळेल आणि राज्य मंत्रिमंडळानं हा बैठकीमध्ये घेतलेला मोठा निर्णय आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालाचं लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्यासोबत. राज्यातल्या, जिल्ह्यातल्या आणि त्याचबरोबर संपूर्ण देशातल्या महत्त्वाच्या घडामोडी आपण जाणून घेतोय. उत्तर प्रदेशमध्ये यूपीमध्ये वादळी वाऱ्यामुळं काही झाडं उन्मळून पडली आहेत. उत्तर प्रदेशमध्ये सध्या पावसानं चांगलाच हाहाकार माजवलेला असून वादळी वाऱ्यासह इथे अवकाळी पावसामध्ये शेकडो नागरिकांचा मृत्यू झालाय. राज्यामध्ये अनेक ठिकाणी झाडं आणि जसे खांब उत्तर प्रदेशमध्ये उन्मळून पडले असून अनेक वाहनं आणि घरांचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये सध्या इतक्या जोरामध्ये तुफान वादळी वाऱ्याचा हा पाऊस पडतो आहे, त्यामुळे जीवितहानीसुद्धा झालेली आहे. अनेक नागरिकांचा मृत्यूसुद्धा यामध्ये झालेला आहे. आणि त्याचबरोबर अनेक ठिकाणी झाडं, विजेचे खांब पडत आहेत, त्याचबरोबर घरांचंसुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. महाराष्ट्रातल्या हवामानाचा अंदाजसुद्धा आपण घेणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: Let the bass kick.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात सांज रंग आरजे अनुसोबत।
2: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। मी अनु आहे तुमच्या सोबत सांज रंग या कार्यक्रमात। महाराष्ट्र शासन उद्योग विभाग आणि AM इंटेलिजन्स लॅब्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्यामध्ये एक सामंजस्य करार होतोय। MMR क्षेत्रामध्ये इंटिग्रेटेड ग्रीन डेटा सेंटर पार्क आणि AI कॉम्प्युट हबची उभारणी करण्यात आली। उद्योग विभाग आणि AM इंटेलिजन्स लॅब्स प्रायव्हेट लिमिटेड हायक यांच्यामध्ये झालेला हा एक सामंजस्य करार आहे। यामध्ये 500 मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पासाठी 1,14,000 कोटी रुपयांची गुंतवणूक शासनानं केली आहे। उच्च क्षमतेचे 2,50,000 AI चिपसेट यामध्ये वापरले जाणार असून 2030 या वर्षापर्यंत हे प्रकल्प पूर्ण करण्याचं मानस आहे। 8,000 तरुणांना यामुळे रोजगाराची संधी मिळू शकते। अनेक असे बेरोजगार तरुण आहेत की ज्यांना कुठेतरी नोकरीची संधी नाही आहे, रोजगाराची संधी नाही आहे। 8,000 तरुण नक्कीच या माध्यमातून रोजगार करू शकतात। प्रकल्प बांधकाम कालावधीमध्ये 2,000 अतिरिक्त रोजगार संधीसुद्धा मिळू शकतात। त्यामुळे अनेक तरुणांना या उद्योग विभाग महाराष्ट्र शासनाच्या AM इंटेलिजन्स लॅब्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या मधल्या सामंजस्य करामुळे नक्कीच लाभ घेता येऊ शकतो। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा. सांजरंग या कार्यक्रमामध्ये मी अनु आहे तुमच्यासोबत. श्रोते हो, प्रसिद्ध मानसोपचारतज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं निधन झालं आहे आणि 68व्या वर्षी वयाच्या त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधनामुळे एक मन ओळखणारा संवेदनशील विचारवंत आपण गमावला असल्याची भावना सध्या आपल्या सगळ्यांमध्ये निर्माण झाली आहे. मानवी मनाचा वेध त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं घेतला होता आणि समाजाला मानसिक आरोग्य असेल, संवेदनशीलता आणि सकारात्मकतेची दिशा देणारा एक अभ्यासू आणि माणुसकी जपणारा एक आवाज हरवला आहे असं आपल्या राज्याच्या उपमुख्यमंत्री त्याचबरोबर एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा अजित पवार यांनी हे यावेळी वक्तव्य केलं. साहित्य असेल, मानसशास्त्र, समाजकारण, माणुसकी यांचा सुंदर संगम म्हणजे एकच नाव, डॉक्टर आनंद नाडकर्णी. त्यांनी मानसोपचाराला केवळ वैद्यकीय उपचाराच्या चौकटीमध्ये ठेवलं नाही मर्यादित, तर ते समाजजागृतीचं प्रभावी माध्यम त्यांनी बनवलं. मानसिक आरोग्य, मेंटल हेल्थबद्दल आपल्या समाजामध्ये इतका संकोच आहे की तो त्यांनी अगदी सहजरित्या अनेकांच्या मनामधला दूर केला. हजारो कुटुंब असे असतील की ज्यांना नवसंजीवनी त्यांच्यामुळे मिळाली आणि त्यांच्या निधनानं महाराष्ट्रानं एक अभ्यासू, संवेदनशील, समाजाभिमुख व्यक्तिमत्व आपण गमावलेलं आहे. नक्कीच आनंद नाडकर्णी यांना खूप भावपूर्ण श्रद्धांजली मी या माध्यमातून अर्पण करते. ऐकत रहा रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: शांती।
1: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज, तुमचा सांजरंग। या कार्यक्रमात मी अनु आहे तुमच्यासोबत। उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते पुण्यामध्ये पुणे जिल्हा परिषदेच्या वतीनं बारामती तालुक्यातील होळ या ठिकाणी उभारण्यात आलेल्या मॉडेल प्राथमिक केंद्राचं लोकार्पण करण्यात आलं। बारामती जिल्ह्यामध्ये असे 45 मॉडेल्स आहेत की प्राथमिक केंद्राच्या दूरदृश्य प्रणालीद्वारे हे लोकार्पण करण्यात आलं। यावेळी सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री, मुख्य कार्यकारी अधिकारी, उपविभागीय अधिकारी, आरोग्य उपसंचालक उपस्थित होते। नागरिकांचं आरोग्य जर समाजामध्ये चांगलं राहिलं तर देशाचं भविष्य उज्ज्वल होऊ शकतं आणि याच दृष्टीनं राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागानं लोकाभिमुख आणि नाविन्यपूर्व उपक्रमाला नेहमीच बळ दिलंय। त्यामुळे प्रत्येक गाव आरोग्य संपन्न करण्याचा निर्धार आता करण्यात आलाय। आरोग्यदायी, सक्षम आणि समृद्ध महाराष्ट्र घडूया असं म्हणत या मॉडेलचं लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला। जिल्हा परिषदेच्या शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी नासा इस्रो भेट योजना, एकल माता कल्याण योजना यांसारख्या महत्वपूर्ण उपक्रमांची दखल घेऊन आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या राज्यभर राबवण्याचा निर्णय यावेळी घेतला। पुणे जिल्हा परिषदेच्या अनेक योजनांची नोंद इतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी घेतली आहे। त्या संस्था आज आपल्या जिल्हा परिषदेशी संपर्क साधतायत, हे आपल्या कामाचं यश आहे असंही यावेळी त्यांनी सांगितलं। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।
2: स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर। संपर्क क्रमांक 90113652000। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

नमस्कार, मी सौ अंजना प्रमोद पंडित. आपण ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात स्नेहालाचं लोकमाध्यम रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा अनु आहे तुमच्यासोबत सांज रंग या कार्यक्रमात श्रोते हो पुन्हा एकदा स्वागत. आपलं रोजचं हवामान आपण जाणून घेत असतो आणि सध्या 40 ते 41 डिग्री अंश सेल्सिअस आपल्या नगरचं तापमान आपल्याला दिसतंय आणि प्रचंड उष्णता आपल्याला जाणवते आहे. मे महिन्याच्या मध्यावर आपण आलो आहोत, आज 15 मे तारीख आहे आणि दिवसेंदिवस तापमानामध्ये वाढ होती आहे. त्याचबरोबर रात्रीच्या वेळेलासुद्धा थंड वातावरण आपल्याला लवकर सहसा मिळत नाही आहे. आपल्याला उष्ण वातावरण 32, 33, 34 डिग्री अंश सेल्सिअस तापमान रात्री आपल्याला जाणवत आहे. रात्रीसुद्धा प्रचंड उकाडा आपल्याला जाणवतोय. आणि आता हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार नागपूर आणि वर्धा जिल्ह्यामध्ये संभाव्य उष्णतेच्या लाटेच्या हिटवेव पार्श्वभूमीवर येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर इथे काम करत असणारे विद्यार्थी, कामगार आणि नागरिक यांनी सतर्क राहण्याचं आवाहन विभागीय आयुक्त यांनी दिलेलं आहे. त्यामुळे वर्ध्यामध्ये असेल, नागपूरमध्ये असेल, विदर्भामध्ये असेल, सध्या हीट वेव चांगली जाणवते आहे. उष्णतेची लाट इथे आहे ही शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे काळजी घ्या, सुरक्षित रहा आणि ऐकत रहा रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचालित स्नेहधार प्रकल्प विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहाधार मदत करते. आज मी 30 या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहाधार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचालित स्नेहधार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचालित स्नेहधार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

माया, ममता, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, काळजी, स्नेह हे जिथं मिळतं ते म्हणजेच स्नेहालय। स्नेहालयातील विविध प्रकल्पांची माहिती, महत्वाच्या घडामोडी, स्नेहालयाशी जोडल्या गेलेल्या व्यक्तींच्या मुलाखती, कठीण परिस्थितीवर मात करून स्वतःची प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा, हे सर्व तुम्ही ऐकू शकाल स्नेहवार्ता या शो मध्ये। ऐकायला विसरू नका स्नेहवार्ता, सोमवार ते शुक्रवार दुपारी 1 ते 2 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओनगर 90.4 FM आवाज तुमचा. अनु आहे तुमच्यासोबत. राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आणि या निर्णयांकडे आपण वळूयात. राज्यातील धरणांच्या जलाशयातील वाढता गाळ, कमी होत चाललेली पाणी साठा क्षमता आणि अनियंत्रित वाळू उपशाच्या पार्श्वभूमीवर 6 मोठ्या प्रकल्पांच्या जलाशयातून प्रायोगिक तत्वावर गाळ काढण्यात येणार आहे आणि गाळ मिश्रित वाळू काढायला आणि त्याबाबतच्या सुधारण्याला मान्यता देण्यात आली आहे. त्याचबरोबर नाशिकमध्ये अंबोली वेळुंजे प्रवाही वळण योजनेसाठी 49.26 कोटी रुपयांची तरतूद या मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आली. या प्रकल्पामुळे 165 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. अंबोली वेळुंजे प्रवाही वळण ही योजना दमणगंगा खोऱ्यातील वाल नदीच्या नाल्यावर प्रस्तावित आहे. याद्वारे पश्चिमेकडे वाहून जाणारे पाणी पूर्ववाहिनी गोदावरी खोऱ्यात वळवण्यात येणार आहे. या योजनेतून 32 दशलक्ष घनफूट पाणी तयार होऊ शकतं आणि नक्कीच हे स्थानिक लोकांना वापरासाठी होईल. त्याचबरोबर 27 दशलक्ष घनफूट पाणी साठा हा गोदावरी खोऱ्यामध्ये प्रवाही पद्धतीनं वळवण्याचं नियोजन करण्यात येणार आहे. ऐकत रहा रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता
1: तुम्ही ऐकत आहात नगर डायरी फक्त रेडियो नगर 90.4 FM वर.

0: नमस्कार. नगरकर आपण ऐकत आहात स्नेहालाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज, तुमचा हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्या सोबत. गुड इव्हनिंग करते आहे पुन्हा एकदा. आणि आज 15 मे 2024 आजची तारीख आहे आणि आज आपण वर्ल्ड फॅमिली डे सेलिब्रेट करतोय. आज जागतिक कुटुंब दिवस आहे आणि आपण आता सध्याच्या या धावपळीच्या जगामध्ये पाहतो आहोत की फॅमिलीज, न्यूक्लिअर फॅमिलीज जास्त प्रमाणामध्ये आपल्या शहरामध्ये बघायला मिळत आहेत. अनेक गावांमध्ये आजही आपण पाहतो की तिथे आजही जॉईंट फॅमिली आहे. पण आता हळूहळू अनेक जण शहराकडे येत आहेत, नोकरीच्या निमित्ताने म्हणा, कामाच्या निमित्ताने म्हणा, व्यवसायाच्या दृष्टीने म्हणा, तर कुठेतरी आपोआपच या न्यूक्लिअर फॅमिलीज तयार होत चाललेल्या आहेत. आणि आपल्या स्नेहालयाचा फॅमिली बेस्ड प्रकल्प आहे आणि आता माझ्यासोबत भिंगारदी वे सर आहेत. नमस्कार सर.
1: नमस्कार.
0: जसं आज फॅमिली डे आहे आणि आपली संस्था अनेक वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नांवर काम करते आणि फॅमिली बेस हा एक प्रकल्प आहे, स्नेहालयाचा हा प्रकल्प काय सांगतो किंवा या प्रकल्पाबद्दल लोकांना, नगरकरांना काय सांगाल?
1: स्नेहालय संचलित फॅमिली बेस केअर जो प्रकल्प आहे तो 2018 साली स्नेहालयाने स्थापित केला. त्याचा उद्देशच हा होतं की स्नेहालयामध्ये येणारे जे बालक आहेत त्या प्रत्येक बालकाला आपल्याला फॅमिली एन्व्हायरमेंट कसं मिळवून देता येईल यासाठी हा प्रकल्प आपण स्थापन केला आहे. त्याच्यामध्ये कारण प्रत्येक बालकाचा तो राईट्स आहे की ते प्रत्येक बालकाला एक फॅमिली असली पाहिजे आणि त्याची जी ओव्हरऑल डेव्हलपमेंट आहे ती ओव्हरऑल डेव्हलपमेंट जी आहे ती सगळ्यात चांगल्या प्रकारे कुठे होऊ शकते तर फॅमिलीमध्ये होऊ शकते. यासाठी आपण हा प्रकल्प सुरू केलाय. यामध्ये प्रामुख्याने दोन प्रकारचे कार्य चालतात, एक केस वर्क असेल आणि दुसरं काउन्सिलिंग. मुळात ज्यावेळेस स्नेहालयामध्ये एखादं बालक दाखल होतं त्यावेळेस त्या बालकाची केस वर्क प्रक्रिया केली जाते आणि तो मुलगा स्नेहालयामध्ये का आलाय किंवा तो दाखल का झालाय यावर काम केलं जातं. त्याला फॅमिली कुठली आहे का हे ट्रेस केलं जातं. जर त्याला फॅमिली असेल तर फर्स्ट प्रेफरन्स आपण त्यांना जो देतो तो त्यांच्या बायोलॉजिकल पॅरेंट्सला, म्हणजे सगळ्यात चांगली त्याची जर कुणी देखभाल करू शकत असेल तर त्याचे आई वडीलच आहेत. जर त्या बालकाला आई वडील नसेल तर दुसरा प्रेफरन्स आपण देतो त्यांच्या किनशिप केअर, म्हणजे रक्ताचे जे जवळचे नातेवाईक आहेत त्या नातेवाईकांकडे आपण परत तो मुलगा पाठवू शकतो का यावर आपण काम करतो. जर त्या बालकाला कुठली फॅमिलीच नसेल, तो टोटली ऑर्फन असेल, तर अशा बालकांसाठी आपण त्याला अडॉप्शन सेंटरला रेफर करतो. आपलं जे स्नेहालयाचं स्नेहांकुर सेंटर आहे अडॉप्शन सेंटर, तिकडे आपण त्या बालकाला रेफर करतो आणि तिथून त्याचं अडॉप्शन प्रोसेस होईल का यावर पण आपण काम करतो, म्हणजे जेणेकरून त्या बालकाला एक अडॉप्टिव्ह फॅमिली तरी मिळेल.
0: नक्कीच.
1: जर काही कारण असतं आपल्या त्याला अडॉप्शनला पण जाता नाही आलं तर अशा बालकांसाठी आपण एक नवीन प्रकल्प चालवतो ज्याच्यामध्ये फोस्टर केअर म्हणतो. फोस्टर केअर ही प्रक्रिया अशी आहे की एका अननोन फॅमिलीमध्ये आपण त्या बाळाला प्लेस करतो आणि अननोन बाळ फॅमिलीने त्या मुलाची, त्या बाळाची ऍज अ फॅमिली क्लिअर केली गेली पाहिजे, जेणेकरून त्या बाळाची जी सर्वांगीण वाढ आणि विकास एका फॅमिलीमध्ये होईल आणि त्याला फॅमिली एन्व्हायरमेंट काय असतं याची माहिती होईल. या चार टप्प्यावर आपण काम करतो.
0: नक्कीच. आता तुम्ही सांगितलं की बऱ्याच केस ज्या आहेत त्या तुमच्याकडे येतात आणि एका बालकाला किंवा एका मुलाला एक सुरक्षित, चांगलं आणि हेल्दी कुटुंब मिळावं यासाठी खूप मनापासून प्रयत्न केले जातात. एखादी लक्षात राहण्यासारखी केस आहे का? आणि बऱ्याच वेळा असं होतं की या केसमध्ये इमोशन्ससुद्धा असतात आणि तुम्ही या केस हाताळतात, तर ते इमोशन्स तुमच्यासाठीसुद्धा किती महत्त्वाचे असतात?
1: खूप महत्त्वाचे असतात. इमोशन्सवर काम करण्यासाठी आपल्याकडे काउन्सिलर्स आहेत मुलाचे आणि बाळाचे. पण बऱ्याच वेळेस असं होतं की काही केसेस इतक्या सेन्सिटिव्ह असतात की त्याच्यावर काम करता करता कर्मचारी पण तितके खूप जास्त इमोशनल होऊन जातात. एक केस नक्की शेअर करेल मी. कोल्हापूरची ती केस होती. तो मुलगा पुण्याहून आपल्याकडे आला होता आणि दुर्धर आजाराने ग्रस्त होता. आल्यानंतर त्याच्या वडिलांचा किंवा त्याच्या फॅमिलीचा कुठलाही ट्रेस तिथून नव्हता. ज्यावेळेस आम्ही त्या मुलाशी बोलणी केली, संवाद साधला, त्यावेळेस त्यांनी अल्लाच सांगितलं की मी कोल्हापूरमध्ये राहतो आणि मी कोल्हापूरहून पुण्यावर आलो. पुण्यामधून एका त्याच्या वडिलांनी त्याला संस्थेत दाखल केलं होतं आणि वडील सांगून गेलं की मी तुझ्या बड्डेच्या दिवशी येईल, पण परत वडील आलेच नाहीत. आणि त्या संस्थेने तो आजारग्रस्त असल्यामुळे आपल्याकडे रेफर केला आणि इथे आल्यानंतर जवळजवळ 6 महिने आम्ही त्याच्यासोबत काम केलं पण कुठलीही फॅमिलीचा ट्रेस लागला नाही. पण ज्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी कोल्हापूरमध्ये माझी फॅमिली आहे तर आपण कोल्हापूरच्या चाईल्डलाईनशी संपर्क साधून त्याची फॅमिली ट्रेस करता येईल का हे पाहिलं. त्याच्या वडिलांचं फक्त त्याच्याकडे नाव होतं, बाकी काहीच नव्हतं. पण सुदैवाने कोल्हापूरच्या चाईल्डलाईन टीमने त्याच्या फॅमिलीचा ट्रेस लावला आणि जवळजवळ 4.5 वर्षानंतर आम्ही त्या मुलाला घेऊन कोल्हापूरला त्याच्या फॅमिलीमध्ये गेलो. तो इतका खुश होता की आता मी कोल्हापूरला चाललोय, माझ्या फॅमिलीकडे मी जाईल आणि माझी फॅमिली मिळेल, मला माझे वडील मिळतील, माझी आजी मिळेल, माझी काकू आहे तिथे, माझा चुलत भाऊ आहे. आणि जाताना तो आम्हाला सांगत होता की मी असं केलं, मी तसं केलं, माझा भाऊ असं करतो, या शाळेत जातो, मी इथे जातो, मी तिथे जातो. ज्यावेळेस आम्ही तिथे गेलो त्याची आजी तिथे घरात होती आणि ज्यावेळेस आजीला सांगितलं आम्ही की तुमचं नातू तुम्हाला भेटायला आलाय, त्यावेळेस त्या आजीच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता ना तो आम्हाला खूप पाहण्यासारखा होता की 4 वर्षानंतर, कारण वडिलांनी ज्यावेळेस त्याला दाखल केलं होतं त्यावेळेस त्या कुटुंबाला कुणालाही माहिती नव्हतं की तो मुलाला कुठे दाखल केलंय, आणि पुण्याहून तो इकडे आल्यामुळे त्यांनाही तो ट्रेस नव्हता, त्यांना वाटत होतं की मुलगा पुण्यामध्ये आहे, पुण्यामध्ये कुठल्या संस्थेत हे माहीत नव्हतं, त्यांनीही चौकशी केली पण त्यांना तो सापडला नाही. आणि त्यानंतर ज्यावेळेस तो आजीला भेटला तिथे रडला, तो क्षण आमच्यासाठी खूप आनंदाचा होता, आम्हाला वाटत होतं की हा काहीतरी आम्ही आता मिळवलं, एका मुलाला आपण कुटुंब मिळवून दिलंय. पण झालं असं की तो वडिलांना विचारायला लागला की आजी पप्पा कुठे आहेत, त्यावेळेस आजीने असं सांगितलं की वर्षभरापूर्वीच तुझे पप्पा गेले. आणि तो क्षण त्याच्या याच्यातला जो होता ना, जो आनंद त्याचा होता, तो कुठेतरी एकदम दुःखात बदलला आणि तो शांत झाला. खूप वेळ तो शांत होता, काहीच बोलला नाही. आणि नंतर मग रडत रडत बोलला की मला पप्पांना भेटायचं होतं. म्हणजे त्याचा जो आनंद होता ना, रात्रभर आम्ही प्रवास करून कोल्हापूरमध्ये पोहोचलो होतो आणि त्यात तो झोपला पण नाही, फक्त एवढाच आनंदात होता की मी माझ्या पप्पांना भेटेल. तिथे गेल्यानंतर त्याला ह्या गोष्टी कळाल्या. एक दुःखद आणि आनंदाचा क्षण पण होता की त्या मुलाला त्याची फॅमिली तर भेटली आहे पण ज्या वडिलांसोबत तो अटॅच होता तर वडिलांची त्याला शेवटची भेट पण नाही होऊ शकली. तर असे खूप सारे प्रसंग येतात आणि खूप सारे मुलं या प्रसंगातून जातात. अशा बऱ्याचशा केसेस आहेत जिथे इमोशन्स आपल्याला पण आपण त्याच्या कंट्रोल नाही करू शकत, तर अशा आहेत. आणि मलाही असं वाटतं की मुलांची जी खरंच ओव्हरऑल डेव्हलपमेंट, इमोशनल डेव्हलपमेंट आहे ना, ती फक्त फॅमिलीमध्येच होऊ शकते, इतर कुठेही नाही.
0: नक्कीच नक्कीच, हे वाक्य खूप महत्वाचं आहे की हे जे वय असतं मुलांचं, या वयामध्ये त्यांना त्यांची फॅमिलीच खूप महत्वाचा मार्गदर्शन करत असते, घडवत असते आणि खूप काही देत असते. बऱ्याचशा केसेस तुम्ही हाताळल्या आहेत असं तुम्ही आत्ता सांगितलं आणि आज आपण फॅमिली डे निमित्तानं बोलतो आहोत. या सगळ्या केस हँडल करत असताना किंवा या सगळ्यातून जात असताना तुम्हाला काय वाटतं की फॅमिली किती महत्वाची आहे या मुलांसाठी सुद्धा? सामाजिक दृष्ट्या जर बघायला गेलं तर फॅमिली किती महत्वाचा रोल प्ले करते?
1: सगळ्यात इम्पॉर्टंट रोल्स कोणाचा असतो ना, तर तो फक्त फॅमिलीचा असतो, कारण जिथे फॅमिली आहे तिथे मुलाची ग्रोथ आहे. बऱ्याच सारख्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या फॅमिलीमधून आपल्याला नकळत शिकायला मिळतात. म्हणजे साहजिकच एक 4-5 वर्षाचं मूल असेल तर आपण त्याला सांगतो की दुकानातून जाऊन तू 2 रुपयाचं बिस्किट घेऊन ये आणि तो जातो आणि तो घेऊन येतो. तिथेची जाण्याची आणि ही पद्धत आहे ना, म्हणजे हे लाईफ स्किल असतात मुलांना आपण फॅमिलीमधून दिले जातात, इतर कुठेही नाही मिळत. एखाद्या संस्थेमध्ये मुलगा दाखल झाल्यानंतर त्याला जे काही मिळतं ते डोनेशन मधून मिळतं, त्याला ते माहिती नसतं की जाऊन ते खरेदी करायचं असतं किंवा त्याची व्हॅल्यू त्याला नाही कळत, जी व्हॅल्यू त्याला फॅमिलीमध्ये राहून समजते. एखादं बँकेत जायचं असेल तर आई त्या मुलाला सोबत घेऊन जाते आणि तिथे गेल्यानंतर त्याला समजतं की हा बँकेचे व्यवहार असे असे करायचे असतात. पण इतर ठिकाणी राहणाऱ्या मुलांना किंवा संस्थेत राहणाऱ्या मुलांना ह्या गोष्टींचा खूप अभाव असतो आणि बरेचसे प्रॉब्लेम्स मुलांना फेस करावे लागतात. आता काही केसेस आम्ही अशा पाहिल्यात की ज्यावेळेस मुलं 18 होतं त्याच्यानंतर आपल्याला स्नेहालय संस्थेच्या बाहेर त्याला पाठवावं लागतं, आपण त्याची पूर्ण तयारी करून पाठवतो, पण बऱ्याचशा अडचणी अशा मुलांना येतात. सगळ्यात महत्वाची अडचण त्यांना अशी येते की मुलांना बँकेचे व्यवहार काही माहितीच नसतात, मुलांना प्रवास कसा करायचा हाही माहिती नसतो, कारण संस्थेमध्ये संस्थेच्या व्हेकल असतात किंवा इतर कोणीतरी लोक असतात त्यांना घेऊन जातात आणि घेऊन येतात. कसं जायचं, काय जायचं, कुठे जायचं हे पण त्यांना माहिती नसतं, मग तिथून अडचणी येतात. एका केसमध्ये असं झालं होतं की तो मुलगा बाहेर राहायला गेला होता आणि मुलं मिळून ते भाड्याने राहत होते, जॉब होता त्याला, पण तो ज्या दिवशी राहायला गेला त्याच्या दुसऱ्या दिवशी त्याला रिटर्न परत घरी कसं यायचं हा रोडच माहिती नव्हता. म्हणजे इतपत मुलांना हे होतं. आणि सगळ्यात महत्वाचं होतं ज्यावेळेस मुलगा संस्थेत वाढतो किंवा इतर कुठल्या तरी फॅमिलीच्या सेटअपमध्ये सोडून दुसऱ्या सेटअपमध्ये जातो, त्यावेळेस बऱ्याच वेळेस असं होतं तर संस्थेमध्ये ज्यावेळेस मुलगा असतो आणि बरेचसे मित्र त्याला भेटायला येतात, म्हणजे इतरही मुलं येतात, कधी कधी त्याची फॅमिली सस्टेन झाल्यानंतर त्या मुलांना घेऊन जाते किंवा तो इतर शिक्षणासाठी कुठं बाहेर जातो, तो मुलगा एखाद्या मुलाशी किंवा आपल्या मित्राशी अटॅच होतो आणि अटॅच झाल्यानंतर अचानक तो मित्र निघून जातो आणि निघून असा जातो की परत त्याचा काही कॉन्टॅक्टच राहत नाही. एखादा कर्मचारी असतो तिथला, केअरटेकर असेल, CW असेल, काउन्सिलर असेल, येतात संस्थेमध्ये त्या मुलासोबत काम करतात, त्या मुलासोबत अटॅच होतात, तो मुलगाही कुठेतरी अटॅच व्हायला लागतो आणि अचानक कर्मचारी जर तो जॉब सोडून गेला तर परत त्या मुलाची आणि त्या कर्मचाऱ्यांची भेट होत नाही. तिथून असं प्रॉब्लेम्स मुलांना सुरू होतो की त्या मुलांना असं वाटतं की आपल्या आयुष्यात कोणीही परमनंट नाहीये का, आणि मग अटॅचमेंट प्रॉब्लेम्स ह्या मुलांमध्ये खूप जास्त प्रमाणात वाढायला लागतात. तेच फॅमिलीमध्ये नाही होत आणि हेच महत्वाचं आहे की ह्या मुलांना जर बाहेर सस्टेन व्हायचं असेल तर ही जी शिकवण आपण फॅमिलीत देतो ना, लाईफ स्किल ज्याला आपण म्हणतो, ती खूप महत्वाची आहे आणि ती फक्त फॅमिलीतच मिळते.
0: नक्कीच नक्कीच. हे अनेक नगरकर अनेक श्रोते ऐकत असतील तर फॅमिली बेस्क या प्रोजेक्टशी संपर्क साधायचा असेल अनेक लोकांना, अनेक नगरकरांना, तर ते कसे साधू शकतात?
1: फॅमिली बेस्ड केअर प्रकल्पाशी जर संपर्क साधायचा असेल तर आपल्या स्नेहालयाची जी MIDC मध्ये ब्रँच आहे तिथे आपले मेन ऑफिस आहे, तिथे येऊन ते संपर्क साधू शकतात. किंवा आपला जो हेल्पलाईन नंबर आहे 90 11 11 45 91 या नंबरवर ते कधीही कॉल करू शकतात.
0: नक्कीच नक्कीच. नगरकर, तुम्हाला सुद्धा या संदर्भात काही माहिती हवी असेल तर तुम्ही नक्कीच या संपर्क क्रमांकावर संपर्क साधू शकता किंवा रेडिओ नगरच्या 90 11 11 23 90 या क्रमांकावर सुद्धा याची चौकशी करू शकता. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये फॅमिली खूप महत्वाची आहे आणि सुदैवानं आपल्या सगळ्यांना फॅमिली आहे, पण अशी अनेक बालक आहेत, अशी अनेक मुलं आहेत की ज्यांना कुठेतरी फॅमिली नाही आहे आणि ती फॅमिली देण्याचा प्रयत्न, खूप मनापासून प्रयत्न फॅमिली बेस्ड प्रोजेक्ट स्नेहालय संचलित करत असतं. त्यामुळे नक्कीच तुम्ही सुद्धा यामध्ये एक चांगला वाटा, भावनिक वाटा जो आहे तो उचलू शकता. श्रोते हो, आपण पुन्हा भेटूया थोड्याशा म्युझिकल ब्रेक नंतर. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता
1: तुम्ही ऐकत आहात नगर डायरी फक्त रेडियो नगर 90.4 FM वर.

0: रहे हैं जरा कुछ तो बोलो।
1: तुमने पुकारा और हम चले आए। जा

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी
1: 77727505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर.
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता
1: तुम्ही ऐकत आहात नगर डायरी फक्त रेडियो नगर 90.4 FM वर.
2: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्या सोबत नगर डायरी या कार्यक्रमामध्ये. श्रोते हो खूप मनापासून नमस्कार. जागतिक कुटुंब दिवस आपण आज म्हणजे 15 मेला साजरा करत आहोत. आणि या निमित्तानं आपल्या अहिल्यानगर शहरातील सायकोथेरपिस्ट अपूर्वा काळे आज आपल्यासोबत आहेत. आणि आज आपण त्यांच्यासोबत संवाद साधणार आहोत. खूप महत्वाच्या विषयावर आज आपण त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहोत. सगळ्यात आधी या स्टुडिओमध्ये आणि या शोमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत.
3: धन्यवाद. थँक्यू सो मच अनु.
2: नक्कीच. जसं मी आत्ता म्हणाले आहे की आज आपण जागतिक कुटुंब दिवस साजरा करतो आहोत. आणि आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कुटुंब हा खूप महत्त्वाचा घटक आहे. फॅमिली हा खूप महत्त्वाचा घटक आहे. आणि सध्या आपण पाहतोय की पूर्वी तुम्ही तुमचं बालपणसुद्धा पाहिलं असेल किंवा तुमच्या आजी आजोबांना पाहिलं असेल, जॉईंट फॅमिली संयुक्त कुटुंब पाहिली असतील, ती जॉईंट फॅमिलीतली मजा तो अनुभव वेगळा आहे. पण सध्या आपण काळासोबत पुढे जातो आहोत आणि त्यामुळे न्यूक्लिअर फॅमिलीज ज्या आहेत त्या आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. शहरं वाढत आहेत त्यामुळे न्यूक्लिअर फॅमिलीजचं प्रमाणसुद्धा वाढताना आपल्याला दिसत आहे. तर सगळ्यात आधी हा जो काही फरक जो आहे काळानुरूप पडलेला आहे, तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे एक सायकोथेरपिस्ट म्हणून?
3: काळानुरूप फरक तर पडलेला आहेच आहे आणि तो स्वीकारणं आपलं काळानुरूप हे कर्तव्य पण आहे. आणि आपण त्यानुसारच लाईफस्टाईल सगळीच बदलली आहे. आपला लहानपणचा काळ साधारणपणे 80-90 काळ हा आणि त्याच्यानंतरचा आत्ताचा 2000 नंतरचा काळ, ह्याच्यामध्ये खूप तफावत बघायला मिळते आहे. जग जास्त फास्ट होतं आहे, जेवढं जवळ येतं आहे तेवढं जवळ जोरात पळतं आहे असं पण म्हणायला हरकत नाही आहे. आणि त्यामुळे साहजिकच आहे की प्रत्येकाने तेवढ्याच जोरजोरात आपण फास्ट लाईफ जगतो आहे तो ॲक्सेप्ट करतो आहे. त्यामुळे हे सगळे चेंजेस तर स्वीकारणं गरजेचंच आहे.
2: नक्कीच. आज जागतिक कुटुंब दिवस आहे आणि या सध्याच्या धावपळीच्या जगात जसं तुम्ही सांगितलं की आपण पळतो आहोत पुढे जात आहोत, तर यामध्ये कुठेतरी कुटुंबातला संवाद फॅमिलीमधला संवाद हळूहळू कमी होत चाललेला आहे. तर त्याबाबत काय सांगाल, का तुम्हाला असं वाटतं की हा संवाद हळूहळू कुठल्या कारणांनी कमी झाला आहे?
3: अगदी खरं आहे की संवाद हा जाणवण्या इतपत कमी झालेला आहे. कारण जशा आमच्याकडे बऱ्यापैकी ज्या केसेस येतात त्यावरनं तर असंच दिसतं की लोक आभासी दुनियेला जास्त भुलत आहेत. जसं स्मार्ट युग जवळ आलं आहे, स्मार्टफोन आलेले आहेत, जे काही सोशल मीडिया इंटरनेट याचा जो इन्फ्लुएन्स आहे जो प्रभाव आहे की त्याच्यामुळे जी व्यक्ती आपल्याला दिसत नाही आहे, खूप आपल्यापासनं लांब आहे, ती व्यक्ती अचानक आपल्याला जवळची वाटते. आणि आपल्या घरात प्रत्यक्ष जी व्यक्ती अवेलेबल आहे किंवा कंटिन्यू आपल्याला समोर दिसती आहे, उदाहरणार्थ तुमची आई असेल, तुमचा नवरा असेल, तुमची बायको असेल, तुमचे मुलं असतील, घरामध्ये जर ज्येष्ठ असले सासू सासरे असतील, की त्यांचं अस्तित्व हे सुद्धा तुम्हाला विसरायला होतं जेव्हा आपण आभासी दुनियेमध्ये जातो. की फेसबुक फ्रेंड, आणखीन कुठल्या ॲपवरचा फ्रेंड हा आपल्याला जवळचा वाटतो की अरे यार मी खूप डिस्टर्ब आहे हे सांग त्याला सांगितलं जातं. पण घरातल्याच एखाद्या व्यक्तीवरनं जर तुम्ही डिस्टर्ब आहात तर त्या व्यक्तीशी आपण बोलायला पाहिजे. किंवा आपण अरे नाही मला हे पटलं नाही आहे, किंवा आज तुम्ही मला असं का म्हणालात, किंवा माझं काही चुकलं आहे का, किंवा मला नाही हे पटलेलं. हे जे आहे की जिथे संवाद गरजेचा आहे हाच इथे लोप पावत चाललेला आहे असं म्हणेन मी. की तिथे तेवढी गरज वाटत नाही, त्याच्यामुळे खरं तर कौटुंबिक समस्या जास्त निर्माण होत आहे.
2: नक्कीच. यामुळे कुठेतरी पुढच्या पिढीवर सुद्धा याचा हळूहळू परिणाम व्हायला सुरुवात झालेली आहे. जसं की पुढच्या पिढीमध्ये आपण पाहतो की यामुळे मुलांमध्ये सुद्धा त्याचा अभाव दिसतो आहे संवादाचा. मुलंसुद्धा संवाद करताना जास्त दिसत नाही आणि अशा अनेक तक्रारी तुमच्याकडे येत असतील, अनेक केसेस येत असतील, तर याबद्दल काय सांगाल?
3: मुलांमध्ये लहान मुलांच्या समस्याचं बघायला गेलं तर सुरुवात ही शाळेपासून होते. कारण नर्सरी, LKG, UKG पर्यंत मुलांकडे बऱ्यापैकी लक्ष दिलं जातं. जरा ओव्हर केअरिंग प्रकार, ओव्हर पॅम्परिंग, अति लाड, कारण आजकाल कुटुंबामध्ये एक एकच मुलं असतात, सगळं राज्य त्यांचंच असतं, त्यामुळे मग त्यांना शेअरिंग हा प्रकार नसतो. जे पाहिजे ते मला मिळालं पाहिजे. आणि हा पण आजकाल दिसतो ट्रेंड की आई वडिलांच्या ह्याच्यात की अरे आहे ना आपण अफोर्ड करू शकतोय तर देऊया आपण त्याला, त्याला नाही म्हणायची सवयच लावलेली नसते. त्याचा परिणाम असा दिसतो की मुलं हट्टी होतात, शेअरिंग प्रकार नसतो, त्याच्यानंतर मला पाहिजे ते माझंच आहे आणि मी मिळवणार, याच्यातनं अनेक बालगुन्हेगारी सिद्ध होते. बरेच गुन्हे त्याच्या मागचं मूळ कारण हे आहे की तुम्हाला एखादी गोष्ट मग पुढे जेव्हा हे किशोर अवस्थेमध्ये मुलं जातात, ज्यावेळी ते एखाद्या मुलीला प्रपोज करतात, तर त्यावेळी जेव्हा ती मुलगी नाही म्हणते किंवा तो मुलगा नाही म्हणतो, तेव्हा कितीतरी अशा केसेस आहेत बघण्यात आलेल्या की ते नकारात्मकता, समोरच्याचं रिजेक्शन आपल्याविषयीचं हे न पचवू शकता, त्यामुळे हे लोक असे जे मुलं आहेत मुली आहेत ह्या डिप्रेशनमध्ये जातात. काही वेळेला सेल्फ हार्म होतं की सुसाइडल थॉट्स, स्वतःला संपवून घेणं की संपलं आहे माझं जग, माझ्याकडे आता दुसरं काहीही नाही, हा तिथनं सुरुवात होते ह्या विचाराला. आणि मुलं हट्टीपणा, हेकेकोरपणा, नंतर स्वतःचंच खरं करणं की मग इथनं वर्चस्व वृत्ती निर्माण होत जाते, डॉमिनेटिंग नेचर ह्याच्यातनं निर्माण होत जातं. जेव्हा तुम्ही मुलांना घडवत असता तर त्यावेळी आई वडिलांचं सगळ्यात महत्वाचं हे आहे कर्तव्य की आपल्या मुलांना तुम्ही फ्लेक्सिबल बनवा. जरी तुम्ही कुठली गोष्ट त्यांना देऊ शकत असाल ॲट इज, तरी सुद्धा पहिले त्याला नाही, आत्ता मिळणार नाही, उद्या मला जमलं तर मी देईन, किंवा सध्या नाही आहे. आणि मी तर म्हणते की तुमची फायनान्शियल कंडिशन खूप चांगली असू दे किंवा नसू दे, त्या मुलापर्यंत ते जाणवू द्या. जर चांगली असेल तर हो मला मिळालंच पाहिजे, हे जे मुलांचं असतं ना तर ते खोडून काढा. कशा पद्धतीने की माझ्याकडे आत्ता पैसे आहेत, मी तुला आत्ता 1000 रुपयाची कार घेऊ शकतो, 500 रुपयाचा ड्रेस मी आत्ता घेऊ शकतो, पण मी आत्ता घेणार नाही. तुझा बर्थडे येईल त्यावेळी घेईन, किंवा आपण पुढच्या महिन्यात बघू, आत्ता मला शक्य नाही. तिथल्या तिथे मुलांना समजतं की अरे हा आई बाबांकडे पैसे आहेत पण आत्ता शक्य नाही ना, मग आपण थोडं थांबायला पाहिजे. काही पेरेंट्समध्ये असं पण असतं की कशाला मुलांना सांगायचंय मॅडम, आपले प्रॉब्लेम आपल्यापाशी, मुलांना कशाला सांगायचंय. पण मुलांना पण जाणीव होऊ द्या ना की तुमच्या घरामध्ये किती ऍडजस्टमेंट करतायत प्रत्येक आई वडील. घरामध्ये एखादी गोष्ट घ्यायची आहे तर त्याच्यासाठी जे आपलं बजेट प्लॅनिंग असतं, तर त्याच्यासाठी किती झटावं लागतं आई वडिलांना पैसे कमवणं, ह्याच्यासाठी सुद्धा किती कष्ट करावे लागतात. हे त्या जोपर्यंत त्या बालमनापर्यंत जात नाही तोपर्यंत ती पिढी सुदृढ कशी होणार, हा विचार अतिशय महत्वाचा वाटतो मला. आणि मला वाटतं जसं पूर्वीच्या काळी होतं ना की साम दाम दंड भेद, आणि तेच योग्य आहे. जिथे गरज आहे तिथे तुम्ही दटावलंच पाहिजे, डोळ्यांचा धाक हा असलाच पाहिजे, आणि जिथे अगदी शक्य नाही तिथे तुमचा म्हणजे त्या डोळ्यांच्या धाकातच मुलं राहिले पाहिजेत खरं तर. आणि मग सामदाम दंडभेद आहेच आहे.
2: नक्कीच नक्कीच. सध्या आपण पाहतो की अगदी खूप कमी वयातली मुलं मोबाईल, मधलं सगळं त्यांना कळतं, अशा अनेक पालकांच्या तक्रारी येतात. किंवा पालक स्वतः म्हणतात की जी गोष्ट आम्हाला माहिती नाहीये ती अगदी मुलं सर्रास स्क्रोल करताना दिसतात. अगदी 1.5-2 वर्षाची मुलं सुद्धा खूप चांगली या पद्धतीनं मोबाईल हाताळतात, स्क्रोल करतात, पुढे घेतात. हे खरंच खूप वाईट आहे, ही सवय वाईट आहे. आणि नंतर मग पालकच तक्रार घेऊन येतात की आम्ही मुलांचा मोबाईल कसा बंद करू, मोबाईल असेल तरच मुलं जेवतात, मुलं ऐकतात, दुसरीकडे कुठे आपण कुठल्या फॅमिली फंक्शनमध्ये गेलं मोबाईल देतात त्यामुळे ती शांत बसतात. कुठेतरी पालकच यामध्ये हा पर्याय शोधतात, पण हे खूप चुकीचं आहे. आणि यामुळे पुढे सुद्धा त्यांच्या बौद्धिक विकासामध्ये म्हणा किंवा त्यांच्या वागणुकीमध्ये म्हणा याचा वाईट परिणाम होऊ शकतो, चुकीचा परिणाम होऊ शकतो. आणि कालांतराने तो जसं तुम्ही सांगितलं की गुन्हेगारीपर्यंत सुद्धा जाऊ शकतो किंवा हेकेकोर वृत्तीपर्यंतही जाऊ शकतो. तर याबद्दल काय सांगाल?
3: याच्यामध्ये मुलांना थोडंसं डायव्हर्ट करणं हे खूप गरजेचं आहे की मुलांना छान गोष्टी सांगणं, त्यांना गोष्टींमध्ये गुंतून ठेवणं, त्यांना गाणी शिकवणं, की साधारणपणे मी परत तेच म्हणेन की तुम्ही आधीचा तुमच्या लहानपणाचा काळ आठवा, किंवा जे आता मुलं 22-25 वर्षाचे आहेत किंवा 25-च्या पुढचे त्यांना लहानपणी कुठे स्मार्टफोन होते? फार तर टीव्ही होता, की त्यावेळी कार्टून चॅनल्स लागायचे. पण टीव्हीवरती सुद्धा मी तर म्हणेन की उलट एक प्रकारे ते चांगलं होतं की टीव्हीवर काय मुलं बघतायत ना ते सगळ्यांचं लक्ष असायचं. आता फोनमध्ये तसं होत नाही. फोनमध्ये मुलं काय बघतायत, जरी आई वडिलांनी फोन दिला ठीक आहे तो कार्टून बघ, पण माहीत नाही त्या कार्टूनच्या याच्यामध्ये त्या साईटवरती जाताना इतर अनेक अशा कितीतरी गोष्टी

0: परिणाम मुलांच्या मनावरती होत असतो. तर ह्याच्याकडे पालकांनी अतिशय जागरूकतेने लक्ष देणं खूप गरजेचं आहे. मुलांच्या फोनला जे पेरेंट लॉक असतं की मुलं काय काय बघतायत, कुठल्या साईट्स आहेत, हे सुद्धा त्यांना समजतं, हे सुद्धा करायला पाहिजे. आणि मुलांशी जास्तीत जास्त साद निर्माण करणं, त्यांना तुम्ही जास्तीत जास्त वेळ देणं, की जरी आई वडील बिझी असले, आजकाल नोकरी करणं गरजेचं आहे, दोघेही घराबाहेर पडतात किंवा घरामध्ये आजी आजोबा असतातच असं नाही, पण जेव्हा केव्हा तुम्ही तिघं घरात असता तर त्यावेळी आज दिवसभर काय झालंय, तुझ्या शाळेत काय झालं, क्लासमध्ये काय झालं, कोण मित्र आहेत, कोण मैत्रिणी आहेत, हा संवाद वाढणं खूप गरजेचं आहे.
1: त्याचबरोबर घरातले पालक असतील, आई वडील असतील, यांच्या नात्यामध्ये सुद्धा बऱ्याच वेळा ताणतणाव दिसतात किंवा भांडणं दिसतात, आणि ह्याचा परिणाम सुद्धा घरातल्या वातावरणावर होऊ शकतो का, मुलांवर होऊ शकतो का?
0: हो, अर्थातच, कारण आई वडिलांच्या वर्तनाचा आरसा म्हणजे मुलं असतात. आमच्याकडे जेव्हा बऱ्याचदा अशा केसेस बघायला मिळतात की मुलांना घेऊन येतात पालक, किंवा हो वर्गामध्ये तो आता बॅड बॉय लिस्टमध्ये येतोय, त्याचं नाव खूप ओव्हर रिॲक्ट करतो, खूप आरडाओरडा करतो, चिडचिड करतो, हातातल्या वस्तू फेकून देतो, किंवा काही ठिकाणी असं असतं की हा अजिबातच रिॲक्ट होत नाही, हा बोलतच नाही. घरामध्ये छान असतो, बाहेर एकदमच शांत असतो, शाळेमध्ये असतो किंवा शाळेमध्ये एकदम शांत, घरामध्ये मस्तीखोर. ह्या ज्या प्रकार आहेत की ह्या समस्यांमुळे मुलं आमच्याकडे येतात, पण जेव्हा मुलांशी आम्ही संवाद साधतो त्यावेळी लक्षात येतं की अरे मुलांमध्ये प्रॉब्लेम नाहीच आहे, प्रॉब्लेम तर त्यांच्या आई वडिलांमध्ये आहे. कारण तिथे आई वडिलांमधले इगो, आई वडिलांमधल्या काही नात्यांमधल्या काही त्रुटी असतात, काही उणीवा असतात, बऱ्याचदा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचा परिणाम सुद्धा त्या मुलांवरती कळत नकळत होत असतो. बऱ्याचदा असंही होतं की दोघांनाही माहिती असतात सिच्युएशन काय आहे, त्यातनं मागे फिरणं सुद्धा त्यांना अवघड वाटत असतं, आणि घर तर तुटू द्यायचं नसतं, दोन्ही गोष्टी असतात, किंवा घरामध्ये बाकीच्यांना कळू द्यायचं नसतं, समाजासाठी एकत्र राहणं गरजेचं आहे, हे पण प्रेशर असतं. पण कळत न कळत त्याचा अतिशय भयानक परिणाम हा मुलांवरती होत असतो. त्यामुळे अशा वेळी सगळ्यात जास्त उत्तम असं मी म्हणेन की त्यांनी काउन्सिलिंग करणं, सायकोलॉजीची मदत घेणं, की याच्यातनं बऱ्याचशा गोष्टी ह्या काय म्हणू आपण त्याला, की त्या चांगल्या मार्गाने तुम्ही त्या प्रॉब्लेममधनं बाहेर येता, की तुमचे मुलंही सुरक्षित राहतील, भावनिकदृष्ट्या पण ते व्यवस्थित सेट होतील, आणि स्वतः पालक पण.
1: नक्कीच, बऱ्याच वेळा असं होतं की प्रॉब्लेम सुरू झालेला आहे, पालकांना तो जाणवला, पालकांना तो जाणवलेलाही नाही आहे, त्याची जाणीवही नाही आहे, पण कोणाशी तरी, कोणत्या तरी योग्य व्यक्तीचं मार्गदर्शन घेणं, जसं की काउन्सिलर असेल, सायकॅट्रिस्ट असतील, सायकोलॉजिस्ट असतील, सायकोथेरपिस्ट असतील, यांच्याशी बोलणंसुद्धा गरजेचं आहे, ती कळायची गरज आहे, हे सुद्धा पालकांनी कसं ओळखावं?
0: बऱ्याचदा भीती ही असते की अजूनही काही प्रमाणामध्ये असं बघायला मिळतं समाजात की सायकॅट्रिस्टकडे जाताना आम्ही काय वेड्या आहोत का, सायकोलॉजिस्टकडे जायला सुद्धा लोक म्हणतात की आम्हाला काय काय गरज आहे, आम्हाला समजतं आमचं आमचं, किंवा आम्हाला काय गरज नाही आहे कोणी सल्ले देण्याची. तर मुळात इथे हा प्रश्न आहे की इथे सायकोलॉजिस्टचं काम खूप वेगळं आहे, सायकॅट्रिस्टचं काम खूप वेगळं आहे. सायकोलॉजिस्ट हा तुमच्या प्रत्येक जो काही तुमची समस्या असते त्या समस्येच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करतो, तिथे कुठलेही सल्ले दिले जात नाहीत, उलट तुम्हालाच तुमच्या समस्येमधून अलगदपणे तो बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो, तुम्हाला तुमच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या गोष्टी अत्यंत कॉन्फिडेन्शियल राहतात, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण आपण समाजात राहतो, खूप लोकांना ते एक प्रेशर असतं की बापरे माझी इतकी पर्सनल गोष्ट आहे आणि मग ही कळली तर काय होईल. हा पण आहे. इवन माझ्याकडे असे पण बरेच पेशंट्स आहेत की ते येतात, ते त्यांच्या प्रॉब्लेममधनं खूप छान बाहेर येतात, आणि पण हळूच जाताना सांगतात की मॅडम मी तर तुमचा नंबर दिलाय, पण त्यांना मी दिलाय तुमच्याकडे आलोय हे सांगू नका. हा हे जे असतं ना की हेच एखादं जर डायबेटीसचा पेशंट आहे किंवा गुडघेदुखीचा पेशंट आहे, ऑपरेशन झालंय, तुम्ही या डॉक्टरकडे जा बरं का, खूप छान आहेत, आम्हाला छान ट्रीटमेंट मिळाली, हे जेवढं लोक आजकाल असं कॉन्फिडेंटली सांगतात, तसं जेव्हा मानसिक आरोग्यावरती जेव्हा काही प्रॉब्लेम

0: प्रॉब्लेम्स येतात. तर त्यावेळी असं कोणी आता म्हणलं की मी डिप्रेशनमध्ये गेलो होतो आणि मला या मॅडमने बाहेर काढलंय, किंवा मला खूप एन्झायटी होती, मला ओसीडी होता, पण यांच्यातनं मी बाहेर आलो फक्त यांच्यामुळे, हे असं छातीठोकपणे सांगणारे अगदी बोटावर मोजण्या इतके. पण त्यातनंही अवेअरनेस वाढणं आणि वाढतो आहे आजकाल, पण तरी सुद्धा मला असं थोडंसं जाणवतं की सोशल मीडियाचा प्रभाव जो आहे की हा पण निगेटिव्हली बघायला मिळतो. जेव्हा आजकालचे जे जेनझी आहे, कॉलेजियन्स आहेत, किंवा जे जॉब करणारे आहेत पण अजून लग्न नाही झालेलं, असे जे 25-30 35 जे आहेत, की त्यांना थोडं काही वाटलं की ते गुगल सर्च करतात, मला हे सिम्पटम्स आहेत, मला असं असं होत आहे, आणि मग त्यानुसार मग आणि यूट्यूबवर म्हणा किंवा आणखीन कुठल्या साईट्सवरती, ते काही तुम्हाला 100% सगळं थेरपी नाही देत. ते थोडक्यात तुम्हाला अट्रॅक्ट करण्यासाठी थोडंसं वरवरचं देतात. पण कळत न कळत असे कितीतरी पेशंट्स मला बघायला मिळालेले आहेत की ज्यांना तो प्रॉब्लेम नाही आहे त्या प्रॉब्लेममध्ये ते कळत न कळत ढकलले गेलेले आहेत. आणि मग असं झालंय की आता सिच्युएशन इतकी हाताबाहेर गेले की त्यांना सुधरतच नाही की अरे मला आता हे असं असं झालंय, मग मी कसं बाहेर पडू याच्यातनं. आणि त्याच्यानंतर जेव्हा ते येतात तर तेव्हा लक्षात येतं की अरे तुम्ही जेव्हा प्रॉब्लेम अगदी छोटासा असतो त्याचवेळी जर तुम्ही प्रॉपर ट्रीटमेंट घेतली असती, ट्रीटमेंट इन द सेन्स थेरपी सेशन्स, तर तुम्हाला एवढी पुढे जाण्याची, त्या प्रॉब्लेममध्ये जाण्याची गरजच नव्हती, तुम्ही इझिली बाहेर आला असतात. म्हणजे हे पण आहे की जेवढा त्याच्या गोष्टींचा फायदा आहे तेवढा तोटा पण आहे. हे प्रत्येकाला नीट सुज्ञपणे कळलं पण पाहिजे की आपण एखाद्या गोष्टीच्या किती आहारी जातोय. म्हणजे काही पेशंट्स माझ्याकडे अगदी असेत की मला आणि उच्च शिक्षित उच्चभ्रू समाजातले खूप चांगले स्वतःचे बिझनेस असलेले, पण अक्षरशः त्यांना असं लहान मुलासारखं मला सांगावं लागलं की प्लीज आता तुमचं आहे ना ते बंद करा गुगल सर्च करणं. प्रत्येक गोष्टीत काही झालं की गुगल सर्च करायचं की मला हे असं असं होतंय, मग हे असंच होईल का, तसंच होईल का. तुम्ही का थोडंसं नॅचरल जगा ना. कशासाठी प्रत्येक गोष्टीला तुम्हाला आधी स्वतःची मनाची जाणीव होऊ द्या ना की मला काय हवं आहे. मला आत्ता शांत बसावंसं वाटतंय, ओके बसा शांत, अनुभव घ्या त्याचा. लगेच शांत बसावंसं वाटतंय म्हणजे तुम्ही डिप्रेशनमध्ये गेले असा अर्थ होत नाही. एखाद्या वेळीचं काहीतरी झालंय, थोडासा प्रॉब्लेम येतोय, थोडस उदास वाटतंय, इट्स ओके, ही नॅचरल आहे, भावना आहेत त्या. मेंदू तुम्हाला कंट्रोल करण्यासाठी काही वेळेला शांत बसा असं सांगत असतो, काही वेळेला रड बाई तू म्हणजे तुला मोकळं वाटेल असं सांगत असतो. मग रडायला येते म्हणून लगेच तुम्ही डिप्रेशनमध्ये जाता का, शांत बसतंय म्हणून लगेच मला असं होतंय का, असं नसतं. पण ह्या जनरेशनचे पेशन्सच कमी आहेत की इमिजिएट त्यांना असं वाटतं अरे मला हे सिम्पटम सुरू झालेत. हे जो आहे प्रकार की थोडासा वेळ घ्या, तुम्हाला जे नैसर्गिक बुद्धिमत्ता दिली आहे प्रत्येकांना तर त्याच्यानुसार तुम्ही चाला. जेव्हा तुम्हाला काही प्रॉब्लेम्स आहेत त्यावेळी आहोतच ना आम्ही, पण कुठल्याही गोष्टीच्या आहारी जाऊ नये हे महत्वाचं आहे.
1: नक्कीच. या सगळ्यामध्ये इमोशन्स पण असतात माणसात,
0: प्रश्नच नाही.
1: अशी काही इमोशनल केस आहे का जी सॉल्व केली आहे किंवा जी सोडवली आहे, असा काही अनुभव आहे का?
0: खरं सांगायचं गेलं तर सगळ्याच केसेस इमोशनल्स असतात. इमोशन्सवरतीच आपण जगत असतो आणि जिथे तुमचे इमोशन्स तुम्हाला योग्य रीतीने हाताळता येत नाही मग तिथे समस्येला सुरुवात होते. एक अगदी आता एक जस्ट एक केस आठवली मला. बऱ्याच केसेस आहेत, बऱ्याच वेगळ्या वेगळ्या प्रकारच्याही केसेस आहेत, पण कोविडच्या दरम्यानची आहे एक छोट्या मुलाची केस की त्यावेळी तो 13-14 वर्षाचा होता. कोविडच्या जस्ट आधी म्हणजे सुरू झाला कोविड, त्यावेळी तर बाहेर जाणं बंद, सगळं बंद, ऑनलाईन शिक्षण, आणि चांगल्या समाजातला मुलगा. सिम्पटम्स काय सुरू झाले, अतिशय उलट्या. आणि आधी वाटलं की ठीक आहे बो, आईला वाटलं थोडंसं काहीतरी खाण्यात आलं असेल, हे झालं असेल, पण एवढ्या उलट्या त्या मुलाला, इतक्या उलट्या की सगळे डॉक्टर झाले. मग शेवटी म्हणजे त्या म्हणाल्या की मी याच्या आता शेवटी कोविड गेला, घराबाहेर पडायला लागलो, त्याला जी भीती बसली की बाहेरच जात नव्हता तो मुलगा दाराच्या, घरात एके घरातच. आणि पण जेवायचं तर जेवण पण नाही की तो एवढा 12-13 वर्षाचा मुलगा, पण वजन 25 किलो, आणि एवढा वीक की त्याची आई अगदी हतबल झाली की अरे मी काय करू आता माझ्या मुलाला, की हे कसं हँडल करू. 3 शाळा बदलल्या. शाळेमध्ये गेला, लगेच 1 तासाने फोन द्यायचा, ह्याला उलट्या होत आहेत, ह्याला बरं नाही, घेऊन जा. आणि सगळे मेडिकल रिपोर्ट्स झाले, सगळ्या टेस्ट नॉर्मल आल्या. शेवटी ते आई की शेवटी त्यांना असं वाटलं की आपण ह्याच्यात बायोप्सी करूया, ह्याला कॅन्सर वगैरे की काय, जे ह्या लेवलपर्यंत त्यांचं गेलं. मुंबईला टेस्ट झाल्या, सगळं झालं, सगळी निगेटिव्ह रिपोर्ट्स आले, कशात काही नाही, तरी मुलाच्या उलट्या थांबत नव्हत्या. आई तर फार फेडअप झाली, वडीलही की अरे काय चाललं आहे मुलाचं. पण जेव्हा त्यांना कोणीतरी नाव सांगितलं, ते माझ्याकडे आल्या, बोलता बोलता लक्षात आलं की आईमध्ये मेजर प्रॉब्लेम आहे, त्याच्यानंतर त्याचा पडसाद मुलावर होतो आहे, की आई इतकी इन्सिक्युरिटी आईलाच आहे मुलाविषयी की ती एक मिनिट त्याला सोडेना. की सेशनला जरी माझ्याकडे आले तर मी त्यांना म्हटलं मी आधी तुमच्याशी बोलणं झालेलं आहे, आता तुम्ही तुमची गरज नाही, तुम्ही एक अर्ध्या एक तासाने या, मी आणि तो असेल. नाही नाही तो राहणारच नाही. म्हटल्यावर न राहायला काय झालं, माझ्याकडे 3-4 वर्षाचे मुलं पण छान राहतात, तुमचा मुलगा तर 13-14 वर्षाचा आहे. मग तो माहीत नाही, तो मुलगा म्हणे मम्मी तुम जाओ मे हूँ यहाँ पे. मग त्या गेला, त्यांना आश्चर्य वाटलं की हा मला जाग असं काय म्हटलं. आणि मग जसजसं मी त्याच्याशी बोलायला लागले, त्यावेळी बऱ्याच प्रकारे असं जाणवायला लागलं की त्या मुलाला इतकं ओव्हर डिपेंडंट करून ठेवलं होतं की त्याला स्वतःच्या ह्याच्यात काही असं राहिलंच नव्हतं. आणि मग हळूहळू जेव्हा जसजसे थेरपी सेशन्स झाले, मग तो हाफ डे स्कूल करायला लागला. जो मुलगा अजिबात शाळेत जायचं नाही म्हटला, 3 वेळा शाळा बदलल्या होत्या, मग हाफ डे स्कूल. मग त्याच्यानंतर जेव्हा नेक्स्ट सेशनला आला, तर त्यावेळी पण मी त्याला काही टास्क दिले होते, ते टास्क करून त्याच्यामध्ये काही टेक्निक्स करून घेतले होते. आणि त्याच्यानंतर त्याला सांगितलं होतं की आता तू फुल डे शाळा सुरू करायची. आणि फुल डे शाळा सुरू केली आणि इतका व्यवस्थित की त्याला शाळा बदलायची गरज पण पडली नाही. तो वर्गामध्ये टॉपर पण आला. आता तो मुलगा 10वीला आहे. आणि त्याच्या आईला इतकं आश्चर्य वाटलं की तुम्ही काय केलं तसं, की मी एवढे सगळे डॉक्टर पालथे घातले पण काय प्रॉब्लेम होता. आणि मग जेव्हा नंतर त्यांच्या पर्सनल, आता तो विषय मी सांगत नाही, पण त्यांच्या ज्या काही गोष्टी होत्या की ज्या मला जाणवल्या की त्याचे पडसाद त्या मुलांमध्ये आले होते. इमोशनल, जे आता आपला विषय चालला होता की इमोशनल इम्बॅलन्सिंग किती लेवलपर्यंत जाऊ शकतं आणि तुम्हाला ते किती फटका देऊ शकतं, हे त्याचं उदाहरण होतं. नंतर त्या स्वतः त्यांच्यासाठी आल्या, त्याच्यानंतर त्या पूर्णपणे बाहेर पण आल्या. आज मुलगाही त्यांचा हॅपी आहे. त्याचे अगदी आवर्जून मला आठवण आली की मॅम तुमची आठवण आली वगैरे, अगदी फोनही असतात. पण थोडक्यात सांगायचं तर ह्या गोष्टी आपण खूप चांगल्या प्रकारे हाताळू शकतो.
1: नक्कीच. त्याचबरोबर बऱ्याच वेळा असं होतं की आपण लहान मुलांबद्दल बोललो, शालेय वयोगटातील मुलांबद्दल बोललो, पालकांबद्दल बोललो, पण बऱ्याच वेळा घरातील वृद्ध व्यक्तींना सुद्धा काही प्रॉब्लेम्स असू शकतात, काही समस्या असू शकतात, त्यांच्या सुद्धा मनामध्ये काही विचार सुरू असतात, कारण तेही एका कुटुंबाचा भाग असतात. तर याबाबत काय सांगाल, असे सुद्धा काही अनुभव आले आहेत का?
0: बऱ्याचदा ज्येष्ठ नागरिकांचे पण असे असते की त्यांनी त्यांची लाईफस्टाईल वेगळ्या पद्धतीने जगलेली असते आणि जेव्हा पुढची पिढी असते घरामध्ये, पण तरी बऱ्यापैकी जेव्हा जॉईंट फॅमिली मी बघते तर तिथे ॲडजस्टिव्ह नेचर, फ्लेक्सिबिलिटी ही असते. जरी भांड्याला भांडं लागतं, तत्व असतात, मतभेद होतात, पण तरी तिथे एक सवय लागलेली असते. माणूस हा शेवटी समाजशील आहे, त्याला सतत सहवासाची गरज असते. त्यामुळे भलेही एखादे सासू स्ट्रिक्ट असेल किंवा सासरे स्ट्रिक्ट असतील किंवा घरामध्ये जरा त्यांचा डॉमिनन्स असेल, तरी पण एक कुटुंब प्रमुख म्हणून त्यांच्याकडे पाहणं, थोड्याशा गोष्टी ॲडजस्ट करणं किंवा एक वेगळा प्रकारचा एक धाक म्हणा, आदरयुक्त धाक, हा प्रकार असतो. की तिथे फ्लेक्सिबिलिटी राहते. पण काही ठिकाणी जेव्हा नुसतेच एकटे ज्येष्ठ नागरिक असतात की त्यांचे मुलं काही कामानिमित्त परदेशात आहेत किंवा तो आउट ऑफ स्टेशन आहेत, म्हणजे की तिथे जवळ राहत नाही आहेत, तर अशांचे पण बघायला मिळते दोन्ही गोष्टी, की ते पॉझिटिव्हली खूप चांगल्या गोष्टी हँडल करतात स्वतःच्या स्वतः, कारण सक्षम राहतात. कारण आईचा चहा आणून द्यायला, पाणी आणून द्यायला कोणी नसतं. स्वतःच उठा, स्वतःच करा, स्वतः स्वतःच करायचं आहे. तर उलट त्यांची मेंटल हेल्थ, त्यांची शारीरिक हेल्थ खूप चांगली बघितलेली आहे मी. असा हा पण चांगला परिणाम आहे त्याचा. आणि त्याचबरोबर ते त्यांची मानसिकता झालेली असते की आम्हाला आमच्या तब्येती सांभाळणं गरजेचं आहे, कारण आम्हाला कोणीही लगेच येऊ शकत नाही. आमचे मुलगा सून खूप चांगले आहेत, आमच्या मुली जावई खूप छान आहेत, पण इमिजिएट ते येऊ शकणार नाहीत. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची मदत हीच आहे त्यांना, की आम्ही आमच्या तब्येती सांभाळलो. हे दोन्ही प्रकार दिसतात. आणि जॉईंट फॅमिलीमध्ये पण तेच आहे की अर्थात खूप नशीबवान आहेत जे जॉईंट फॅमिलीमध्ये राहतात किंवा त्यांच्यामध्ये, की आहे सपोर्टला हा एक खूप वेगळा आधार असतो की आज माझे मुलगा असून घरी आहेत, रात्री तर काही झालं, मला काहीही वाटलं तरी मला हक्काचं माणूस आहे. हा नशिबाची गोष्ट आहे ह्या काळामध्ये. पण दोन्हीही ऍक्सेप्टन्स आहे की आणि रिजिडनेस हा ऑटोमॅटिकली थोडासा वयस्कर माणसांनी थोडंसं कमी पण व्हायला पाहिजे असतो कालानुरूप, की थोड्याशा तब्येतीचा जे काही टेन्शन्स असतात किंवा थोडंसं जरा स्वतःचा जो हेकेकोरपणा आहे, हट्टीपणा आहे, थोडंसं कमी करणं. माझी आजी मला नेहमी सांगायची की माणसाने ना पाण्यासारखं राहावं, जसा रंग असेल तसा घुळून घ्यावं, की म्हणजे इतकं ऍडजस्टिव्ह नेचर ती नेहमी असं बोलण्यात द्यायचं तिच्या, की कुठेही असू दे तिचं कधी चाडायचं नाही, जसं समोरचं आहे ना तसं वागायचं. म्हणजे समोरचाही आपल्याला अनादर करत नाही, आपणही एकदम ऍडजस्ट होतो, कारण तुमचा तो ऍक्सेप्टन्स असतो की तुम्ही आता तुमची गाडी जर उतरायला लागली आहे तर तुम्हाला समोरच्या जसे म्हणतायत त्याप्रमाणे तुम्ही वागा, फ्लेक्झिबिलिटी येऊ द्या. हे महत्वाचं आहे. थोडंसं मग याच्यासाठी स्पिरिच्युअलिटीची मदत घेणं, आध्यात्मिक गोष्टींकडे मन रमवणं, हळूहळू त्याच्यामध्ये इंटरेस्ट निर्माण करणं, किंवा तुमच्या आवडीच्या गोष्टी ज्या बऱ्याचदा तरुण वयामध्ये सतत कर्तव्याच्या ओघामध्ये राहून गेलेले असतात, स्वतःसाठी जगणं राहिलेलं असतं, तर अशा गोष्टींमध्ये तुम्ही मन रमवलं तर उलट तुमचा उत्तरायण हे खूप छान जातं.
1: नक्कीच. सध्याच्या काळामध्ये, सध्याच्या धकाधकीच्या लाईफस्टाईलमध्ये कुटुंबासाठी किंवा कौटुंबिक समुपदेशनाची फार गरज आहे. आपण पाहतो आहोत की आता बऱ्यापैकी मानसिक आरोग्यावर अवेअरनेस आहे, आपण म्हणतो सोशल मीडियावर पाहतो आहे, जाहिराती पाहतो आहे, किंवा तसे काही फिल्म्स येत आहेत, किंवा आजूबाजूला काही गोष्टी घडत आहेत, त्यामुळे कौटुंबिक समुपदेशन ही एक काळाची गरज आहे आपण असं म्हणूयात, आणि तो एक खूप चांगला मार्ग आहे या नजरेनं आपण याकडे वळूयात. तर याबद्दल काय सांगाल?
0: कौटुंबिक समुपदेशन हा अतिशय महत्त्वाचा आहे, कारण बऱ्याचदा तुमचे विचार घरामध्ये, तुम्ही जसं मी मगाशी म्हटलं की सोशल मीडिया आपल्याला लांब, हजारो किलोमीटरचा माणूस, हजारो किलोमीटरची व्यक्ती आपल्याला जवळची वाटते, पण घरातलेच व्यक्ती आपल्या हाताच्या अंतरावर असणारे असतात, पण आपण त्यांना सांगू शकत नाही. हे इथे खरं मूळ कारण आहे. सुरुवात इथूनच आहे की तुम्ही संवाद साधणं गरजेचं आहे, दुसऱ्याला आपलं मानणं, की तिथे हक्क, जिथे गरज आहे तिथे हक्क दाखवणं, हक्काने रागवणं, तुमच्या भावना योग्य प्रकारे एक्सप्रेस करणं, व्यक्त करणं हे खूप महत्त्वाचं आहे. अदरवाईज बऱ्याचदा सगळ्याच जनरेशनमध्ये, म्हणजे जनरली एक किशोरवयीनपासून ते पुढे तरुण गटामध्ये सुद्धा ॲडिक्शनचं प्रमाण भयानक दिसतंय, की मोबाईल ॲडिक्शन आहे, त्याचबरोबर ड्रग्स, अल्कोहोल, त्याच्यानंतर गेमिंग, गॅम्बलिंग, हे प्रकार सर्रास दिसतात. आणि ही जी यूथ आहे की एकतर त्यांना शिक्षणाच्या संधी भरपूर आहेत, त्याचबरोबर इमिजिएट ते पास आउट झाले कॅम्पसमध्येच, लास्ट इयरला त्यांना मोठ्या मोठ्या पगाराच्या नोकऱ्या मिळतात, स्वतःच्या स्वतः इंडिपेंडंट होतात, की ते कुणावर अवलंबून नसतात आर्थिकदृष्ट्या, स्वतः कमवायला लागले, की एक वेगळं त्या धुंदी येते म्हणतो आपण, की हा मग मी कुणावर डिपेंड नाही आहे, मी पैसे खर्च करू शकतोय, मी हे करू शकते, की त्या नादामध्ये तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या विसरायला होतं. बंधनं नको असतात, फक्त लाईफ एन्जॉय करणं हे एवढं राहिलेलं आता. आणि जसं यूज अँड थ्रोचा जमाना आपण म्हणतो, की ठीक आहे की त्याच्या मागे जसं आपण यूज अँड थ्रोच्या प्लेट्स वापरतो, की पाणी वाचवणं, डिटर्जंट वाचवणं, वेळ वाचवणं, ते भौतिक वस्तूंसाठी ठीक आहे, पण आजकाल लाईफस्टाईलच अशी झालेली आहे की लिटरली यूज करा समोरच्याला, थ्रो करा, विषय संपला. आणि हे अत्यंत म्हणजे इट इज अ बिग क्वेश्चन मार्क, की कधी कधी जेव्हा विचार करतो आपण, जे काही केसेस अशा असतात की मी सुन्न होऊन जाते, की बाप रे काय, म्हणजे ह्या मुलांचं कसं होणार आहे, की काय लेवलपर्यंत हे जातात, की तिथे तुम्हाला तुमच्या जबाबदारीची जाणीव, एखाद्या रिलेशनशिपमध्ये जे डेडिकेशन असतं, किंवा एखादी गोष्ट आहे की समोरच्याला समजून घेणं, समोरच्यासाठी जीव ओतून करणं, ह्या भावनाच राहत नाहीत. आणि म्हणूनच आजकाल आपण बघतो की शक्यतो मुलांचा कल असतो की लग्न नाही करायचं आहे. हा एक ज्वलंत प्रश्न झालेला आहे. लग्न करायचं नाही आहे किंवा लग्न केलं तरी त्याच्या आधी 100 अटी असतात की मला मुलंच पैदा करायची नाही आहेत. डिंक नेचर, डिंक कल्चर की डबल इन्कम नो किड्स, मग त्याच्याऐवजी एखादे प्राणी वगैरे पाळलं की ठीक आहे, मग त्याच्यासाठी भरमसाठ खर्च करतील, दवाखान्यासाठी त्याच्यासाठी करतील, पण स्वतःचं मूल जन्माला घालणं किंवा वाढवणं हा विषय तिथे नसतो. ह्या ज्या गोष्टी बघायला मिळतात किंवा जॉईंट फॅमिली नको, मला न्यूक्लिअर फॅमिली पाहिजे, म्हणजे इतकं जे काही आता दिसतंय समाजामध्ये चित्र हे अतिशय भयानक आहे. की ह्याच्यासाठी उलट मी म्हणेन की पेरेंट्सनी, पालकांनी अतिशय लक्ष देणं गरजेचं आहे. की तुमच्या घरात, परत इथे मुद्दा तोच येतो की जर आई वडिलांचं जर फॅमिली बॉन्डिंग असेल, आई वडिलांचं इंटरपर्सनल रिलेशनशिप जर स्ट्रॉंग असेल, तर त्याचा परिणाम हा मुलांवरती ऑटोमॅटिक होतो. की आई किती वडिलांची काळजी घेते, वडील किती रिस्पेक्टफुली आईशी बोलतात, त्यांचं जे केमिस्ट्री आहे, त्यांच्यातलं जे बॉन्डिंग आहे, ते ऑटोमॅटिकली मग मुलाच्या मनात, मुलीच्या मनात चित्र निर्माण होत जातं की अरे माझा लाईफ पार्टनर असं पाहिजे, त्या दृष्टीने ते बघतात. पण जेव्हा इथे अशा गोष्टी घडतात तर त्यावेळी परत मुद्दा तोच येतो की तुम्ही जरा थोडंसं सजग व्हा की का इथपर्यंत लेवल जातीये. की जिथे पब संस्कृती आहे, कितीतरी ठिकाणी कितीतरी मुलं मुली मला भेटतात की अगदी हो मॅम आम्ही पबला जातो, किंवा त्यांची कॉलेजमध्ये शाळेमध्येच व्हर्जिनिटी निघून जाते की नाही आम्ही व्हर्जिन, की त्याचं त्यांना काही वाटतही नाही. पण जी आपली कल्चर आहे किंवा काही गोष्टी आहेत की ज्या आयुष्यभरासाठी तुम्ही आमच्या लाईफ पार्टनरविषयी जेव्हा तुम्ही प्रामाणिक असता तो विचार रुजवणं, हे मला वाटतं की हा एक वेगळा विषय होईल खरं तर बोलण्याचा. पण आत्ता कौटुंबिक प्रबोधन जेव्हा आपण म्हणतो आहे कौटुंबिक दिनाच्या निमित्ताने, तर मला नक्कीच डेफिनेटली वाटतं की सेक्स एज्युकेशन हे लहान वयात शाळेमध्ये सुद्धा हा विषय गरजेचा आहे रुजवणं. की ती जबाबदारी मुलांना लहान वयातच कळली तर पुढे कदाचित सामाजिकदृष्ट्या जे काही आपण आत्ता अत्याचार बघतो आहे, ग्रुप रेप म्हणा किंवा रेप केस किंवा हनी ट्रॅप, ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्यांना नक्की आळा बसू शकतो. जर तुमचं स्ट्रॉंगली लहानपणापासून किंवा तुम्ही जसं घडवलं जाते पिढी, तर त्याचे पडसाद तेवढे उत्तम दिसतील तुम्हाला. हे महत्त्वाचं आहे आणि त्याच्यासाठी काउन्सिलिंग हे अतिशय गरजेचं आहे.
1: नक्कीच. आपण आज जागतिक कुटुंब दिवसानिमित्त बोलत आहोत. एक सुदृढ फॅमिली आणि एक हेल्दी फॅमिली तुमच्या दृष्टीनं कशी आहे?
0: केव्हाही की कुटुंब म्हणजे फक्त एकत्र राहणं नाही, तर एकमेकांना समजून घेणं, एकमेकांना स्वीकारणं, एकमेकांना समस्येमध्ये संकटामध्ये साथ देणं आहे. की जिथे प्रेम, विश्वास, तुमचे नातेसंबंध, संवाद असतो आणि ते अत्यंत गरजेचं आहे. आणि ह्याच्यामध्ये फक्त हे नाही की कुटुंब म्हणजे फक्त खूप सारे नातेवाईक आहेत किंवा खूप नात्यांचं जाळं आहे, तर तिथे प्रेम, विश्वास, सुरक्षितता हा आधाराचा मजबूत पाया आहे. त्यामुळे बदलत्या काळामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संवाद साधणे, एकमेकांचा आदर करणे, संवेदनशीलता एकमेकांच्या प्रती जर जपली तर आपले कुटुंब हे सुदृढ आणि आनंदी, मानसिकदृष्ट्या शारीरिकदृष्ट्या सुद्धा ते तेवढंच हॅपी हेल्दी राहू शकतं. आणि तर ते खऱ्या अर्थाने सुदृढ कुटुंब, हॅपी कुटुंब आपण म्हणू शकतो. आणि ते जेव्हा असं जर प्रत्येक कुटुंब झाले तर साहजिकच आहे असा आपला पूर्ण समाज बनतो, असं आपलं पूर्ण राष्ट्र तयार होतं.
1: नक्कीच. आज जागतिक कुटुंब दिवसानिमित्त आज तुम्ही रेडिओनगरच्या स्टुडिओमध्ये आला आहात, अनेक श्रोत्यांपर्यंत पोहोचताय, अनेक लोकांपर्यंत पोहोचताय, कसं वाटतंय?
0: एकदम सुंदर आणि छान वाटतं आहे की आज बऱ्याचशा गोष्टी जागतिक कुटुंब दिनाच्या निमित्ताने मलाही शेअर करायला मिळाल्या. की बऱ्याचदा असं प्रत्येक केसेसमध्ये असं वाटत राहतं मनात की कुठेतरी असं काही केसेसच्या बाबतीत मनामध्ये शल्य असते की अरे का, कशासाठी, असंही असतं. किंवा ठीक आहे त्याच्या प्रॉब्लेममधनं ते बाहेर येतात, पण तरीसुद्धा अरे रे असं नको होतं व्हायला, हे सुद्धा मनामध्ये जाणवतं. तर आज ह्या माध्यमातून मला असं वाटलं की थोड्याशा माझ्याही भावना थोड्याशा मोकळ्या करता आल्या. की हे जे जागतिक कुटुंब दिनाच्या निमित्त आहे की त्यामुळे मला जास्त चांगल्या प्रकारे व्यक्त होता आलं आणि तुम्ही मला इथे बोलवलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद.
1: थँक्यू. या निमित्तानं आज तुम्ही रेडिओनगरमध्ये आला आहात. तुमच्या आयुष्यामध्ये रेडिओचं स्थान कसं आहे किंवा रेडिओ तुमच्या दृष्टीनं किती महत्त्वाचं आहे? काही आठवणी आहेत का?
0: रेडिओच्या आठवणी खूप आहेत. रेडिओ आमच्या घरामध्ये उगाच बोलायचं म्हणून नाही बोलत, पण रेडिओ आमच्या घरात सकाळी 6-6:30 झाले की सुरू असतो. माझे मिस्टर खूप मोठे फॅन आहेत रेडिओचे. मी असं म्हणू शकते की मला गाणी जास्त आवडतात. मी म्युझिक लवर आहे आणि त्यांना ऑब्व्हियसली जेंट्स त्यांना बातम्या लेटेस्ट हॅपनिंग न्यूज काय आहेत ते असतं. सासऱ्यांनाही अतिशय आवडतो रेडिओ. सासूबाई आणि मी आम्ही एका पार्टीतले असतो की आम्हाला गाणी आवडतात, पण बऱ्याचदा छान माहिती पण मिळते. आणि अजूनही आम्ही रेडिओ ऐकतो, असं काही नाही की रेडिओ नाही ऐकत या जमान्यात, असं मुळीच नाही.
1: नक्कीच. या माध्यमात आज तुम्ही आला आहात आणि आता तुम्ही सांगितलं की गाणी तुम्हाला खूप आवडतात, त्यामुळे या माध्यमात आज तुम्ही आहात, तर कुठलं गाणं तुमच्या खूप आवडीचं तुम्हाला इथे ऐकावं असं वाटेल?
0: आज जर जागतिक कुटुंब दिनाचं निमित्तचं केलं तर डेफिनेटली मला आता एक गाणं आठवत आहे की जीवन गाणे गातच रावे, जीवन गाणे गातच रावे, झाले गेले विसरून जावे.

0: थँक्यू.
1: नक्कीच. या निमित्तानं हे खूप सुंदर गाणं मी सांगितलेलं आहे आणि खूप छान जुळतं आहे या सुधा मुलाखतीला, तर नक्कीच मी प्ले करेन. आणि वेळात वेळ काढून तुम्ही रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये आलात, अनेक लोकांपर्यंत खूप चांगली पॉझिटिव्हली ही माहिती पोहोचवली, त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद.
0: थँक्यू. थँक्यू सो मच.
1: श्रोते हो, आज आहे 15 मे. आज आपण जागतिक कुटुंब दिवस साजरा करतोय आणि त्यानिमित्तानं आज नगर डायरी या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत होत्या अपूर्वा काळे. आज आपण त्यांच्यासोबत संवाद साधलाय या कार्यक्रमामध्ये. या नगर डायरी कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. पुन्हा भेटूयात आपण याच कार्यक्रमामध्ये उद्या याच वेळी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77727505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नगरच्या रस्त्यांपासून ते बाजारपेठेपर्यंत, शहर आणि जिल्ह्यातील अचूक घडामोडींपासून ते नगरच्या ऐतिहासिक सफरीपर्यंत सर्व काही अपडेट मिळतील एकाच ठिकाणी. मॉर्निंग शो नगरचं अंतरंग मध्ये सोमवार ते शनिवार रोज सकाळी 7 ते 11 माझ्यासोबत म्हणजेच आर जे कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

रसिकहो, रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल बियॉन्ड लिमिटेशन्स या पुस्तकाचं अभिवाचन. अहिल्यानगर येथील आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संस्थापक सविता काळे यांचा प्रवास जाणून घेऊया त्यांच्याच आवाजात. शब्दांकन आणि संपादन केलं आहे सतीश कुलकर्णी यांनी. आकांक्षा, नव्या वाटा नव्या दिशा, मर्यादा ओलांडून स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी दुपारी 1 वाजता पुस्तकाच्या पानातून.

नमस्कार, मी स्क्वाड्रन लीडर विद्यासागर कोडे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अहमदनगर, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

राखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव वृंदा बाळ. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता आरजे कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नवीन आठवड्याची सुरुवात आता होणार एका नव्या आवाजासोबत. नगरकरांचे जिव्हाळ्याचे प्रश्न, त्यांच्या अपेक्षा, आठवणी आणि गोष्टी घेऊन येते आर जे कोमल नगरचं अंतरंग शो मध्ये. मजेशीर गप्पा, विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आणि तुमच्या मनातलं थेट आता रेडिओ नगर 90.4 FM वर. सोमवार ते शनिवार दररोज सकाळी 7 ते 11 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

संवाद पाठांतर बॅकस्टेजची धावपळ, फक्त टाळ्यांच्या कडकडाटासाठी झालेली ती धडपड आणि थोडी गम्मत जम्मत. नगरच्या मातीतल्या अशाच अस्सल हौशी कलाकारांच्या गोष्टी घेऊन येतोय एक नवीन शो, ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले. तर ऐकायला विसरू नका दर रविवारी सायंकाळी 6 वाजता आपल्या महेश सोबत रेडिओ नगर 90.4.

स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल. आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे. तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता. संपर्क क्रमांक आहे 90110111005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, मी आनंद देशमुख. आज मला अतिशय आनंद झालेला आहे, तो म्हणजे मी अहिल्यानगर इथल्या स्नेहालयच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये बसून आपल्याशी बोलतो आहे. आणि ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी संधी आहे, ती अशा करता की ज्याचं आयुष्य आकाशवाणीमध्ये जवळजवळ 27 वर्ष गेलं आणि पुढे आणखी 20-22 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या रेडिओचा संचालक म्हणून मी काम केलं आणि त्यामुळे या माध्यमाविषयीचं माझं प्रेम हे अत्यंत, मी ज्याला म्हणेन की माझ्या हृदयाचा एक अत्यंत कप्पा आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे या स्टुडिओमध्ये मी आता बसलेलो आहे, त्यावेळेला मला अतिशय आनंद झालेला आहे. स्टुडिओ, तो स्टुडिओतला लाईट, ती घड्याळं, समोर असलेला मायक्रोफोन, समोर कोणीतरी माझं रेकॉर्डिंग करत आहे, हे जे दृश्य आहे ना, हे खरोखर अंगावर शहारे आणणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू श्रोते हो, रेडिओ हे माध्यम असं आहे की जे केवळ आवाजाच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतं. म्हणजे कुठलीही गोष्ट, कुठलीही भावना ही केवळ आवाजाच्या माध्यमातून, म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवायची असते. आणि त्यामुळे आम्हा रेडिओच्या कलाकारांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे आणि ती अवघड आहे की केवळ आवाजाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचणं ही खरोखर एक कला आहे असं मी म्हणेन. आणि या प्रांतामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतो आहोत आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला एखादा कार्यक्रम रेडिओ नगरवरनं ऐकता, त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या मागे प्रचंड असे कष्ट असतात, अभ्यास असतो, एक प्रकारचं संशोधन असतं. आणि त्यामुळे तो ऐकत असताना ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की अरे, केवळ आवाजाच्या माध्यमातून ही मंडळी आपल्यापर्यंत पोहोचत आहेत आणि त्यामुळे तो आवाज आपण ज्याला म्हणतो की नाही, कानात प्राण आणून आम्ही ऐकत होतो, तशाच पद्धतीने तुम्ही ऐका रेडिओचे कार्यक्रम. आणि शेवटी मी तुम्हाला जाताना एवढंच सांगेन की या माध्यमावर प्रेम करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

नमस्कार, माझं नाव तृप्ती भोईर, म्हणजे तुमची लाडकी अगडवम नाजुका. तुम्ही मला ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, माझं नाव आरुष प्रसाद बेडेकर. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

दिवसभर नोकरी धंदा करायचा आणि रात्री जीवाचं रान करून तालीम करायची. संवाद पाठांतर बॅक स्टेजची धावपळ, फक्त टाळ्यांच्या कडकडाटासाठी झालेली ती धडपड आणि थोडी गंमत जम्मत. नगरच्या मातीतल्या अशाच अस्सल हौशी कलाकारांच्या गोष्टी घेऊन येतोय एक नवीन शो, ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले. तर ऐकायला विसरू नका दर रविवारी सायंकाळी 6 वाजता आपल्या महेश सोबत रेडिओ नगर 90.4.

स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्र, अनवरस, अनाथ, कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

शायरी, फॅशन टिप्स, सोशल मीडिया अपडेट आणि बरच काही. खूप साऱ्या माहितीचा खजिना आपल्यासाठी घेऊन येत आहे आरजे अनु सांजरंग या स्पेशल शो मध्ये. ऐकायला विसरू नका सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार, मी कुंदा देशमुख. आज रेडिओ नगरमध्ये आल्यामुळे मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय. त्याचं कारण म्हणजे मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. माझं सर्व बालपण 10वी 11वीपर्यंतचं शिक्षण हे नगरला झालेलं आहे, अये सोसायटीत. त्यामुळे मला हे सगळं खूप आपुलकीचं आपलं असं वाटतंय. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. तर खरोखर रेडिओ नगर 90.4 FM हे सतत ऐकत रहा ही मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.

गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी. मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल. ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

नमस्कार, मी सौ अंजना प्रमोद पंडित. आपण ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

दिवसभर नोकरी धंदा करायचा आणि रात्री जीवाचं रान करून तालीम करायची. संवाद पाठांतर बॅक स्टेजची धावपळ, फक्त टाळ्यांच्या कडकडाटासाठी झालेली ती धडपड आणि थोडी गम्मत जम्मत. नगरच्या मातीतल्या अशाच अस्सल हौशी कलाकारांच्या गोष्टी घेऊन येतोय एक नवीन शो, ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले. तर ऐकायला विसरू नका दर रविवारी सायंकाळी 6 वाजता आपल्या महेश सोबत रेडिओ नगर 90.4.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवराआवर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूयात दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: कौटुंबिक हिंसा,
1: हुंड्यासाठी होणारा छळ,
0: ऍसिड हल्ला,
1: कामाच्या ठिकाणी त्रास,
0: शाळा तसेच महाविद्यालयात होणारी छेडछाड,
2: बलात्कार,
0: महिलांसंबंधीचे इतर त्रास,
1: सायबर गुन्हे.
0: जर महिला भगिनींबाबत अशी कुठलीही घटना घडत असेल तर संपर्क साधा
1: सखी वन स्टॉप सेंटर.
0: संपर्क क्रमांक 90110175.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांच्या या विश्वात्मक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या पहाटे 5 वाजता. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, मी आशिष शेडगे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

अखिन्नो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

जबाबदारी सह घेते भरारी, नाव तिचं आहे नारी, समजू नका तिला कमी, तीच आहे सर्वात भारी. लेखिका पूजा काकडे.

हम खडे दे साला सरकार से बढे. नमस्कार, मी भाऊसाहेब शिंदे म्हणजेच बबन बोलतोय. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. कस बबन म्हणीन तसं.

0: खासगी आणि सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या अत्याचार आणि हिंसाचाराला बळी पडलेल्या पीडित महिलांसाठी एकमेव ठिकाण म्हणजेच
1: सखी वन स्टॉप सेंटर,
0: तातडीच्या आणि विना तातडीच्या वैद्यकीय सेवा,
1: कायदेशीर मनोवैज्ञानिक आणि समुपदेशन सेवा
0: आणि मदत, हे सगळं एकत्रित मिळण्याचे एकमेव ठिकाण
1: सखी वन स्टॉप सेंटर.
0: संपर्क क्रमांक 90102-01-75.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी. प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, सुप्रभात। आपण ऐकत आहात स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। रेडिओ नगरवर प्रसारित होणारे आजचे कार्यक्रम सकाळी 7 ते 11 नगरचं अंतरंग, दुपारी 1 वाजता स्नेहवार्ता हा कार्यक्रम, त्यानंतर दुपारी 4 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सांजरंग, संध्याकाळी 7 वाजता नगर डायरी हा मुलाखतीचा कार्यक्रम आणि रात्री 8:30 वाजता मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल। श्रोते हो, रेडिओ नगर 90.4 FM हे जगभरात ऐकू येणारं रेडिओ नगर केंद्र आहे। या केंद्रावरील सर्व कार्यक्रम आपण ऐकू शकाल, त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करू शकता आणि जगभरामध्ये प्रसारणाचा हा आनंद तुम्ही घेऊ शकता। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

दिवसभर नोकरी धंदा करायचा आणि रात्री जीवाचं रान करून तालीम करायची. संवाद पाठांतर बॅक स्टेजची धावपळ, फक्त टाळ्यांच्या कडकडाटासाठी झालेली ती धडपड आणि थोडी गम्मत जम्मत. नगरच्या मातीतल्या अशाच अस्सल हौशी कलाकारांच्या गोष्टी घेऊन येतोय एक नवीन शो, ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले. तर ऐकायला विसरू नका दर रविवारी सायंकाळी 6 वाजता आपल्या महेश सोबत रेडिओ नगर 90.4.